সুমিতা ধ্রুবদল শোভিনী সুহাসিনী সুমধুর ভাষিণী।

मेगाहर्ट्झवर. आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर हे आकाशवाणीचं सांगली केंद्र आहे. श्रोतेहो, आता आम्ही प्रसारभारतीच्या वेव्ज OTT या प्लॅटफॉर्मवर सुद्धा उपलब्ध आहोत. आज रविवार, भारतीय सौर दिनांक 8 भाद्रपद शके 1948 अर्थात 30 ऑगस्ट 2026. सकाळचे 5:56 होत आहेत. आमच्या प्रातकालीन प्रसारण सभेला आता सुरुवात करत आहोत मंगलध्वनीनं. श्रोतेहो, सुप्रभात.

नमस्कार सांगली, आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या सांगली केंद्राचं प्रसारण. सकाळचे 6 वाजतात. देश विदेशातील चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी ऐकूया हिंदीतून बातम्या आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून.

0: हे भामिनी, मी तुला थोडक्यात भक्तीची साधनं सांगतो. इथं सज्जन संगती हेच पहिलं साधन मानलं जातं. सत्संगतीला भारतीय संस्कृतीत खूपच महत्वाचं स्थान आहे. अध्यात्म रामायणाने त्याला प्रथमच स्थान दिले हे लक्षणीय आहे. यानंतरच्या कथालाप आणि गुणसंकीर्तन या भक्तिभागवतातील कीर्तन भक्तीशी साम्य दाखवणाऱ्या असल्या तरी चौथी भक्ती राम काही वेगळीच सांगतात.
1: व्याख्यातृत्वं मद्वचसां चतुर्थं साधनं भवेत.
0: माझ्या वचनांचं व्याख्यान म्हणजेच विवेचन करणं हे भक्तीचं चौथं साधन आहे. इथं भगवंताची वचनं म्हणजे वेदातील महावाक्य अध्यात्म रामायणाला अभिप्रेत असावीत असं वाटतं. वेद हे भगवंताचे निश्वास मानले जातात. त्यामुळं तत्वमसी अयमात्मा ब्रह्म यासारखी महावाक्य ही भगवत वचने मानता येतात.

गुरुठाई हा रामच आहे या भावनेनं त्याचं पूजन करणं हे कल्याणी भक्तीचं पाचवं साधन आणि पुण्याचरण यमनियमावेकांचं पालन आणि माझ्या पूजनी निष्ठा ठेवणं हे सहावं भक्तीसाधन होय. माझ्या मंत्रांची सांग उपासना हे सातवं साधन होय.

माझ्या भक्तांची माझ्यापेक्षा अधिक आस्थेने पूजा करणं, सर्व भूताठाई भगवत भाव ठेवणं आणि बाह्य विषयांबाबत वैराग्य अंगी बांधणं, मनस संयम आणि इंद्रिय संयम करणं ही आठवी भक्ती होय. यानंतर नववी भक्ती आत्मरूपाचा विचार, हा शेवटचा टप्पा. अशी ही भक्ती कुणीही करू शकतो, स्त्री पुरुष वा पशुपक्षी सुद्धा. राम सांगतात,

हे शुभे, स्त्रीची असो पुरुषाची असो वा तिर्यक योनीतील पशुपक्ष्यांची असो, ती भक्ती निर्माण होते, ती प्रेमरूप असते. रामाचे हे वचन वाचताना नारद भक्तीसूत्रातील भक्तीची व्याख्या आठवते, सा परम प्रेमरूपा.

0: म्हणून भक्ती हे मोक्षाचं कारण आहे हे निश्चित होय. जो पहिलं साधन आचरेल त्याला क्रमाने मोक्ष साध्य होतो.
1: श्रोतेहो, प्रकाश किरण हा कार्यक्रम ऐकलात. श्लोक संकलन आणि लेखन होतं अंजली पर्वते यांचं. श्लोक गायन केलं होतं ऋषिकेश बोरस यांनी, तर निवेदन होतं चित्र हंसनाळकर यांचं. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. आता सकाळचे 6:10:40 झालेत. या प्रसारणसभेत मी तुमच्याबरोबर आहे दीपा तेलंग. प्रसारित करीत आहोत प्रातःकालीन भक्तिसंगीताचा कार्यक्रम प्रभात वंदन.

श्रोतहो सुधीर फडके आणि सहकारी यांनी गायलेली भूपाळी आपण ऐकलीत. ग दि माडगूळकर यांच्या रचनेनं संगीत होतं सुधीर फडके यांचं.

श्रोते हो, देवकी पंडित आणि सहकारी यांनी गायलेला संत मुंडे महाराज यांचा अभंग आपण ऐकलात. संगीत होतं नीरज करंदीकर यांचं. आपण ऐकताय प्रभात वंदन हा भक्ती संगीताचा कार्यक्रम आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून.

भीमसेन जोशी यांनी गायलेला संत तुकाराम महाराज यांचा अभंग आपण ऐकलात. संगीत होतं श्रीनिवास खळे यांचं. आपण ऐकताय प्रभात वंदन हा कार्यक्रम. कार्यक्रमात यानंतर ऐकूया नितीन मुकेश यांच्या स्वरातील हिंदी भक्ती रचना.

संशोधन नितीन मुकेश आणि सहकारी यांच्या स्वरात हिंदी भक्ती रचना आपण ऐकलीत. नारायण यांच्या रचनेला संगीत होतं हरिप्रसाद चौरसिया यांचं. आपण ऐकताय प्रभात वंदन हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून.

0: संशोधकही वसंत बापट यांची गीतरचना संगीतबद्ध केली होती कनू घोष यांनी. समूह स्वरातील या देशभक्तीपर गीताबरोबरच आता प्रभात वंदन हा प्रातकालीन भक्तिसंगीताचा कार्यक्रम समाप्त होतोय. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून.
1: मन की बात माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी जनतेशी साधलेला संवाद मन की बात. श्रोते हा कार्यक्रम आपण ऐकू शकाल रविवारी दिनांक 30

ऑगस्ट रोजी सकाळी 11 वाजता. या कार्यक्रमाचा मराठी अनुवाद त्यानंतर लगेचच आणि मराठी अनुवादाचं पुनःप्रसारण रात्री 8 वाजता. जरूर ऐका कार्यक्रम मन की बात आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून. मध्यम लहरी 239.8 मीटर अर्थात 1251 किलो हर्ट्स वर, FM वाहिनीच्या 100.6 मेगा हर्ट्स वर, न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आणि प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्मवरही. आकाशवाणी एकमेव माध्यम जे इतिहास वर्तमान आणि भविष्यातही.

0: श्रोतेहो आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या सांगली केंद्राचं प्रसारण. सकाळचे 6:40 होत आहेत. प्रसारित करीत आहोत कार्यक्रम कृषी वार्ता. आज या कार्यक्रमात सिंचनाच्या पद्धती याविषयीची संकलित माहिती ऐकूया, जिचं वाचन केलंय महेश इनामदार यांनी.
1: मंडळी, पिकाला पाणी देणं हे खूप महत्वाचं असतं. पिकाच्या वेगवेगळ्या वाढीच्या अवस्था आणि पाण्याची गरज लक्षात घेऊन आपण पिकाला योग्य त्या प्रमाणात पाणी देणं हे महत्त्वाचं आहे. मातीमध्ये असणारा ओलावा हा पिकाच्या वाढीसाठी महत्त्वाचा घटक आहे. जेवढा पाणीसाठा उपलब्ध असेल त्याचा सुयोग्य वापर आणि चांगलं नियोजन करून जास्तीत जास्त उत्पादन आपल्याला मिळवता येतं. जमिनीचा प्रकार, पिकाची पाण्याची गरज या गोष्टी लक्षात घेऊन दोन पाण्यामधील अंतर आपल्याला ठरवता येतं. पिकाला पाण्याची गरज आहे की नाही हे ओळखून त्या पद्धतीनं आपण पाणी द्यायला हवं. वेगवेगळ्या पिकांना त्यांच्या वाढीच्या अवस्थेत पाणी मिळालं तर आपल्याला अपेक्षित उत्पादन मिळू शकतं. याचं उदाहरण द्यायचं झालं तर ज्वारीला पोटरीत असताना, फोलोऱ्यात आणि दाणे भरण्याच्या अवस्थेत असताना पाणी द्यावं. बाजरीला फोलोरा येण्यापूर्वी आणि दाणे भरण्याच्या अवस्थेत पाणी द्यावं. गव्हाला मुकुटमळ फुटणे, फोलोरा येणे आणि दाणे भरण्याच्या अवस्थेत पाणी द्यावं लागतं. मक्याची रोपावस्था, तुरा येणे आणि दाणे भरण्याची अवस्था असताना पाणी द्यावं लागतं. तर भुईमुगाच्या आऱ्या जमिनीत जात असताना, शेंगा लागताना आणि शेंगा भरत असताना पाण्याची आवश्यकता असते. तसंच कापसाला फुलोऱ्यात येताना आणि बोंड लागताना किंबहुना बोंडा फुटताना देखील पाण्याची आवश्यकता असते. तसंच इतर सर्व पिकांना देखील त्यांच्या वाढीच्या अवस्थेत पाणी द्यावं लागतं. मंडळी, अशा पद्धतीचं हे पाणी देत असताना वेगवेगळ्या सिंचन पद्धती वापराव्या लागतात. आता या सिंचन पद्धती कोणत्या? तर प्रामुख्यानं वाफे पद्धतीत जमीन सपाट करून 1.5 ते 1 फूट वरंब्याच्या सहाय्याने आपण वाफे करत असतो. रुंदी साधारणतः 8 ते 10 फूट तर लांबी सोयीनुसार करून पाणी दिलं जातं. या पद्धतीत पाणी एकसारखं दिलं जातं. जमीन जास्तीत जास्त सिंचनाखाली आणता येते. कोबी, वांगी, गाजर, भेंडी, बटाटा किंबहुना चारा पिकं यांना या पद्धतीनं आपण पाणी देऊ शकतो. आता मोकट पद्धतीनं पाणी. मंडळी, लाभ क्षेत्रातल्या ज्वारी, गहू, बाजरी यासारख्या पिकांना पाणी देता येतं. या पद्धतीत तोटे फार आहेत. एकसारखं पाणी बसत नाही, भरपूर पाणी उपलब्ध असावं लागतं. जमिनीतलं हवेचं प्रमाण कमी होतं, काही ठिकाणी पाणी साचून राहतं तर काही ठिकाणी पाणी कमी मिळतं. हे सर्वात वाईट पद्धत असल्यामुळं फारसा याचा वापर होताना दिसत नाही. जमिनीची धूप आणि पोत यामुळे खराब होतो. आळे पद्धत. मंडळी, पाणी देण्यासाठी फळबागांसाठी वापरली जाणारी ही पद्धत आहे. झाडाच्या सभोवताली वरंब्याच्या सहाय्याने वाटोळी गोल आळं तयार करून त्यात पाणी दिलं जातं आणि पिकापर्यंत ते चांगल्या पद्धतीनं पोहोचवलं जातं. यामुळं पाण्याची बचत होते असं मानलं जातं. शिवाय पिकाच्या सर्व अवस्थेत हे पाणी उपयोगाचं देखील ठरतं. सरी पद्धत. मंडळी, अलीकडं सऱ्या पाडून त्यात घेतलेल्या पिकांना पाणी दिलं जातं. सरीच्या बगलेत लावलेल्या कांदा, वांगी, टोमॅटो, कोबी या पिकांना या पद्धतीनं पाणी देता येतं. याशिवाय हळद आणि आल्यासाठी देखील सरी पद्धत वापरली जाते. या पद्धतीनं पाण्यात बचत होते आणि एकंदरीतच ही पद्धत आपल्याला या पिकांसाठी उपयुक्त अशी ठरते. मटका सिंचन पद्धत. मंडळी, प्रत्येक झाडाच्या बुडाशी 7 ते 8 लिटर क्षमतेची गाडगी ठेवून ती पाण्याने भरली असता

0: झिरपून फळझाडांना त्यातून पाणी मिळतं. प्लास्टिकच्या डब्यांना भोके पाडून याद्वारे अशा प्रकारे सिंचन करता येतं. पाण्यात बचत होते, पण प्रॅक्टिकली बघायला गेलं तर ही पद्धत थोडीशी अडचणीची ठरते. त्यामुळं बहुतांश शेतकरी या पद्धतीचा वापर करताना दिसून येत नाहीत. तुषार सिंचन मंडळी या पद्धतीत पाण्याला दाब देऊन नळ्याद्वारे स्प्रिंकलरमधून पावसाचं पाणी पिकांना दिलं जातं. यात 25-35% पाणी बचत होते. जमीन सपाट करण्याची अगर रानबांधणी करण्याची आवश्यकता नसते. पाण्याची नासाडी होत नाही. सर्व पिकांच्या सिंचनासाठी ही पद्धत वापरली जाते. पाण्याचा योग्य वापर होतो. द्रवरूप खतं देता येतात. यात ऊसासाठी रेनगन पद्धत देखील अवलंबली जाते. ठिबक सिंचन पद्धत मंडळी रोपाच्या झाडाच्या मुळाजवळ गरजेनुसार थेंबाथेंबानं सारख्या प्रमाणात पाणी देता येतं. याला आपण ठिबक सिंचन असं म्हणतो. किंबहुना ड्रिपरद्वारे देखील थेंबथेंब पाणी मुळाजवळ पडतं. ऊस, केळी, सर्व प्रकारचे फळझाडं, भाजीपाला या पिकांना ही पद्धत फारच उपयुक्त ठरते. ठिबक सिंचनद्वारे आपल्याला अनेक फायदे असून अतिशय चांगली अशी ही पाणी वापराची पद्धत आहे. बाष्पीभवनानं वाया जाणारे पाणी यामुळं वाचतं. जमीन सपाट अगर रानबांधणी करण्याची गरज नसते. पिकाच्या बुंध्याजवळची पाहिजे तेवढी जमीन आपल्याला भिजवता येते. तण आणि कीड रोगांच्या वाढीला यामुळं आळा बसतो. द्रवरूप खतं पिकाला चांगल्या प्रकारे देता येतात. शिवाय पिकांची जोमदार वाढ होऊन आपल्याला उत्पादन देखील चांगलं आणि गुणवत्तेचं मिळतं. जमिनीची सुपीकता टिकून राहते. आणि सर्वात जास्त फायदा म्हणजे पाण्याची जवळजवळ 50-75% बचत होते. त्यामुळं ठिबक सिंचन ही आत्तापर्यंतची सर्वात फायदेशीर अशी पद्धत आहे. मंडळी अशा प्रकारे पिकांना पाणी देण्यासाठी आपण वेगवेगळ्या सिंचन पद्धतींचा अवलंब केला तर नक्कीच आपल्याला त्यातून फायदा मिळवता येईल. फक्त एकच लक्षात ठेवावं की जमिनीला पाणी न देता पिकांच्या गरजेनुसार आवश्यकतेनुसार वेगवेगळ्या सिंचन पद्धतीनं आपण जर पिकांना पाणी दिलं तर ते पिकांना चांगल्या पद्धतीनं प्राप्त होतं आणि पिकांची वाढ जोमदार होते, उत्पादन चांगलं मिळतं.
1: सिंचनाच्या पद्धती याविषयीची संकलित माहिती आपण ऐकली, जिचं वाचन केलं होतं महेश इनामदार यांनी. कृषी वार्ता हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. आता सकाळचे 6:45 आणि 36 सेकंद झालेत. प्रसारित करीत आहोत कार्यक्रम आरोग्य धनसंपदा.

0: श्रोतेहो, आज या कार्यक्रमात पोटाचे विकार याविषयी तज्ज्ञ डॉक्टर सोपान चौगुले यांच्याशी जयश्री पाटील यांनी केलेली बातचीत आपण ऐकणार आहोत.
1: फॅटी लिव्हर सोबतच लिव्हरचे आणखी कोणते कोणते आजार होऊ शकतात?
2: काही इन्फेक्शन मुळे पण लिव्हरचे आजार इन्फेक्टिव्ह हिपॅटायटिस म्हणतात. ते काही व्हायरसेस मुळे होतात, पाण्यामधून होतात, काही अन्नामधून होतात. पण म्हणून पावसाळ्यामध्ये शक्यतो पाणी थोडंसं उकळून घेतलं तर ती व्हायरसेस जे आहेत ते सगळे त्या ह्याच्यामध्ये नाश पावतात. आणि इतर वेळी खाण्यापिण्याची आपण चांगल्या ठिकाणी खाणं, योग्य व्यवस्थित खाणं हे महत्वाचं आहे.
1: लिव्हर सोबतच एक महत्वाचा अवयव म्हणजे स्वादुपिंड किंवा पॅनक्रियाज. पॅनक्रियाजचा नेमका आपल्या शरीरामध्ये काय रोल असतो आणि पॅनक्रियाजमध्ये आजार वाढण्याचं कारण काय असतं?
2: पॅनक्रियाचे रोग जे आहेत, पॅनक्रायटायटिस म्हणतो, पॅनक्रायटिक स्टोन्स म्हणतो, हे थोडंसं अल्कोहोलिक पर्सनमध्ये हे प्रमाण जरा अधिक आहे. आणखी एक कारण आहे म्हणजे पित्ताचे काही खडे काही वेळा पॅनक्रियाजच्या तिथं जाऊन अडकल्यानंतर तर त्याला पण ती चालना मिळते आणि इन्फेक्शन होऊन पॅनक्रायटायटिस वगैरे गोष्टी होत असतात. कारण ही दोन्ही डक्ट एकाच ठिकाणी येतात, काही वेळेला ते एकत्र येऊन ओपनिंग होऊनही येतात, त्यामुळे इकडचे तिकडे खडे जाऊ शकतात. त्यामुळे पॅनक्रायटायटिसचं आणि मग जनरल इन्फेक्शन काही वेळेला पॅनक्रियाला सुद्धा हिपॅटायटिस सारखं पॅनक्रायटायटिस होऊ शकतं. त्यामुळे पॅनक्रायटायटिस हे प्रमाण आहे आणि त्याचं फंक्शन बरंच अन्नपचनामध्ये काही पिष्टमय पदार्थ असतील, काही प्रोटीनचं जे पचन आहे तर त्या पुढच्या पचनासाठी त्याचे बरेचसे हार्मोन्स आहेत, अन्नपचनासाठी त्याचा फार उपयोग होतो. ग्लुकॅगॉन, इन्सुलिन हे पॅनक्रियामधूनच काही सेल्स आहेत त्या सिक्रेट करतात, त्यामुळं त्याचं नियंत्रण साखरेचं ठेवणं कमी अधिक होणं हे पॅनक्रियाचा त्यात खूप मोठा रोल आहे.
1: म्हणजे डायबिटीस पेशंट मध्ये पॅनक्रिया

0: डायबिटीजचा अडचण आल्यामुळे किंवा प्रॉब्लेम आल्यामुळं?
1: डायबिटीज हा एक खूप मोठा विषय आहे, पण त्या जे इन्सुलिन हार्मोन आहे ते पॅनक्रियामधल्याच काही सेल्स ते सिक्रीट करत असतात. त्यामुळे इन जनरल ज्यावेळेला पॅनक्रियावर परिणाम होतो त्यावेळेला त्याच्यावेळी परिणाम होणार नाही असं सांगता येत नाही.
0: बरोबर आहे. बरेच मंडळी आपल्याला तक्रार करताना दिसतात की पोट साफ होत नाही किंवा त्यांना पोट साफ होण्यासाठी औषधं खावी लागतात, चूर्ण खावी लागतात.
1: बरोबर.
0: याची कारणं काय असू शकतात आणि कोणते त्याच्यामध्ये बदल केल्यानंतर आपली जी उत्सर्जन संस्था आहे ती चांगली व्हायला मदत होईल?
1: अशा प्रकारच्या तक्रारी खूपच, अगदी 20-30% वरती पण ह्या पेशंट या जवळजवळ याच प्रकारच्या असतात. आधुनिक जीवनशैली ही मोठी कारणीभूत आहे आणि नेहमीच्या जेवणामध्ये जे चोथा युक्त म्हणजे जे फायबरचं प्रमाण म्हणतो आपण, पालेभाज्या वगैरे यांचं खाणं खूपच कमी झालेलं आहे. त्यामुळं एक मेकॅनिझम प्रक्रिया आहे संडास होण्याची, त्याच्यासाठी बल्क म्हणजे मलाची साईज, ठराविक साईज झाली की मग आपल्या ब्रेनला सिग्नल मिळतात की आता आपण हे टाकायचं आहे बाहेर, मग त्याच्यामध्ये काही हालचाली होतात, संडास आल्याचं हे होतं. पण तो जर व्यवस्थितपणे त्या त्या साईजचा त्या त्या बॉडीला बल्क जर व्यवस्थित फॉर्म नाही झाला तर मग ते सी भावना ज्या तीव्रतेनं व्हायला पाहिजे ती होत नाही, त्या बॉवेलच्या किंवा त्या आतड्याच्या मुव्हमेंट होत नाहीत आणि मग साप न झाल्याचं फिलिंग येतं किंवा साप होतही नाही. तर या गोष्टी त्याच्या मुळाशी असतात. तर ह्या मुळाशी असलेल्या गोष्टी जर आपण कारणं काढली, तो फायबर आपण योग्य प्रमाणात घेणं, एकंदरीत जे फायबर आहे तर ते म्हणजे पालेभाज्या, चोथा जो आपण मराठीत म्हणतो, नैसर्गिक फळं, नैसर्गिक पालेभाज्या किंवा ओव्हरऑल जे आपण जेवतो त्याच्या साधारण 25-30% भाग हा फायबरचा पाहिजे असं एकंदरीत निदर्शनाला आलेलं.
2: पोटाचे विकार याविषयी तज्ज्ञ डॉक्टर सोपान चौगुले यांच्याशी जयश्री पाटील यांनी केलेली बातचीत आत्ताच आपण ऐकली. सादर करते प्रवीण चिपळूणकर. ही आकाशवाणी कोल्हापूर केंद्राची निर्मिती होती.

0: आरोग्य आणि धनसंपदा हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. आता सकाळचे 6:50 झाले. ऐकूया कार्यक्रम परिसर.
1: श्रोतेहो नमस्कार. परिसर या कार्यक्रमामध्ये आज ऐकूया परिसर स्वच्छता याविषयी प्रिया मोहिते यांनी दिलेली माहिती. त्यांच्याशी बातचीत केली आहे ऐश्वर्या बेहरे यांनी. घराबरोबरच आपल्या आजूबाजूला असणाऱ्या परिसराची स्वच्छता कशी करावी याविषयी आपण काय सांगाल?
2: बाहेर पडताना छोट्या छोट्या गोष्टी आहेत की पाण्याची स्टीलची बॉटल किंवा शक्य असेल तिथं काचेची बॉटल वापरणं. जेव्हा आपण बाहेर जातो त्यावेळेस आपण बऱ्याचदा काय करतो, पाणी गडबडीत घेऊन जात नाही, मग बाहेरची प्लास्टिकची बॉटल घेतो. तर काय रिसर्चनुसार असं दिसून आलंय की जेव्हा त्या बॉटलमधलं आपण पाणी पितो ते आपल्या शरीराला घातक आहे. कारण ते त्या बॉटल जेव्हा कुठून भरून येतात तर त्या बॉटल उन्हात, पावसात, थंडीत कुठल्याही प्रकारात त्या फिरत असतात आणि मग त्या आपल्यापर्यंत पोहोचतात बऱ्याच टप्प्यातून. मग उन्हामुळं पाणी आणि प्लास्टिक वरती प्रक्रिया होते पाण्यावरती त्या प्लास्टिकची, आणि त्याच्यातले काही कण त्या पाण्यात मिसळले जातात आणि ते आपल्या शरीरासाठी चांगले नाहीयेत. त्यामुळे प्रत्येक वेळी बाहेर पडताना आपली पाण्याची बॉटल बाहेर घेऊन जाणं हा एक उपाय आहे. पूर्वीचे लोक आपण म्हणतो जुनं ते सोनं, पण ते खरंच सोनं जपलं पाहिजे. पूर्वी फिरकीचा तांब्या असायचा, मग कळशी किंवा काय असेल ते तिथं तिथं जाऊन त्या ते जलस्रोत पण इतके स्वच्छ होते तिथं ते पाणी घेऊन पिऊ शकत होते त्यांच्या कळशीतून तांब्यातून. म्हणजे प्लास्टिकला ऑप्शन नाही असं नाहीये. प्लस आपण जर हॉटेलला गेलो किंवा आणखी कुठं गेलो तर तिथलं पाणी पण शुद्धीकरणाची जी यंत्रणा वापरली जाती त्यातूनच ते येतं. त्यामुळे प्रत्येक वेळी तुम्ही बाटली विसरलाय हे कारण सांगून प्लास्टिकची बॉटल घेणं हे काही योग्य नाही.
1: कारण त्यांनाही ती तशी बंधनं आहेत शुद्ध पाणी देण्याची, त्यामुळे तिथेही तुम्हाला ते शुद्ध पाणी त्या यंत्रातून मिळू शकतं.
2: आपल्या प्रतिज्ञेत म्हणतो भारत माझा देश आहे, तर ते माझा देश आहे ही भावना घेऊन जेव्हा आपण घराच्या बाहेर उंबऱ्याच्या बाहेर पाऊल ठेवू तर तीच भावना घेऊन जेव्हा आपण वावरू तेव्हा परिसर स्वच्छ राहील. म्हणजे बाहेर गेलोय जसं आता आपण पाण्याची बॉटल आपली घेऊन गेलो,

0: प्लास्टिकची पिशवी बाहेरची न घेता वस्तू खरेदीसाठी, कापडी पिशव्या मिळतात, विकत मिळतात, किंवा तुम्ही घरातूनही जुन्या चांगल्या कपड्यांच्या शिवून घेऊ शकता
1: अगदी,
0: त्यामुळे तिथे वापरू शकता. टिश्यू पेपरचा कमीत कमी वापर करून ते कुठेही टाकणं किंवा काय, म्हणजे जरी ते मातीत मिसळलं तरी ते पुन्हा झाडाचं तोड आणि हे सगळं आलं, तर बाहेर कुठेही गेल्यानंतर कसाही कचरा टाकणं ही आपली म्हणजे काय नागरिकांची जबाबदारी नाहीये, तर तो कुठेही टाकू नये ही जबाबदारी आहे. प्रत्येक वेळी आपण प्रशासनावर बोट ठेवणं किंवा ज्याचं काम आहे त्यांना करणं हे म्हणणं चुकीचं आहे. घरात आपण चार व्यक्ती असतो, प्रत्येकाला जरी कामं दिलेली असली की हे तू कर हे तू तू कर, पण एखाद्याकडून नाही झालं तर ती माझी जबाबदारी, कारण ते माझं घर आहे.
1: बरोबर.
0: मग ह्या माझ्या घरासाठी मला काय करायला पाहिजे हे जेव्हा आपण विचार करतो, तोच विचार आपण परिसरात केला तर खूप म्हणजे बदल होते. आणि असाच विचार जर परिसरातल्या काही कुटुंबांनी किंवा मंडळ असतात त्यांनी असं ते तो आवाका वाढवत गेलो आपण, तर नक्कीच परिसर आपला छान स्वच्छ आणि सुंदर राहू शकतो. आपण प्रेरणास्थान होऊया इतरांचे आपल्या घरापासून परिसरापासून. बऱ्याच सोसायट्यांमध्ये कचरा जो घेतला जातो तो बिन बॅग मध्ये घेतला जातो, तर काळ्या असतात, तर त्या काळ्या बिन बॅगच्या ऐवजी बऱ्याच दुकानांमध्ये बायोडिग्रेबल बॅग मिळतात.
1: बर.
0: तर त्या जर तुम्ही मार्केटमधून घेतल्या तर त्याचाही कचरा वाढणार नाही ज्या काळ्या बॅगचा वाढतो.
1: बरोबर.
0: आज कुठेही त्या काळ्या बॅग घेऊन लोक विकायला असतात, तर ते चांगली नाहीये ती बॅग, की ती पुन्हा प्लास्टिक ते अगदी हलक्या प्रतीचं असतं आणि त्याचा त्रास आपल्या पर्यावरणाला आणि ऑटोमॅटिकली आपल्या आरोग्यावरती होत जातो.
1: बरोबर. परिसर या कार्यक्रमामध्ये आत्ताच आपण परिसर स्वच्छता याविषयी प्रिया मोहिते यांनी दिलेली माहिती ऐकली. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते प्रवीण चिपळूणकर. ही आकाशवाणी कोल्हापूर केंद्राची निर्मिती होती.
2: परिसर हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. हा कार्यक्रम आज दुपारी 2:10 आपण पुन्हा ऐकू शकाल. सकाळचे 6:55 झाली आहेत.
3: अगं पोरी, शिक्षण जमीन दिसायला नंबर एक आहे, नको काय म्हणतेस?
4: पाट्या, त्याचे दात लय बाद आहेत.
3: अगं माधव मिशन आहे की त्याचे दात बी नंबर एक करूया आणि ते बी फास्ट.
4: मग चालते की?
5: माधव मिशन, देवल क्लब, तळमजला, कोल्हापूर.

श्रोते हो आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या सांगली केंद्राचं प्रसारण. या प्रसारण सभेत मी तुमच्या बरोबर आहे दीपा तेलंग. जाणून घेऊया आमच्या आजच्या कार्यक्रमाची रूपरेषा. रूपरेषेनंतर सकाळी 7 वाजता आजचा सुविचार आणि काही निवेदन आपण ऐकाल. 7:10 प्रादेशिक बातम्या आम्ही आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून सहक्षेपित करू. 7:20 एक गाणं ताजे तवानी हा कार्यक्रम. 7:25 प्रायोजित कार्यक्रम अभिजयात मराठी आपली मराठी. 7:40 जी एस चहा प्रायोजित विचारपुष्प सार्थ अहिल्या गाथा आपण ऐकू शकाल. गाणी मनातली हा कार्यक्रम 7:45. सकाळी 8:00 समाचार प्रभात, 8:15 मॉर्निंग न्यूज आणि 8:30 मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र आम्ही सहक्षेपित करू. सकाळी 8:40 प्रायोजित कार्यक्रम चिंतन हाच चिंतामणी. 8:55 लखलख चंदेरी हा चित्रपट संगीताचा कार्यक्रम. साप्ताहिक सप्रेम नमस्कार हा साप्ताहिक पत्रोत्तरांचा कार्यक्रम आपण ऐकू शकाल सकाळी 9:10. 9:30 बालसभा. मराठी चित्रपट संगीताचा आनंद आपण घ्याल सकाळी 10:00. 10:30 नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमामध्ये पंडित प्रभाकर कारेकर यांचं शास्त्रीय गायन राग सालग वराळी आपण ऐकू शकाल. श्रोते हो आज सकाळी 11:00 मन की बात. भारताचे माननीय पंतप्रधान श्रीयुत नरेंद्र मोदी यांनी देशवासियांशी साधलेला संवाद आपण ऐकू शकाल आणि त्यानंतर लगेचच त्याचा मराठी अनुवाद ही आपण ऐकू शकाल. दुपारी 12:00 मी आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीचे कार्यक्रम सहक्षेपित करू. त्यामध्ये सुरुवातीला वनिता

सांगणार हा महिलांसाठी कार्यक्रम. 1:05 गीत बहार, 1:30 मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र, 1:40 सोलापूर जिल्ह्याचं वार्तापत्र, 1:45 भावधारा. ऐसी अक्षरे रसिके हा कार्यक्रम दुपारी 1:55, दुपारी 2 कृषी वार्ता, 2:05 आरोग्य धनसंपदा आणि 2:10 परिसर या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण, 2:15 दोपहर समाचार हे हिंदी बातमीपत्र आणि 2:30 नाद ब्रह्म हा शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम आपण ऐकाल. श्रोतेहो, आमची सायंकालीन प्रसारण सभा सुरू होईल 5:00. यामध्ये सुरुवातीला मराठी चित्रपट संगीत, युवक मित्रांसाठी कार्यक्रम युवावाणी 5:30, 6:05 लोकसंगीताच्या कार्यक्रमामध्ये शिवाजी बापू गोंधळी आणि सहकारी यांनी सादर केलेली गोंधळ गीतं, 6:20 संस्कृत समाचार, 6:30 सप्रेम नमस्कार या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण, 6:50 रूपरेषा समिती जाईल. 7:00 आपण ऐकू शकाल प्रादेशिक बातम्या, 7:15 वृत्तविशेष. श्रोतेहो, 7:30 महिलांच्या एशियाई कप T20 क्रिकेट टूर्नामेंट 2026 या स्पर्धेअंतर्गत दुबई इथं खेळल्या जाणाऱ्या भारत आणि थायलंड या क्रिकेट संघाच्या सामन्याचं थेट प्रसारण आपण सामन्याच्या अंतिम क्षणापर्यंत ऐकू शकाल आमच्या FM वाहिनी 100.6 MHz आमच्या 1251 KHz वर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आपण आमचे नियोजित कार्यक्रम ऐकू शकाल. त्यामध्ये 7:30 माझं घर माझं शेत या कार्यक्रमात सौ नीता जोशी यांचं कीर्तन, विषय आहे स्वतंत्रता चळवळ आणि राणी लक्ष्मीबाई यांचं आख्यान. 8:00 मन की बात, माननीय पंतप्रधान श्रीयुत नरेंद्र मोदी यांनी देशवासियांशी साधलेल्या संवादाचा मराठी अनुवाद, 8:30 मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र, 8:45 समाचार संध्या, 9:00 न्यूज ॲट 9 ही बातमीपत्र, 9:15 स्पॉटलाईट, 9:30 अनुगुंज आणि 10:00 रविवासरीय अखिल भारतीय शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम. यामध्ये जी राघवेंद्र प्रसाद यांचं कर्नाटक शैलीतील व्हायोलिन वादन आपण ऐकू शकाल. तर श्रोतेहो, ही होती आमच्या कार्यक्रमांची रूपरेषा.

मध्यमधारी 239 आर्थिक मीटर अर्थात 1251 किलोहर्ट्झवर एफएम वाहिनीच्या 100.6 मेगाहर्ट्झवर आणि न्यूज ऑन एआयआर या मोबाईल ॲपवर हे आकाशवाणीचं सांगली केंद्र आहे. श्रोतहो, आता आम्ही वेव्ज ओटीटी या प्रसारभारतीच्या प्लॅटफॉर्मवर सुद्धा उपलब्ध आहोत. आपण ऐकत आहात आकाशवाणीचं सांगली केंद्र. सकाळचे 7:01 झाली आहेत. आजचा सुविचार. श्रोतहो, आपलं कार्यक्षेत्र ही कोणतंही असो, पण तिथं प्रयत्नाला पर्याय नाही आणि सातत्यपूर्ण नियमित कठोर प्रयत्नानंतर तिथं यशाला पर्याय नाही. यश हे नक्की आपलंच असतं.

0: श्रावण मास म्हणजे व्रत आणि उपवास.
1: बेडेकरांच्या सात्विक उत्पादनाने श्रावण होईल खास.
0: बेडेकर सात्विक शिंगाडापीठ, सात्विक राजगिरा पीठ आणि सात्विक उपवास भाजणी.
1: श्रावणाचा सात्विक आनंद बेडेकरांच्या सात्विक उत्पादनांसह.

चहा प्रायोजित सार्थ अहिल्या गाथा हा कार्यक्रम आज सकाळी 7:40 मिनिटांनी. प्रायोजक कडक लज्जतदार उत्साही जीएस चहा.

0: श्रावण मास म्हणजे व्रत आणि उपवास.
1: बेडेकरांच्या सात्विक उत्पादनाने श्रावण होईल खास.
0: बेडेकर सात्विक शिंगाडापीठ, सात्विक राजगिरा पीठ आणि सात्विक उपवास भाजणी.
1: श्रावणाचा सात्विक आनंद बेडेकरांच्या सात्विक उत्पादनांसह.
2: मन की बात माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी जनतेशी साधलेला संवाद मन की बात. श्रोतेहो हा कार्यक्रम आपण ऐकू शकाल रविवारी दिनांक 30 ऑगस्ट रोजी सकाळी 11 वाजता. या कार्यक्रमाचा मराठी अनुवाद त्यानंतर लगेचच आणि मराठी अनुवादाचं पुनःप्रसारण रात्री 8 वाजता. जरूर ऐका कार्यक्रम मन की बात आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून. मध्यम लहरी 239.8 मीटर अर्थात 1251 किलो हर्ट्सवर, FM वाहिनीच्या 100.6 मेगा हर्ट्सवर, न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आणि प्रसार भारतीच्या वेव्स OTT प्लॅटफॉर्मवरही. आकाशवाणी एकमेव माध्यम जे इतिहास वर्तमान आणि भविष्यातही.

मध्यमधारी 249.1 मीटर अर्थात 1251 किलोहर्ट्झवर FM वाहिनीच्या 100.6 मेगाहर्ट्झवर न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आणि प्रसार भारतीच्या वेव्स OTT प्लॅटफॉर्मवरही. आकाशवाणी एकमेव माध्यम जे इतिहास वर्तमान आणि भविष्य

प्रत्येक ऋतूला अनुकूल अशा कार्यक्रमांची भेट घेऊन सर्व ऋतूंचे सोहळे औचित्याने साजरे करणारी आकाशवाणी. सदा सतेज, सदा तरुण, आकाशवाणी.

श्रोतेहो आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या सांगली केंद्राचं प्रसारण. आज रविवार दिनांक 30 ऑगस्ट 2026. सकाळचे 7:07 होतात. यानंतर ठीक 7:10 आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून प्रादेशिक बातम्या प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करीत आहोत.

कळकळीची विनंती. रक्तदानाचं महत्व कळलंय पण पावलं वळत नाहीयेत, असं काही झालंय का? मनातला विचार प्रत्यक्षात आणायला काय हरकत आहे? लक्षात घ्या, आपल्या देशात दर 2 सेकंदाला कुणाला ना कुणाला रक्ताची गरज भासते, मग तो दुर्दैवी अपघात असो की नियोजित गंभीर शस्त्रक्रिया. तुमचं फक्त 1 युनिट रक्त 3 व्यक्तींचे प्राण वाचवू शकतं. आपण आज केलेलं रक्तदान उद्या कुणा गरजूला जीवनदान देणार ठरेल. तुमचं हे सहकार्य एखाद्याचं घर सावरण्यासाठी उपयोगी ठरू शकेल. तेव्हा जवळच्या रक्तपेढीला आजच भेट द्या. रक्तदानाविषयी

कळकळीची विनंती. कृपया रस्त्यावर किंवा कुठल्याही सार्वजनिक ठिकाणी थुंकू नका. थुंकणं ही अतिशय किळसवाणी गोष्ट आहे. थुंकून रोगराईला आमंत्रण देऊ नका. कुठल्याही सार्वजनिक ठिकाणी किंवा रस्त्यावर कृपया थुंकू नका. सार्वजनिक ठिकाणी थुंकणं किंवा धूम्रपान करणं हा गुन्हा आहे हे पण लक्षात ठेवा. दंडात्मक कारवाई टाळा. आपलं आणि इतरांचंही आरोग्य सांभाळा. कृपया रस्त्यावर किंवा सार्वजनिक ठिकाणी थुंक

0: ऐकूया प्रादेशिक बातम्या.
1: आकाशवाणी पुणे राजेंद्र लेले प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. 2036 ऑलिम्पिकच्या तयारीसाठी 5 ते 15 वयोगटातील क्रीडा प्रतिभेला प्रोत्साहन देण्याची गरज असल्याचं केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांचं प्रतिपादन. आदिवासी विद्यार्थ्यांच्या सर्व मागण्यांवर मुख्यमंत्र्यांसोबत सकारात्मक चर्चा झाल्याची मंत्री अशोक उईके यांची माहिती. महिला क्रिकेटमध्ये आज भारत आणि थायलंड दरम्यान T20 आशिया चषक सामना आणि नेपाळच्या पुरात अडकलेले राज्यातले 404 नागरिक सुरक्षित. आता सविस्तर बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारतानं क्रीडा क्षेत्रात मोठी झेप घेण्याचं उद्दिष्ट ठेवलं असून 2036 ऑलिम्पिकमध्ये भारताचा सहभाग आणि पदकांची संख्या वाढवण्यासाठी लहान वयापासूनच क्रीडा प्रतिभा शोधण्याची गरज केंद्रीय नागरी विमान वाहतूक आणि सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी व्यक्त केली. राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त पुण्यात आयोजित विशेष टपाल पाकिटाच्या प्रकाशन सोहळ्यात ते काल बोलत होते. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा 2026 या विषयावर हे विशेष पाकिट प्रकाशित करण्यात आलं. यावेळी बोलताना केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ म्हणाले,
2: 5 ते 15 वयोगटातल्या मुलांना आता आपल्याला त्या त्या खेळातली मुलं शोधली पाहिजेत. कुठल्या खेळात कुठला खेळाडू आता प्रावीण्य पुढच्या काळामध्ये मिळू शकतो, तो देशाला पदक मिळवून देऊ शकतो, अशा मुलांची तयारी आपल्याला पुढच्या काळामध्ये करून घ्यायची. आणि ते आपण नेहमी पाहतो की आपल्या सगळ्यांच्या मनामध्ये खंत नेहमीची आहे की आपण ऑलिम्पिकच्या ज्यावेळेस पदक तक्ता पाहतो त्यावेळेला आपण वर्णन आपण खालणं पाहतो. आपल्याला ही एक शोकांतिक आहे. म्हणून ऑलिम्पिकमध्ये अधिकाधिक क्रीडा प्रकारांमध्ये आपला देश कसा सहभागी होईल याचा विचार आपण केला पाहिजे. आणि खरं तर ऑलिम्पिकमध्ये पदकांची जर आपण मालिका पाहिली, मागच्या काळामध्ये आपण राष्ट्रकुल गेम्स असतील, नॅशनल गेम्स, एशियन गेम्स असतील किंवा ऑलिम्पिक असतील, या सगळ्या क्रीडा प्रकारांमध्ये निश्चितपणे एक चांगली प्रगती आपल्या खेळाडूंनी मागच्या काही काळामध्ये केली आहे. आता मात्र एकच आहे की 2036 ऑलिम्पिक त्यासाठी या देशातल्या जास्तीत जास्त पदकांची संख्या आपल्याला कशी मिळवता येईल याचं ध्येय डोळ्यासमोर ठेवून आपण काम केलं पाहिजे.
1: पुण्यात राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त झालेल्या कार्यक्रमात राज्यातील हॉकी क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या मुरली अग्निस्वर, राजेंद्र जोशी, सलामत इराणी, फेलिक्स बर्नार्ड आणि मेघराज मूर्ती यांना राष्ट्रीय क्रीडा दिन पुरस्कार 2026 देऊन गौरवण्यात आलं. हॉकीपटू मेजर ध्यानचंद यांच्या जयंतीचं औचित्य साधून साजऱ्या केल्या जाणाऱ्या राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त रत्नागिरीत काल खेलेगा भारत जितेगा भारत या संकल्पनेवर आधारित रन अँड राईड फेरी उत्साहात संपन्न झाली. नंदुरबार इथं आयोजित करण्यात आलेल्या मेजर ध्यानचंद चषक हॉकी क्रीडा स्पर्धेला खेळाडूंचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. आपल्या विविध मागण्यांसाठी पुणे, नागपूर आणि नाशिक या 3 ठिकाणी आंदोलन करणाऱ्या आदिवासी विद्यार्थ्यांच्या सर्व मागण्या सरकारनं मान्य केल्याची घोषणा राज्याचे आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांनी काल केली. यासंदर्भात काल मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत बैठक झाली. विद्यार्थ्यांना सर्व बाबी लेखी स्वरूपात मिळतील असं सांगत आंदोलन स्थगित करण्याचं आवाहन सरकारच्या वतीनं करणार असल्याचं मंत्री उईके यांनी काल सांगितलं होतं. मुंबई क्रिकेट असोसिएशन MCA परिसरातील 5 उपाहारगृहांचे अन्न परवाने निलंबित केल्याप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयानं महाराष्ट्र अन्न आणि औषध प्रशासन FDA ला खडसावलं आहे आणि त्यांचं परवाना निलंबन रद्द करून

0: ही 5 उपाहारगृह पुन्हा सुरू करण्यास परवानगी दिली आहे. प्रभारी मुख्य न्यायमूर्ती रवींद्र घुगे आणि न्यायमूर्ती गौतम अखंड यांच्या खंडपीठासमोर या प्रकरणाची सुनावणी झाली. सिप्ला कंपनीच्या पुण्यातल्या उत्पादन केंद्राचा औषध विक्री परवाना रद्द करणारा आदेशही एफडीएनं न्यायालयाच्या आदेशानुसार काल मागे घेतला. एफडीएनं मर्यादा ओलांडल्याचे आणि मनमानी पद्धतीने कारभार केल्याचे ताशेरे खंडपीठानं ओढले. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सकाळी 11 वाजता आकाशवाणीवरील मन की बात या कार्यक्रमातून देशविदेशातील जनतेशी संवाद साधणार आहेत. कार्यक्रमाचा हा 137वा भाग आहे. हा कार्यक्रम संपूर्ण आकाशवाणी आणि दूरदर्शन नेटवर्क एआयआर न्यूजची वेबसाईट आणि न्यूज ऑन एआयआर या मोबाईल ऍपवर प्रसारित केला जाईल. या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. रत्नागिरीचे जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांनी बेवारस मृतदेहांची ओळख पटवण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानावर आधारित ऍपचं सादरीकरण हैदराबादच्या सरदार वल्लभभाई पटेल राष्ट्रीय पोलीस अकादमीत केलं. याविषयी अधिक माहिती आमच्या प्रतिनिधीकडून.
1: अज्ञात आणि बेवारस मृतदेहांची ओळख पटवणं हे गुन्ह्याची उकल होण्यासाठी अत्यंत आवश्यक मात्र खूपच आव्हानात्मक काम असतं. त्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाचा वापर करण्याची संकल्पना रत्नागिरीचे जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांनी मांडली. त्यातून रेड्स अर्थात रत्नागिरी ऍडव्हान्स डेटा इंटिग्रेटेड सिस्टीम हे ऍप्लिकेशन तयार करण्यात आलं. बेवारस मृतदेहांची माहिती त्यात एकत्रित संकलित केली जाते. संबंधित मृतदेहांची उपलब्ध छायाचित्र आणि इतर माहितीच्या आधारे एआय तंत्रज्ञानाचा वापर करून चेहऱ्याची डिजिटल प्रतिकृती तयार केली जाते. चेहरा ओळखणं कठीण असलेल्या प्रकरणांमध्येही उपलब्ध माहितीच्या आधारे संभाव्य चेहरा तयार केला जातो. बेपत्ता व्यक्तींच्या शोधासाठी चेहऱ्याची 108 विविध रूपं तयार करून तांत्रिक पद्धतीने शोध घेतला जातो. या ऍपच्या माध्यमातून आतापर्यंत 21 मृतदेहांची ओळख पटवण्यात यश आलं असून 11 बेपत्ता व्यक्तींचा शोध घेणंही शक्य झालंय. या उपक्रमाची दखल आता राष्ट्रीय पातळीवर घेतली गेली आहे. आकाशवाणी बातम्यांसाठी अनिकेत कोणकर, रत्नागिरी.
0: हिंदुत्व हे प्रत्येक मानवाच्या प्रतिष्ठेचा आदर करतं आणि एकाच सत्यापर्यंत पोहोचण्याचे विविध मार्ग स्वीकारतं असं मत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी व्यक्त केलं. ते काल अमेरिकेत न्यूयॉर्क इथं आयोजित एक जग एक मानवता या विषयावरील धर्मगुरूंच्या परिषदेत बोलत होते. मराठा आरक्षणाकरता मनोज जरांगे यांनी जालना जिल्ह्यातल्या अंतरवाली सराटी इथं विविध मागण्यांसाठी कालपासून पुन्हा बेमुदत उपोषण सुरू केलं आहे. मागण्या मान्य न झाल्यास मुंबईत आंदोलन करायचा इशाराही जरांगे यांनी दिला आहे. या आंदोलनाच्या समर्थनार्थ सांगलीत मराठा समाजानं जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ पोलखोल आंदोलन सुरू केलं. ओबीसींच्या आरक्षणाच्या संरक्षणाच्या लढाईसाठी ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनीही 1 सप्टेंबर रोजी मुंबईकडे मोर्चा काढण्याची घोषणा केली आहे. पुण्याच्या आंतरराष्ट्रीय रायफल नेमबाज आणि शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार विजेत्या पूजा घाटकर यांची जपानमध्ये होणाऱ्या 20व्या आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी भारतीय 10 मीटर रायफल नेमबाजी संघाच्या प्रशिक्षकपदी निवड झाली आहे. महिला क्रिकेटमध्ये आज भारत आणि थायलंड दरम्यानचा T20 आशिया चषक सामना दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर होणार आहे. हा सामना भारतीय प्रमाण वेळेनुसार रात्री 8:30 वाजता सुरू होईल. हरमनप्रीत कौर भारतीय संघाचं नेतृत्व करेल तर स्मृती मानधना उपकर्णधार असेल. दुखापतग्रस्त जेमिमा रॉड्रिक्सच्या जागी प्रतिका रावलचा संघात समावेश करण्यात आला आहे. थायलंडनं 28 तारखेला चीनवर विजय मिळवून स्पर्धेची सुरुवात केली. नेपाळमध्ये अचानक आलेल्या पुरात झालेल्या मृत्यूंची संख्या 675 पोहोचली आहे. 2400 जण अजूनही बेपत्ता असून त्यातल्या 320 परदेशी पर्यटकांपैकी 261 जणांचा संपर्क अद्याप होऊ शकलेला नाही. पुरात अडकलेले राज्यातले नागरिक आणि पर्यटकांच्या मदतीसाठी विविध पातळीवर शासकीय यंत्रणा अहोरात्र प्रयत्न करत असून सर्वजण सुरक्षितपणे त्यांच्या गावी परत पोहोचण्याकरता सतर्कतेनं योग्य नियोजन करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. सागा इथून राज्यातले 41 जण काल परतले असून 106 जण नागपूरला आज पोहोचत आहेत. 143 नागरिक राज्यात सुरक्षितपणे परतीच्या मार्गावर असून मुंबई पुणे अहिल्यानगरच्या 45 पर्यटकांचा एक गट काल भारतात आला. आतापर्यंत प्राप्त माहितीनुसार राज्यातील 404 नागरिक सुरक्षित असून 338 नागरिकांशी संपर्क झाला आहे. अन्य 8 नागरिकांविषयीची माहिती एका ऑनलाईन लिंकद्वारे मिळाली मात्र त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही. रत्नागिरी तालुक्यातल्या खानू इथले माजी नौसैनिक पत्रकार आणि खानूचे माजी सरपंच अरुण आठलिये यांचं काल

0: अल्पशा आजारानं निधन झालं ते 78 वर्षांचे होते. त्यांच्या पार्थिवावर आज सकाळी 8 वाजता खानू इथे अंत्यसंस्कार केले जातील. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे माजी पूर्णवेळ कार्यकर्ते डॉ श्रीपाद ठेकणे यांचं काल पुण्यात कर्करोगानं निधन झालं. ते 61 वर्षांचे होते. नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 महाराष्ट्राच्या सुकाणू समितीचे सदस्य म्हणून त्यांनी काम केलं. हवामान. येत्या 24 तासात कोकणात बहुतांश ठिकाणी, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडेल, तर विदर्भात काही ठिकाणी जोरदार पाऊस पडेल असा अंदाज हवामान विभागानं व्यक्त केला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. 2036 ऑलिम्पिकच्या तयारीसाठी 5 ते 15 वयोगटातील क्रीडा प्रतिभेला प्रोत्साहन देण्याची गरज असल्याचं केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांचं प्रतिपादन. आदिवासी विद्यार्थ्यांच्या सर्व मागण्यांवर मुख्यमंत्र्यांसोबत सकारात्मक चर्चा झाल्याची मंत्री अशोक उईके यांची माहिती. महिला क्रिकेटमध्ये आज भारत आणि थायलंड दरम्यान T20 आशिया चषक सामना. आणि नेपाळच्या पुरात अडकलेले राज्यातले 404 नागरिक सुरक्षित. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या सांगली केंद्राचं प्रसारण. सकाळचे 7:20 झाली आहेत. प्रसारित करीत आहोत कार्यक्रम एक गाणं.

श्री हो जयंत भिडे यांच्या गीताला संगीत होतो नरेंद्र भिडे यांचं. मधु अंती दांडेकर यांनी गायलेलं गीत आपण ऐकलं आणि या गीताबरोबर एक गाणे ताजे तवाने हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. आता सकाळचे 7:25 होतात. ऐकूया प्रायोजित कार्यक्रम अभिजात मराठी आमची मराठी आकाशवाणीच्या

0: प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ऍप सहित आकाशवाणी मुंबईचीही आहे अस्मिता वाहिनी. आता सादर करत आहोत प्रायोजित कार्यक्रम अभिजात मराठी आपली मराठी.
1: अभिजात मराठी आपली मराठी.

0: श्रोते हो नमस्कार. अभिजात मराठी आपली मराठी या कार्यक्रमात मी वासंती काळे आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. श्रोते हो, मराठी विश्वकोश प्रकल्पाच्या 1 ते 20 खंड संहिता खंडांनंतरचा शेवटचा खंड म्हणजे सूचीखंड होय. या आधीच्या कार्यक्रमांमधून आपण या विश्वकोशाच्या 1 ते 20 खंडांबाबतची माहिती घेतली होती आणि हे विश्वकोश आहेत ते छापील स्वरूपात उपलब्ध असल्याने त्यांचा उपयोग अनेक वाचक करतात. मात्र या सगळ्यांना या सूचीखंडाची जी माहिती आपण घेणार आहोत त्याचा देखील उपयोग होऊ शकतो आणि होईल, त्यासाठी आपण त्या सूचीखंडाची विस्तृत माहिती या कार्यक्रमातून घेणार आहोत. त्यासाठी आज आपल्याकडे महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळाचे मराठी विश्वकोश कार्यालय वाई जिल्हा सातारा इथून वर्षा देवरुखकर संपादकीय सहाय्यक या मॅडम आलेल्या आहेत. मॅडम, आपलं या कार्यक्रमात मनापासून स्वागत.
1: श्रोते हो नमस्कार.
0: मराठी विश्वकोश संकेतस्थळाचा सुधारित ई पत्ता याप्रमाणे आहे, विश्वकोश-मराठी-महाराष्ट्र.gov.in. आणि ज्ञान मंडळाचा पत्ता हा mrathiviswakosh.maharashtra.gov.in हा आहे. तर हा जो सूचीखंड प्रकाशित झालेला आहे हा देखील संकेतस्थळावर उपलब्ध आहे का?
1: हो नक्कीच मॅडम, सूचीखंड संकेतस्थळावर PDF स्वरूपात उपलब्ध आहे.
0: मॅडम, सूची आणि सूचीखंड ही संकल्पना काय आहे आणि या सूचीचा उपयोग किंवा महत्व नेमकं काय आहे?
1: सुरुवातीला मराठी विश्वकोशाचा सूचीखंड ही संकल्पना समजून घेताना आपण सूची म्हणजे काय हे पहिल्यांदा समजून घेऊ. आपण अनेक संदर्भ पुस्तकं बघतो तर त्या पुस्तकांच्या शेवटी आपल्याला त्या पुस्तकातल्या महत्वाच्या संज्ञा, व्यक्ती,

0: याची माहिती त्या पुस्तकात कुठे कुठे मिळेल याची एक यादी दिलेली असते, त्याला आपण म्हणतो सूची. आता त्यानंतर की मराठी विश्वकोशाचे 1 ते 20 खंड हा एक बृहत प्रकल्प आहे आणि वर्णानुक्रमे त्याच्यामध्ये वेगवेगळ्या नोंदी दिलेल्या आहेत, आपण त्या पाहतो. आता ह्या नोंदीतली माहिती, एका नोंदीतली माहिती जी आहे ती अनेक नोंदींमध्ये त्याची जी सविस्तर माहिती ती दिलेली असू शकते, तर ही सगळी माहिती आपल्याला एका ठिकाणी मिळायची सोय म्हणजे सूचीखंड. आपला मराठी विश्वकोशाचा जो सूचीखंड आहे तोही वर्णानुक्रमे आहे, म्हणजे जे 1 ते 20 खंड जसे वर्णानुक्रमे आहेत तसंच सूचीखंड सुद्धा वर्णानुक्रमे आहे.
1: मॅडम, मराठी विश्वकोशाच्या या सूचीखंडाचं असं काही वेगळं वैशिष्ट्य आणि स्वरूप नेमकं काय आहे याविषयी जरा सांगा.
0: हो, मराठी विश्वकोशाच्या सूचीखंडाचं एक महत्वाचं वैशिष्ट्य असं आहे मॅडम की 1 ते 20 खंडातील सर्व नोंदी त्या सूचीखंडामध्ये दिलेल्या आहेत. म्हणजे आपण असं म्हणू की अमुक एक नोंद, म्हणजे आता आपण चित्रपट उदाहरणादाखल ही जर नोंद घेतली तर खंड 5 यामध्ये ती कुठल्या पृष्ठावर आहे हे आपल्याला कळतं. तसंच मराठी विश्वकोशामध्ये ज्या 18,244 नोंदी प्रकाशित आहेत आणि त्यासाठी 22,348 पृष्ठ वापरलेली आहेत, तर या सगळ्या नोंदी प्रत्येक खंडामध्ये कुठल्या कुठल्या ठिकाणी अंतर्भूत आहेत तो खंड क्रमांक आणि त्याचा पृष्ठ क्रमांक हे दिलेला आहे. त्याचबरोबर या सूचीखंडाचं एक दुसरं एक वैशिष्ट्य असं आहे की सुमारे 3 लाख निर्देश, म्हणजे 3 लाख विषय उपविषय यांची माहिती आपण सूचीखंडामध्ये दिलेली आहे. या सूचीखंडाची पृष्ठ जी आहेत ती 1,126 इतकी मोठी आहेत. त्याच्यावरून आपल्याला कल्पना येईल की मराठी विश्वकोशाचा 1 ते 20 खंडांचा हा जो प्रकल्प आहे तो या सूचीखंडामध्ये इतक्या उत्तम पद्धतीनं आपल्याला म्हणजे दिसू शकतो असं एक आपण म्हणू. सूचीखंडामध्ये ही जी माहिती आहे ती वर्णानुक्रमे आहेच, पतेज्ञ तोच वर्णानुक्रम येथे आहे आणि ती सूचीखंडामध्ये ही जी माहिती दिली ती 3 कॉलममध्ये म्हणजे 3 स्तंभांमध्ये दिलेली आहे आणि यासाठी मुख्य निर्देश, पूरक निर्देश आणि स्वतंत्र निर्देश अशी एक सोय करण्यात आलेली आहे. आता मुख्य निर्देश म्हणजे काय, तर मराठी विश्वकोशात ज्या नोंदी प्रकाशित केलेल्या आहेत तर त्या नोंदी म्हणजे मुख्य निर्देश. त्या मुख्य निर्देशांच्या अंतर्गत आपल्याला पूरक निर्देश दिलेले आहेत. म्हणजे पुन्हा मगाशीच आपण चित्रपट हा जो एक विषय घेतला तर ह्या चित्रपट विषयाची माहिती विश्वकोशातल्या 1 ते 20 खंडांमध्ये इतर वेगवेगळ्या नोंदींमध्ये आलेली आहे, महत्वाची माहिती बरं का. तर ही जी इतर वेगवेगळ्या नोंदींमध्ये आलेली आहे त्या नोंदींचा पृष्ठ क्रमांक, त्या नोंदींचं नाव, खंड क्रमांक याची माहिती त्या पूरक निर्देशामध्ये दिलेली आहे. आणि त्या व्यतिरिक्त सूचीखंडामध्ये आणखीन एक संकल्पना आहे ती स्वतंत्र निर्देश ही आहे. तर त्या स्वतंत्र निर्देशांमधून आपल्याला असं कळतं की त्याची नोंद विश्वकोशात नाही पण तो विषय महत्वाचा आहे आणि त्या विषयाची माहिती सुद्धा मराठी विश्वकोशातल्या वेगवेगळ्या नोंदींमध्ये आपल्याला मिळेल.
1: मॅडम, विश्वकोशाच्या सूचीखंडाचं नेमकं महत्व काय आहे, कारण आम्ही आतापर्यंत संहिता खंड जे 1 ते 20 होते त्यांचं महत्व जाणून घेतलेलं आहे, आम्हाला आता सूचीखंडाचं महत्व याविषयी थोडक्यात सांगा.
0: मराठी विश्वकोशाचा वाचक वर्ग मिळून वेगवेगळा आहे. अगदी गृहिणी, शेतकरी, विद्यार्थ्यांपासून संशोधक, अभ्यासक इत्यादींपर्यंत म्हणजे सर्व वर्गांमध्ये मराठी विश्वकोशाचा वाचक वर्ग आहे. आता एखाद्या विषयाची आणि त्या विषयाची संबंधित माहिती या सगळ्यांना हवी असते पण त्यांना त्याचे उपविषय माहीत नसतात. म्हणजे आपण चित्रकला हा जर विषय घेतला तर चित्रकलेमध्ये अनेक प्रकारच्या चित्रकला आहेत, तर मग त्या प्रत्येकाचं नाव सामान्य वाचकाला माहीत असेल असं काही नाही, पण अशा वेळेला त्यांनी सूचीखंडामध्ये जाऊन जर चित्रकला हे मुख्य निर्देश त्यांनी शोधला तर त्याच्यामध्ये जे पूरक निर्देश आहेत तर त्या पूरक निर्देशांमध्ये चित्रकला ह्या महत्वाच्या विषयासंबंधी किंवा चित्रकला या महत्वाच्या संकल्पनेसंबंधी इतर ज्या महत्वाच्या विश्वकोशात नोंदी आहेत किंवा विश्वकोशातल्या इतर खंडांमध्ये त्याबद्दल जी अधिक माहिती आलेली आहे ती सगळी त्या लोकांपर्यंत पोहोचते. म्हणजे सूचीखंडाचं हे एक महत्व आहे की ती माहिती त्यांना मिळतेच आणि त्याचबरोबर त्या विषयाशी संबंधित जे इतर उपविषय कुठले आहेत हे त्यांना नव्याने कळतात, जरी ते माहीत नसले तरीही त्यांना ते समजून येतात. त्याचबरोबर मॅडम सूचीखंडाचं आणखीन एक महत्व आपण असं लक्षात घेतलं पाहिजे.

0: की आपण सर्च हा ऑप्शन आपल्याला सगळीकडे मिळतो. मराठी विश्वकोशाच्या संकेतस्थळावर पण सर्च हा ऑप्शन आहे. म्हणजे आपण पुन्हा मी असं म्हणेन की चित्रकला हा जर विषय घेतला आणि मराठी विश्वकोशाच्या संकेतस्थळावर जाऊन आपण त्याचा शोध घेतला तर चित्रकला हा शब्द आलेला मराठी विश्वकोशात अनेक नोंदी आहेत. तर ह्या अनेक नोंदींची माहिती आपल्याला तिथे पुढे दिसेल. पण सूचीखंडामध्ये मात्र चित्रकला ह्या स्पेसिफिक विषयासंबंधी महत्वाची माहिती विश्वकोशातल्या कुठल्या कुठल्या खंडात आलेली आहे त्याची माहिती आपल्याला तिथे सूचीखंडातून कळते. म्हणजे जे पासिंग रेफरन्स आहेत ते तिथून वगळले जातात आणि जे अत्यंत महत्वाचे विषय आहेत जी अत्यंत महत्वाची माहिती आहे ती मात्र तिथे आपल्याला दिलेली दिसून येते.
1: मराठी विश्वकोशाच्या वाचकांसाठी आणि लेखकांसाठी सूचीखंडाचा नेमका कसा उपयोग होतो याविषयी जरा सांगा.
0: आता मराठी विश्वकोशाच्या लेखकांसाठी जो महत्वाचा उपयोग आहे सूचीखंडाचा तर तो एक असा आहे की आपण ज्यावेळेला लेखनासाठी त्यांना नोंद सोपवतो तर त्यांना अनेक स्थळांचं नाव म्हणजे जे मराठी विश्वकोशात आपण एक आपण असं म्हणू की त्याला निकष आहे त्या निकषानुसार त्या स्थळांचं त्या व्यक्तीचं त्या संकल्पनेचं नाव घेतलेलं आहे तर लेखकाला ती संकल्पना माहीत असेलच असं नाही. पण अशा वेळेला लेखकाला सूचीखंड त्याने जर हाताळला त्याने तो काळजीपूर्वक पाहिला तर त्यांना लक्षात येईल की आपल्याला जी नोंद लिहायला दिली आहे त्याची माहिती मराठी विश्वकोशात इतरत्र विखुरलेली आहे. ती नावं ती माहिती आपण आपल्या लेखनासाठी वापरली तर आपलं लेखन अधिक सकस होईल. त्याचबरोबर लेखकाने जी दिलेली जी माहिती आहे ती मराठी विश्वकोशातल्या पूर्वीच्या लेखांशी मिळती जुळती अशी होईल. कारण त्यातली व्यक्तीनामं स्थळनामं संकल्पनांची नावं ही सूचीखंडातून लेखकाने शोधलेली असतील. तर मग लेखकांसाठी हा एक उपयोग मराठी विश्वकोशाच्या सूचीखंडाचा आहे. वाचकांसाठी मी मगाशी म्हटलं त्याप्रमाणे की त्यांना अनेक नवनवीन गोष्टींची माहिती सूचीखंडाद्वारे मिळते. त्यांनी सहजच सूचीखंड चाळला म्हणजे त्यांना असं वाटलं की बाबा मला एखाद्या संकल्पनेची माहिती हवी पण त्याशिवाय इतरही काही काही गोष्टी आहेत त्याची म्हणजे त्यांना त्याचं नाव माहिती नाही काही नाही पण इतरही अनेक गोष्टी आहेत त्याची माहिती मला विश्वकोशात आहे का पाहायची आणि मग ती आहे का तर ती कुठल्या खंडात आहे हे पाहायचंय. तर मग वाचकांना सूचीखंड हातात त्यांनी चाळला तर त्यांना ती माहिती मिळू शकते. आणि त्याचबरोबर मी सूचीखंडाचं आणखीन एक तुम्हाला वैशिष्ट्य असं सांगेन की ज्या वेळेला सूचीखंडामध्ये एखाद्या संकल्पनेचं नाव दिलेलं आहे तर त्याच्या पुढे कंसात ती संकल्पना कशातली आहे त्याची माहिती दिलेली आहे. म्हणजे आपण असं उदाहरणार्थ घेऊ की चित्रलेखा चित्रसेन चित्रळ आता ही जी क्रमाने नावं आलेली आहेत तर चित्रलेखा ही नदी आहे का हे स्थळ आहे का आणखीन काय आहे तर कंसात ते पुढे दिलेले आहे. चित्रसेन तर मग तो राजा आहे. चित्रळ ही नदी आहे तर मग कंसामध्ये ते जे अगोदर जी संकल्पना दिलेली आहे त्या संकल्पनेची माहिती पुढच्या कंसामध्ये आपल्याला दिलेली आहे आणि त्यामुळे आपल्याला सुरुवातीलाच कळतं की सूचीखंडामध्ये ही जी माहिती आहे ही कशा संबंधी आहे.
1: वर्षा देवरुखकर संपादकीय सहाय्यक महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळाचं मराठी विश्वकोश कार्यालय वाई जिल्हा सातारा इथून आपल्याकडे आल्या होत्या आणि त्यांनी 1 ते 20 संहिता खंडानंतरचा शेवटचा खंड म्हणजे जो सूचीखंड आहे त्याविषयीची माहिती आपल्याला अतिशय छान स्वरूपात दिली. मॅडम आपले खूप खूप आभार.
0: धन्यवाद.
1: श्रोते हो अभिजात मराठी आपली मराठी या कार्यक्रमाविषयी आपली मतं सूचना अभिप्राय अपेक्षा यांची आम्ही वाट पाहत आहोत. कृपया आम्हाला या ईमेलवर नक्की संपर्क साधा आपली मराठी 210@gmail.com aaplimarathi210@gmail.com. पुन्हा भेटूया पुढच्या रविवारी सकाळी 7:25 वासंती काळे. तोपर्यंत आपला निरोप घेते. नमस्कार.
2: अभिजात मराठी आपली मराठी.

आपण ऐकत आहात आकाशवाणी सांगली केंद्राचं प्रसारण. मध्यंगाही 249.18 MHz अर्थात 1251 KHz आणि FM बँडच्या 100.6 MHz तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. आकाशवाणी सांगली पहिल्यापासून.

0: श्रोतो हो, आता आम्ही प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी या प्लॅटफॉर्मवर सुद्धा उपलब्ध आहोत. सकाळचे 7:40 होत आहेत. प्रसारित करीत आहोत जीएस चहा प्रायोजित विचार पुष्प सार्थ अहिल्या कथा भाग 13.
1: जीएस चहा प्रायोजित सार्थ अहिल्या गाथा या कार्यक्रमाचे प्रायोजक कडक लज्जतदार उत्साही जीएस चहा.

0: तुमचा गोल्डन सिटी चहा जीएस चहा।
1: विचार पुष्प कार्यक्रमात आज आपण ऐकूया सार्थ अहिल्या गाथा, लेखन आणि निवेदन गोविंद काळे यांचं आणि ओवी गायन योजनगंधा जोशी यांचं आहे।

खंडेरावांच्या मध्ये पडत चाललेल्या फरकामुळे घरातील सर्वांना आनंद वाटू लागलेला आहे। खंडेरावामध्ये वेगळ्या पद्धतीने फरक पडलाय आणि कारणीभूत अहिल्याच आहे, त्यामुळे घरातील म्हणू लागले अहिल्या गुणी तर आहेच पण तिचा पायगुणही चांगला आहे।

0: करायचा?
1: मुळातच वैभवात जन्मलेले खंडेराव रुबाबदार होते, पण त्यांच्या मध्ये पडत चाललेल्या सकारात्मक बदलाने रुबाबदारपणा आणखी खुलत चालला आहे। एके दिवशी तर ते एवढे रुबाबदार दिसले की त्यांच्याकडे पाहतच राहावे। या रुबाबदारपणावर त्या एवढ्या खुश होत्या की त्यांचे हे रूप डोळ्यात न मावेल एवढे होते। आपण बोलत बोलत म्हणतो, मला गगनात न मावेल एवढा आनंद झालाय, त्याप्रमाणे त्यांचा रुबाब डोळ्यात न मावेल एवढा आहे।

खंडेरावांच्या त्या रुबाबदारपणाचं वर्णन करताना अहिल्याबाई म्हणतात, त्यांच्या कपाळावरचा तो कुंकवाचा टिळा त्यांचं सौंदर्य वाढवत होता। त्या कुंकुम तिलकामुळे त्यांच्या सौंदर्याची एक वेगळी झलक वाटू लागली आहे। अर्थात हिंदू धर्मात कुंकवाला असलेलं महत्व अनन्य साधारण, स्त्रियांचा तर तो अलंकार आहे, अर्थातच हिंदू स्त्रियांचा तो सौभाग्य अलंकार आहे।

0: सात
1: युद्ध भूमीवर लढाई करण्यास निघालेल्या एखाद्या शूर सैनिकासारखा त्यांनी वेश धारण केलेला आहे. पाठीशी ढाल, कमरेला तलवार, घोळदार अंगरखा, रुबाबदार पगडी,

असा सैनिकी पोशाख बरोबर सैनिकांचा लवाजमा, त्यांनी केलेला हा सैनिकी पोशाख आणि त्यांच्या त्या रुबाबदारपणाने ते एक चलाख आणि चपळ असे राजे वाटू लागलेले आहेत।

0: आपण आपल्या माणसाकडे पुन्हा पुन्हा पाहू लागलो तर आपल्या मनात येते माझीच दृष्ट व्हायची असा विचार त्यांच्या मनात आला आहे. या त्यांच्या रुबाबदारपणाला कुणाची दृष्ट लागू नये म्हणून अहिल्या म्हणते, हे मार्तंडा, माझ्या स्वामींचे वागणे असे सुधरावे की त्यांच्या शौर्याचे पोवाडे कानावर यावेत.
1: विचारपुष्प कार्यक्रमात आज आपण सार्थ अहिल्या गाथा हा कार्यक्रम ऐकला. लेखन आणि निवेदन गोविंद काळे यांचं होतं. ओवी गायन योजनगंधा जोशी यांचं होतं.
2: जीएस चहा प्रायोजित सार्थ अहिल्या गाथा हा कार्यक्रम आपण ऐकलात. या कार्यक्रमाचे प्रायोजक होते कडक लज्जतदार उत्साही जीएस चहा.
3: हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. श्रोतेहो आता ऐकूया गाणी मनातली.

0: श्रोतेहो सौमित्री यांच्या नेत्याने संगीत होतं श्रीधर फडके यांचं. आशा भोसले यांनी लिहिलेलं हे सुगम गीत आपण ऐकलं. आपण ऐकताय गाणी मनातली, हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून.
1: श्रावण मास म्हणजे व्रत आणि उपवास.
2: बेडेकरांच्या सात्विक उत्पादनाने श्रावण होईल खास.
1: बेडेकर सात्विक शिंगाडा पीठ, सात्विक राजगिरा पीठ आणि सात्विक उपवास भाजणी.
2: श्रावणाचा सात्विक आनंद बेडेकरांच्या सात्विक उत्पादनांसह.

श्रुतः रवींद्र साठे आणि सहगायिका यांनी गायलेलं गीत आपण ऐकलं. गाणी मनातली या कार्यक्रमात आता शेवटी ऐकूया सलील कुलकर्णी यांच्या स्वरातील हे गीत.

सनील कुलकर्णी यांनी गायलेलं हे गीत आपण ऐकलं आणि या गीताबरोबरच गाणी मनातली हा कार्यक्रम आता समाप्त होतोय. गाणी मनातली हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.

आता सकाळचे 8 वाजतात. दिल्ली केंद्रावरून सुवेदिना समाचार प्रभात हे हिंदी बातमीपत्र, 8:15 मॉर्निंग न्यूज हे इंग्रजी बातमीपत्र प्रसारित होईल. 8:30 आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र प्रसारित होईल. आम्ही सहक्षेपित करीत आहोत.

0: आम्ही आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून बोलत आहोत. सकाळचे 8:30 आणि 18 सेकंद झाली आहेत. ऐकूया राष्ट्रीय मराठी बातमीपत्र.
1: आकाशवाणी, योगेश रांगणेकर आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज उझबेकिस्तानच्या दौऱ्यावर. विविध क्षेत्रातील द्विपक्षीय सहकार्य वाढवण्यावर होणार चर्चा. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मन की बात कार्यक्रमाचा आज 137वा भाग. आर्थिक गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी भारतीय न्यायव्यवस्थेचा पुढाकार. सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत यांचं प्रतिपादन. नेपाळ पुरात मृत्यूमुखी पडलेल्यांची संख्या 675 मदत आणि बचाव कार्याला वेग. आणि T20 आशिया चषक महिला क्रिकेटमध्ये आज भारत आणि थायलंड यांच्यात लढत. आता सविस्तर बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज उझबेकिस्तानचे राष्ट्राध्यक्ष शौकत मिर्झियोयेव यांच्याशी ताश्कंद इथं द्विपक्षीय चर्चा करणार आहेत. या बैठकीत दोन्ही नेते व्यापार, गुंतवणूक, संरक्षण, डिजिटल कनेक्टिव्हिटी, ऊर्जा, शिक्षण आदी विविध क्षेत्रातल्या सहकार्याचा आढावा घेणार आहेत. तत्पूर्वी पंतप्रधान आज उझबेकिस्तानच्या योग फेडरेशननं आयोजित केलेल्या योग कार्यक्रमात सहभागी होतील. उभय देशात संरक्षण क्षेत्रातील सहकार्य सातत्यानं वाढत आहे. यासोबतच दुर्मिळ खनिज, सोनं तसंच इतर उपयुक्त खनिजांच्या क्षेत्रात सहकार्य वाढवण्यावरही यावेळी चर्चा होण्याची शक्यता आहे. औषध निर्माण, कृषी, कौशल्य विकास आणि नवीन संपर्क मार्ग विकसित करण्याच्या संधी यावरही चर्चेची शक्यता आहे. गेल्या 10 वर्षात भारत आणि उझबेकिस्तानमधील व्यापारात सुमारे 300% वाढ झाली आहे. सध्या सुमारे $1 अब्ज असलेला द्विपक्षीय व्यापार आगामी काळात दुप्पट करण्याचं दोन्ही देशांचं उद्दिष्ट आहे. या भेटीमुळे उभय देशांमधील संबंधांना आणखी बळकटी मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं काल संध्याकाळी ताश्कंद विमानतळावर उझबेकिस्तानचे राष्ट्राध्यक्ष शौकत मिर्झियोयेव यांनी स्वागत केलं. त्यानंतर भारतीय आणि उझबेक समुदायानं त्यांचं पारंपरिक पद्धतीनं उत्साहात स्वागत केलं. यावेळी भारतीय कलाकारांनी कथक नृत्याचं सादरीकरण केलं तर उझबेक कलाकारांनी भारतीय गाण्यांवर नृत्य सादर केलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी आकाशवाणीवरील मन की बात या कार्यक्रमाद्वारे आज सकाळी 11 देश विदेशातल्या जनतेशी संवाद साधणार आहेत. हा या कार्यक्रमाचा 137वा भाग असेल. हा कार्यक्रम आकाशवाणी आणि दूरदर्शनचं संपूर्ण नेटवर्क, न्यूज ऑन AIR वेबसाईट आणि मोबाईल ऍपवर देखील प्रसारित केला जाईल. याशिवाय AIR न्यूज, DD न्यूज, पंतप्रधान कार्यालय तसंच माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या युट्यूब चॅनलवरही या कार्यक्रमाचं थेट प्रक्षेपण केलं जाईल. तर हिंदीतल्या प्रक्षेपणानंतर लगेचच आकाशवाणीद्वारे हा कार्यक्रम प्रादेशिक भाषांमध्येही प्रसारित केला जाईल. डिजिटल अटक घोटाळ्यासारख्या नव्या फसवणूक प्रकरणांना आळा घालण्याकरता भारतीय न्यायव्यवस्थेनं सक्रियपणे पुढाकार घेतल्याचं सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत यांनी म्हटलं आहे. लंडन इथं आयोजित 43व्या आंतरराष्ट्रीय आर्थिक गुन्हे परिषदेतल्या आपल्या समारोपीय भाषणात बोलताना सर्वोच्च न्यायालयानं डिजिटल अटक घोटाळ्याची स्वतःहून दखल घेतल्याचं त्यांनी सांगितलं. आर्थिक गुन्ह्यांबाबत भारताच्या आधुनिक प्रतिसादाकडे पाहताना तो केवळ एक कायदा नसून अनेक दशकांपासून जाणीवपूर्वक उभारलेली एक बहुस्तरीय रचना असल्याचं ते म्हणाले. नेपाळमध्ये आलेल्या पुरामुळे मृत्यूमुखी पडलेल्यांची संख्या 675 पोहोचली आहे तर सुमारे 2400 लोक अजूनही बेपत्ता आहेत. आतापर्यंत 4400 अधिक लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात यश आलं आहे. नेपाळ सरकार पूरग्रस्त नागरिकांच्या पाठीशी खंबीरपणे उभं असून प्रत्येक नागरिकाचा जीव वाचवणं ही सरकारची सर्वोच्च प्राथमिकता आहे असं नेपाळचे पंतप्रधान बालेंद्र शाह यांनी म्हटलं आहे. दरम्यान

खराब हवामान आणि बाधित झालेल्या पायाभूत सुविधांमुळे सर्वाधिक फटका बसलेल्या काही भागांपर्यंत पोहोचणं कठीण होत असल्याचं आपत्कालीन पथकांनी सांगितलं आहे. नेपाळच्या हवामान विभागानं पूरग्रस्त भागात आणखी पाऊस आणि वादळाचा इशारा दिला आहे, ज्यामुळे सुरू असलेल्या बचाव आणि मदत कार्यात अडथळा निर्माण होण्याची शक्यता आहे. नेपाळमध्ये अडकलेल्या 108 भारतीय नागरिकांची सुटका करण्यात आली असल्याचं परराष्ट्र मंत्रालयानं सांगितलं आहे. तसंच चीनमध्ये 900 भारतीय नागरिक सुरक्षित आहेत आणि बीजिंगमधील भारतीय दूतावास त्यांच्याशी संपर्कात आहे, असं परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी समाज माध्यमावरील संदेशात सांगितलं आहे. तर काठमांडूला 11 टन मदत सामग्री घेऊन जाणारं चौथं विमान काल रवाना करण्यात आल्याचं परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर यांनी सांगितलं आहे. नेपाळमधल्या पूरग्रस्त भागात अडकलेल्या व्यक्तींचा शोध आणि बचाव कार्य सुलभ करण्यासाठी भारताच्या 11 सदस्यांच्या तांत्रिक पथकानं काल तिथल्या जलविद्युत प्रकल्पांच्या बोगद्यांची प्रत्यक्ष पाहणी केली. चिलिमे आणि लांगटांग भागाची हवाई पाहणी केल्यानंतर या भारतीय पथकानं बोगद्याच्या परिसरात आवश्यक बचाव कार्य सुरू केलं. नेपाळ लष्कर, सशस्त्र पोलीस दल आणि नेपाळ पोलीस यांच्या 82 सदस्यांचं संयुक्त सुरक्षा पथक देखील काल रात्रीपासून ढिगारा हटवण्याचं आणि बोगद्यात अडकलेल्या लोकांपर्यंत पोहोचण्याचं काम करत आहे. नेपाळ लष्करानं दिलेल्या माहितीनुसार नेपाळी सुरक्षा दलांनी आतापर्यंत देशातल्या विविध जलविद्युत प्रकल्पांच्या बोगद्यांमधून 191 कामगारांची सुटका केली आहे. मात्र बोगद्यांमध्ये आणखी लोक अडकल्याच्या शक्यतेमुळे नेपाळी प्रशासनानं भारताकडे मदत मागितली. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन 2 दिवसांच्या दौऱ्यावर आज केरळमला जात आहेत. ते अल्लापुझा इथं केरळ कौमुदी या दैनिकाच्या सुवर्ण महोत्सवी सोहळ्याला उपस्थित राहतील. त्यानंतर उपराष्ट्रपती पथनामथिट्टा जिल्ह्यात अर्नमुला बोट रेसचं उद्घाटन करतील. तर संध्याकाळी तिरुअनंतपुरम इथं आयोजित ओणम पर्यटन सप्ताह उत्सवाच्या सांगता सोहळ्यातही सहभागी होतील. मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या परिसरातील 5 उपाहारगृहांचे अन्न परवाने निलंबित केल्याप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयानं महाराष्ट्र अन्न आणि औषध प्रशासन विभाग अर्थात एफडीएला खडसावला आहे आणि त्यांचा परवाना निलंबन रद्द करून ही 5 उपाहारगृह पुन्हा सुरू करण्यास परवानगी दिली आहे. प्रभारी मुख्य न्यायमूर्ती रवींद्र घुगे आणि न्यायमूर्ती गौतम अखंड यांच्या खंडपीठासमोर या प्रकरणाची सुनावणी झाली. न्यायालयानं एफडीएच्या कार्यपद्धतीवर तीव्र नाराजी व्यक्त केली. न्यायालयाच्या निर्देशांकडे वारंवार दुर्लक्ष करून विभागानं व्यावहारिक दृष्टिकोनाऐवजी संकुचित भूमिका घेतल्याचं खंडपीठानं नमूद केलं. एफडीएच्या भूमिकेवर नाराजी व्यक्त करताना न्यायालयानं अधिकाऱ्यांना कठोर इशारा दिला. महाराष्ट्र राज्यातील मतदार याद्यांच्या दुरुस्तीसाठी राबवण्यात आलेल्या विशेष सखोल पुनरीक्षण मोहिमेत पात्र मतदारांची प्रारूप मतदार यादी उद्या प्रसिद्ध केली जाणार आहे. त्यानंतर लगेचच म्हणजे उद्यापासून ते येत्या 30 सप्टेंबरपर्यंत मतदारांकडून दावे आणि हरकती स्वीकारण्यात येणार असून त्यांचा निपटारा करण्याची प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे. 4 नोव्हेंबरला अंतिम मतदार यादी प्रसिद्ध केली जाणार असल्याचं राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस चोक्कलिंगम यांनी सांगितलं. नवीन निकषानुसार महाराष्ट्रात आता किमान 300 आणि कमाल 1300 मतदारांसाठी एक मतदान केंद्र निश्चित करण्यात आलं आहे. हिंदुत्व हे प्रत्येक मानवाच्या प्रतिष्ठेचा आदर करतं आणि एकाच सत्यापर्यंत पोहोचण्याचे विविध मार्ग स्वीकारतं असं मत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी व्यक्त केलं आहे. ते काल अमेरिकेत न्यूयॉर्कमध्ये आयोजित एक जग एक मानवता या विषयावरील आयोजित धर्मगुरूंच्या परिषदेत बोलत होते. परकीय आक्रमण आणि आपल्या सांस्कृतिक वारशातील अनेक घटकांचं नुकसान होऊनही भारताची सहअस्तित्वाची परंपरा टिकून राहिली आहे असं सांगत धर्मगुरूंनी समाज प्रबोधनाचं कार्य चालू ठेवलं पाहिजे, तसंच हे कार्य कठीण असलं तरी सध्याच्या जागतिक परिस्थितीत ते आवश्यक आहे असंही मोहन भागवत यावेळी म्हणाले. संरक्षण मंत्री राजनाथ सिंग आज लखनौमध्ये एका उद्योग परिषदेला संबोधित करणार आहेत. प्रधानमंत्री सेतू योजनेअंतर्गत आयोजित या परिषदेत कौशल्य विकास, उद्योजकता आणि व्यावसायिक शिक्षणावर चर्चा होणार आहे. त्यांच्या 3 दिवसांच्या लखनौ दौऱ्याचा आज शेवटचा दिवस आहे. त्यानंतर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या उपस्थितीत लखनौ कॅन्टोनमेंट परिसरातील 101 कोटी रुपयांच्या 12 विकास प्रकल्पांची पायाभरणी राजनाथ सिंग करतील. दौऱ्याच्या दुसऱ्या दिवशी काल लखनौमध्ये फ्रेग्रन्स पार्कचं उद्घाटन सिंग यांनी केलं, तसंच लाला लजपत राय आणि शहीद भगत सिंग यांच्या पुतळ्याचं अनावरण केलं आणि कोट्यवधी रुपयांच्या विविध विकास प्रकल्पांची पायाभरणी केली. डॉ बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभालाही त्यांनी संबोधित केलं आणि गोमतीनगरमधल्या ज्येष्ठ नागरिक निवासाचं उद्घाटनही राजनाथ सिंग यांनी केलं. महिला क्रिकेटमध्ये आज भारत आणि थायलंड दरम्यानचा T20 आशिया चषक सामना दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर होणार आहे. हा सामना भारतीय प्रमाणवेळेनुसार रात्री 8:30 वाजता सुरू होणार आहे. हरमनप्रीत कौर

0: भारतीय संघाचं नेतृत्व करेल तर स्मृती मानधना उपकर्णधार असेल. दुखापतग्रस्त जेमिमा रॉड्रिकच्या जागी प्रतिका रावलचा संघात समावेश करण्यात आला आहे. थायलंडनं 28 तारखेला चीनवर विजय मिळवून स्पर्धेची सुरुवात केली आहे. हवामान विभागानं आज ओडिशामध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. अरुणाचल प्रदेश, आसाम, मेघालय, छत्तीसगड आणि पश्चिम बंगालमध्ये आज मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. तसंच बिहार, उत्तराखंड, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, झारखंड, नागालँड, मणिपूर, मिझोराम, त्रिपुरा, सिक्कीम आणि विदर्भातही आज मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. या व्यतिरिक्त जम्मू काश्मीर, लडाख, अंदमान आणि निकोबार बेटं, तामिळनाडू, पुद्दुचेरी आणि कराईकल इथं आज विजांच्या कडकडाटासह वादळ आणि सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज उझबेकिस्तानच्या दौऱ्यावर. विविध क्षेत्रातील द्विपक्षीय सहकार्य वाढवण्यावर होणार चर्चा. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मन की बात कार्यक्रमाचा आज 137वा भाग. आर्थिक गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी भारतीय न्यायव्यवस्थेचा पुढाकार. सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत यांचं प्रतिपादन. नेपाळ पुरात मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या 675 मदत आणि बचाव कार्याला वेग. आणि T20 आशिया चषक महिला क्रिकेटमध्ये आज भारत आणि थायलंड यांच्यात लढत. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: श्रोतेहो, आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या सांगली केंद्राचं प्रसारण. सकाळचे 8:40 झाली आहेत. या प्रसारण सभेत मी तुमच्या बरोबर आहे दीपा तेलंग. प्रसारित करीत आहोत प्रायोजित कार्यक्रम
2: चिंतन. हाच चिंतामणी.

0: प्रतिशत खरा प्रमाण गोकुळ दूध।
1: वनस्पति तेल स्टार्च इत्यादि वापरून तयार केलेले ॲनालॉग पनीर आरोग्यासाठी धोकादायक असते। पनीर घेताना फक्त नाव नाही तर गुणवत्ता ओळखा। ग्राहकांना जागरूक व्हा, पनीर गोकुळचंच घ्या।
2: शुद्ध दुधापासून तयार झालेलं नैसर्गिक चव प्रथिने आणि कॅल्शियमने भरपूर गोकुळ पनीर। घर असो वा हॉटेल, पनीर मागताना एकच आग्रह धरा, पनीर गोकुळचंच घ्या।
3: चिंतन हाच चिंतामणी। सद्गुरु वामनराव पै यांचे विचार।
4: अनंतकोटी ब्रह्मांड नायक, सूर्यकोटी समप्रभ, निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा, असं प्रत्येक मंगल पवित्र कार्यक्रम प्रसंगी छापलं जातं, म्हटलं जातं। गणपती गजाननाला उद्देशून असं म्हटलं जातं। या गणपती गजाननाला विनायक असंही म्हणतात। थोडक्यात गणपती गजानन विनायक ही त्या परमेश्वराला दिलेली नावं होत। परमेश्वराबद्दलचं हे वर्णन अगदी अचूक आहे। परमेश्वर अनंत स्वरूप आहे, याचा अर्थ असा की त्याला आदी नाही आणि अंत नाही, त्याला पार नाही, सीमा नाही। अखिल मानवजातीला दिसणारा सूर्य एक असून पृथ्वी सकट इतर सर्व ग्रह फिरत असतात। पृथ्वी स्वतःभोवती

फिरत फिरत सूर्याभोवती फिरत असते. हे सूर्याचं परिमंडळ जर लक्षात घेतलं तर एक सूर्य आणि त्याभोवती फिरणारे इतर ग्रह मिळून एक ब्रह्मांड तयार होतं. जीवनविद्या सांगते अशा अनंत कोटी ब्रह्मांडाचा नायक म्हणजे विनायक असा त्या परमेश्वर या संकल्पनेचा अर्थ आहे. आणि अमेरिकन खगोलशास्त्रज्ञांनी सुद्धा यावर संशोधन करून हबल दुर्बिणीद्वारे आपल्याला दिसणाऱ्या सूर्याच्या एका परिमंडळाव्यतिरिक्त अनेक परिमंडळ अवकाशात भ्रमण करीत आहेत या त्यांच्या संशोधनावरून आपल्या ध्यानात येईल की आपल्या ऋषीमुनींनी परमेश्वराची जी व्याख्या केली आहे ती किती सार्थ आणि यथार्थ आहे. जीवनविद्येच्या दृष्टिकोनातून सर्व धर्मातील सर्व लोकांसाठी परमेश्वर एकच असून तो निर्गुण निराकार अव्यक्त सर्व शक्तिमान अदृश्य सर्वव्यापी आणि अनंत स्वरूप आहे. परमेश्वर निर्गुण आहे याचा अर्थ सर्व गुण जिथून उदयाला येतात त्याला निर्गुण असं म्हणतात. परमेश्वर निराकार आहे याचा अर्थ सर्व आकार जिथून प्रकट होतात त्याला निराकार असं म्हणतात. परमेश्वर अव्यक्त आहे म्हणजे सर्व व्यक्त रूप ज्या मूळ स्वरूपातून व्यक्त होतात त्याला अव्यक्त असं म्हणतात. परमेश्वर सर्वव्यापी आहे याचा अर्थ सर्वांना व्यापून जे उरतं त्याला सर्वव्यापी असं म्हणतात. परमेश्वर सर्व शक्तिमान आहे याचा अर्थ सर्वांचं जे अधिष्ठान आणि आधार आहे त्याला सर्व शक्तिमान असं म्हणतात. परमेश्वर अदृश्य आहे याचा अर्थ सर्व दृश्य रूप जिथून उदयाला येतं त्याला अदृश्य असं म्हणतात. परमेश्वर अनंत स्वरूप आहे याचा अर्थ असा की त्याला आदि नाही अंत नाही त्याला पार नाही आणि सीमा नाही. असा परमेश्वर सच्चिदानंद स्वरूप आहे. परमेश्वराचं आनंद हे स्वरूप आहे याची हे रूप आहे शक्ती हा त्याचा गाभा आहे. परमेश्वर म्हणजे मूर्ती नाही व्यक्ती नाही किंवा नुसती शक्ती पण नाही. चैतन्य शक्तीचा विराट सागर म्हणजे परमेश्वर. या चैतन्य शक्त सागरातून अनंत विश्व निर्माण होतात काही काळ स्थितीला राहतात आणि त्यातच लय पाहून पुन्हा उदयाला येतात. परमेश्वराचं स्वरूप अक्षरशः अनंत आहे. परमेश्वराचं रूप सामर्थ्य ऐश्वर ज्ञान आनंद अशा सर्वच अंगानं परमेश्वर अनंत आहे. अशा या परमेश्वराचं आनंद हे स्वरूप असून जाणीव हे त्याचं रूप आहे आणि शक्ती हा त्याचा गाभा आहे. आनंदाचा स्वभाव स्वभावतःच स्फुरत रूप आहे. त्याचप्रमाणे या आनंदाचा स्वाद घेण्याची प्रवृत्ती स्वभावतःच जाणीवेमध्ये आहे. या स्वभावाला अनुसरून परमेश्वराला स्वतःच्या शक्तीचा स्वतःच्या स्थायी आलंब घेऊन जाणीवेच्या द्वारा आनंदाचा स्वाद घेण्यासाठी अनंत रूपे अनंत वेशे विश्वरूपाने प्रगट होण्याची नैसर्गिक स्फुरणा निर्माण होते. ही स्फुरणा सिद्ध साकार होण्यासाठी जी व्यवस्था केली जाते तिला उपाधी असं म्हणतात. ज्याप्रमाणे विजेला म्हणजे इलेक्ट्रिसिटीला प्रगट होण्यासाठी बल्ब ट्यूब पंखा वगैरे उपाधींची म्हणजेच माध्यमांची आवश्यकता असते त्याचप्रमाणे परमेश्वराला किंवा विराट चैतन्य शक्तीला प्रगट होण्यासाठी स्थूल उपाधीची गरज असते. पशु पक्षी जलचर माणसं वगैरे सर्व चर प्राणी आणि झाडं वनस्पती खनिज दगड धातू वगैरे सर्व अचर वस्तूंच्या माध्यमातून ही विराट चैतन्य शक्ती विश्वरूपाने प्रगट होत असते. परमेश्वर विश्वरूपाने प्रगट होतो आणि विश्वातील प्रत्येक वस्तूमध्ये सूक्ष्म रूपाने वास करतो. परमेश्वर सर्वत्र वास करतो आणि दिसत का नाही असा प्रश्न काही लोक विचारतात. त्याचं उत्तर फार सोपं आहे. आकाशात सूर्य स्वतेजानं तळपत असतो. जे आंधळे असतात त्यांना सूर्य दिसत नाही. जे आज्ञ डोळस असतात ते जमिनीकडे पाहतात

म्हणून तो त्याला दिसत नाही. परंतु जे सूज्ञ डोळस असतात ते सूर्याच्या दिशेनं पाहतात आणि म्हणून त्याला तो स्पष्ट दिसतो. त्याचप्रमाणे चिदाकाशात परमेश्वराचा सूर्य स्वयंप्रकाशाला तळपत असतो. जे परमेश्वर नाहीच असं म्हणून डोळे मिटून घेतात त्यांना देव दिसणं शक्य नाही. जे आस्तिक असतात परंतु ज्यांची दृष्टी संसारात गुंतलेली असते ते परमेश्वर पाहू शकत नाहीत. परंतु जे परमेश्वराच्याच दिशेनं पाहतात त्यांना परमेश्वर आकाशातील सूर्यासारखा स्पष्ट दिसतो. तेव्हा परमेश्वर आहे का हा वादाचा विषय नसून जे परमेश्वर प्रत्यक्ष आहे त्याचा विशिष्ट अभ्यासानं अनुभव घेऊन जीवनाचं सार्थक करणं हेच आमच्या दृष्टीनं महत्वाचं आहे. निरनिराळ्या धर्मातील निरनिराळे लोक परमेश्वरासंबंधी निरनिराळ्या कल्पना करतात. प्रत्यक्षात मात्र लोक समजतात त्यापेक्षा परमेश्वराचं स्वरूप आगळं आणि वेगळं असं आहे. प्रत्यक्षात हा परमेश्वर म्हणजे सच्चिदानंद स्वरूप चैतन्याचा विराट सागर आहे. म्हणूनच हे चैतन्य विश्वात सर्वत्र वास करून आहे. ज्ञानेश्वरीत ज्ञानेश्वर महाराज सांगतात सर्व उपाधी माझी गुप्त चैतन्याचे सर्वगत ते तत्वज्ञ संत स्वीकारिती. सर्व उपाधी माझी गुप्त चैतन्याचे सर्वगत ते तत्वज्ञ संत स्वीकारिती असं ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलेलं आहे. चैतन्य सतत स्फुरद्रूप असल्यानं ते विश्वरूपानं व्यक्त होतं प्रगट होतं सगुण साकार होतं. इतकंच नव्हे तर प्रगट झालेल्या या विश्वात तेच चैतन्य बीजरूपानं वास करून राहतं. हा सर्व प्रकार कसा घडतो याचं उदाहरण देऊन स्पष्टीकरण करतो. आंब्याची एक कोळ जमिनीत पेरल्यानंतर काही दिवसांनी तीच कोळ जमिनीखाली नाहीशी होते आणि अंकुर रूपानं जमिनीच्या वर उगवते व्यक्त होते. पुढे याच अंकुराचं रूपांतर बुंध्यामध्ये होतं. अशा प्रकारे पेरलेल्या कोळीचं मोठ्या वृक्षात परिवर्तन होतं आणि ते विविध स्वरूपात म्हणजेच अंकुर बुंधा फांद्या पानं मोहोर आणि आंबे या सर्व प्रकारानं बहरून येतं. याच आंब्याच्या झाडावर 3000 आंबे आले तर प्रत्येक आंब्यामध्ये कोळ असलेली दिसून येईल. म्हणजे जी फक्त एक कोळ जमिनीत पेरलेली होती ती विविध रूपात म्हणजेच अंकुर बुंदा फांद्या पानं मोहोर आंबे या सर्व रूपानं ती विस्तारित झाली आणि पुन्हा प्रत्येक आंब्यात कोळ रूपानं वास करून राहिली. असाच प्रकार चैतन्य स्वरूपात घडत असतो. म्हणूनच ज्ञानेश्वर महाराज म्हणतात अनंत रूपे अनंत वेशे देखिले म्या त्यासी बाप रखुमा देवीवरू खूण बाणली आयसे. सच्चिदानंद स्वरूप चैतन्य विश्वरूपानं विविध रूपात प्रगट होतं आणि सर्व भूतमात्रात बीज रूपानं वास करून राहतं. म्हणूनच बीजम माम सर्व भूतानाम विद्धी पार्थ सनातनम असं भगवंतानं गीतेमध्ये सांगितलेलं आहे. सच्चिदानंद स्वरूप चैतन्य घन परमेश्वर विश्वरूपानं जेव्हा प्रगट होतो तेव्हा तो विश्वात सर्वत्र नैसर्गिक पद्धतशीर व्यवस्था या स्वरूपात सगुण साकार झालेला दिसून येतो. म्हणूनच जीवनविद्येनं विश्वरूपानं व्यक्त झालेल्या परमेश्वराची व्याख्या जी केली ती याप्रमाणे निसर्ग नियमांसहित स्वयंचलित स्वयंनियंत्रित नैसर्गिक पद्धतशीर व्यवस्था म्हणजे परमेश्वर. जीवनविद्येच्या दृष्टिकोनातून पृथ्वी आप तेज वायू आणि आकाश ही पंचमहाभूत म्हणजे प्रत्यक्षात पंचमहादेव होत. भव्य आणि दिव्य परमेश्वरी नैसर्गिक पद्धतशीर व्यवस्था या पंचमहादेवांच्या रूपानं प्रगट झालेली आहे. पंचमहातत्व एकापेक्षा एक सूक्ष्म उपयुक्त व्यापक आणि उपलब्ध असलेली दिसून येतात. ही पाच महातत्व एकमेकांना पूरक आणि अत्यंत उपयुक्त असून आकाश तत्व इतर सर्व तत्वांपेक्षा सूक्ष्म आणि उपयुक्त असून या तत्वाशिवाय वैश्विक जीवन केवळ अशक्य आहे. हे आकाशतत्व सर्वांना सर्वत्र उपलब्ध असून या आकाशाच्या पोटात सर्व भूतमात्रांना आधार आणि आसरा मिळालेला आहे. अनंत कोटी ब्रह्मांड या आकाशाच्या पोटात वास करून आहेत. ओम.

0: शांति शांति शांति।
1: आताच आपण सद्गुरु वामनराव पै यांचे विचार ऐकले। चिंतन हाच चिंतामणी।

श्रोते हो चिंतन हाच चिंतामणी हा प्रायोजित कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून. आता प्रसारित करीत आहोत लखलख चंदेरी हा हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम. कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया हरोम हरा या चित्रपटातील केका घोषाल यांनी गायलेलं हे गीत.

0: पुलिस
1: मिस सीमा
0: हाँ बोलते
1: लगेज पुलिस स्टेशन लाया थांबा नाहीतर घरी येऊ हा
0: पण का
1: एकट्या दुसऱ्या खोलीत जा तुमचा मुलगा आमच्या कस्टडी मध्ये आहे आणि तुम्हाला डिजिटल अरेस्ट केलाय
0: डिजिटल अरेस्ट
1: 1,00,000 द्या वाचाल
0: इतके पैसे
1: बरं ठीक आहे एक लिंक पाठवली आहे लगेच प्रोसेसिंग साठी 30,000 द्या नाहीतर मुलगा जेल मध्ये जाईल
0: जेल मध्ये तर तू जाणार तुझा चेहरा रेकॉर्ड झालाय डिजिटल अरेस्ट असं काही नसतं हे सगळं फ्रॉड आहे म्हणून घाबरू नका पोलीस बँक RBI इत्यादींच्या नावाने येणाऱ्या सायबर गुन्हेगारांच्या फोन किंवा व्हिडिओ कॉल पासून सावध रहा त्यांना पैसे पाठवू नका आणि लगेच पोलिसात रिपोर्ट करा
2: हॅलो मम्मा
0: हाय
3: RBI सांगते
0: जाणकार बना सतर्क रहा

श्रोतेहो सईद कादरी यांच्या गीताला संगीत होतं मिथुन यांचं. इक्का या चित्रपटासाठी शान यांनी गायलेलं गीत आपण ऐकलं. आपण ऐकताय लखलख चंदेरी हा हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून.

0: श्रावण मास म्हणजे व्रत आणि उपवास।
1: बेडेकरांच्या सात्विक उत्पादनाने श्रावण होईल खास।
0: बेडेकर सात्विक शिंगाडा पीठ, सात्विक राजगिरा पीठ आणि सात्विक उपवास भाजणी।
1: श्रावणाचा सात्विक आनंद बेडेकरांच्या सात्विक उत्पादनांसह।
2: श्रोतेहो, आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या सांगली केंद्राचं प्रसारण। सकाळचे 9:10 आणि 58 सेकंद झालेत। प्रसारित करीत आहोत साप्ताहिक पत्रोत्तरांचा कार्यक्रम सप्रेम नमस्कार।

श्रोतृभ विशाल मिश्रा यांनी गायलेलं आंखों की गुस्ताखिया या चित्रपटामधलं गीत आपण ऐकलं. आणि या गीताबरोबरच लखलख चंदेरी हा हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आता समाप्त होतोय. हा कार्यक्रम

0: नमस्कार
1: धनश्री दाई,
0: संदीप दादा,
1: सप्रेम नमस्कार या श्रोत्यांच्या लाडक्या पत्रोत्तरांच्या कार्यक्रमात
0: आपण आपल्या श्रोत्यांचं मनापासून
1: स्वागत करूया.

0: ताई सप्रेम नमस्कार या कार्यक्रमात पहिलं पत्र मी घेतोय आणि हे पत्र पाठवणारे श्रोते आहेत मनप्रसन्न रेडिओ श्रोता संघ आरग तालुका मिरज इथून शशिकांत डी कांबळे एस डी कांबळे फुलाताई ऋषिकेश दीक्षा शीतल चार्ली आणि प्रतिभाताई तसंच सय्यद हवालदार बोलवाड तालुका मिरज इथले हे श्रोते. खास करून या श्रोत्यांनी सप्रेम नमस्कार या कार्यक्रमाविषयी आपली प्रतिक्रिया कळवली. सप्रेम नमस्कार हा कार्यक्रम आम्हाला खूप आवडतो. संदीपदादा आणि धनश्रीताई यांचा गोड आवाज कानी पडताच मन प्रसन्न होते. त्याचबरोबर पत्रावर आधारित असणारे आपली आवड आणि आपकी पसंद हे कार्यक्रम खूप आवडतात असं ह्या श्रोत्यांनी आपल्याला कळवलेलं आहे.
1: यानंतरचं हे पत्र पाठवणारे आपले श्रोते आहेत द ही मॅन धर्मेंद्र ग्रुप रेडिओ श्रोता संघ आणि मित्र परिवार बस्तवाडहून विजयकुमार स्वामी अभिलाष अनिकेत सोहम प्रीती श्रुती अभिजित स्नेहा मियारा जंगम समस्त जंगम परिवार वीरभद्र जंगम शिवप्रसाद जंगम बाजीराव वाघमारे केरूर गजबर अत्तार वैभव जाधव कुरुंदवाड सलीम नायकवडे बहिरेवाडी भोला जाधव अनिकेत कमते नृसिंहवाडी सूरज मडिवाळ गुलफाम भाई औरवाडचे हे श्रोते. या सर्व श्रोत्यांनी आपल्याला एकत्रित अभिप्राय कळवलेला आहे. हे लिहित आहेत अमृत कलश या कार्यक्रमात ज्येष्ठ नागरिकांनी आपल्या उतारवयात घ्यावयाची काळजी याविषयी डॉक्टरांनी अतिशय छान आणि उपयुक्त अशी माहिती दिली. आहार विहार व्यायाम यांची सांगड घालून तणावमुक्त सकारात्मक जीवन कसं जगावं ही माहिती आम्हा सर्व रसिक श्रोत्यांना खूप आवडली. क्रीडांगण या कार्यक्रमाच्या माध्यमातून सुप्रसिद्ध राष्ट्रीय खेळाडू खो खो कबड्डी एथलेटिक्स या खेळाविषयी माहिती देणाऱ्या ज्योत्स्ना विजय आमटे यांची दीपा तेलंग यांनी घेतलेली मुलाखत ही नव्या पिढीतील युवा खेळाडूंना अतिशय छान आणि मोलाची मार्गदर्शन करणारी अशीच वाटली. तर या दोन्ही कार्यक्रमांच्या प्रसारणाबद्दल या श्रोत्यांनी आपल्याला धन्यवाद कळवलेले आहेत.
0: पत्र पाठवणारे यानंतरचे श्रोते आहेत स्नेह जिव्हाळा रेडिओ श्रोता संघ कुमारी भक्ती प्रसाद शोभा संजय डी गवळी गणेशनगर बांबवडे इथले हे श्रोते. त्याचबरोबर कुमारी कीर्ती अहिल्या स्वरा साईराज सीमा उमा आणि उत्तम पाटील वारणा कापशी इथले हे श्रोते आहेत. प्रिय ताई आणि दादा यांना सप्रेम नमस्कार. नुकत्याच झालेल्या रक्षाबंधन या सणाच्या आपणास खूप खूप शुभेच्छा. आकाशवाणी केंद्रावरून दिलखुलास या कार्यक्रमामध्ये ज्या मुलाखती सादर होतात त्या मुलाखती आम्हाला खूप आवडतात. प्रत्येक ध्येयवेळ्या कर्तव्यगार व्यक्तीचे त्याच्या कार्याची माहिती यामध्ये आम्हाला मिळत असते. या कार्यक्रमाबद्दल आकाशवाणीला धन्यवाद असं या श्रोत्यांनी कळवलेलं आहे.
1: दादा यानंतरचं पत्र पाठवणारे आपले श्रोते आहेत जय हिंद रेडिओ श्रोता संघ मुक्काम हिपरसोगा औसा तालुका औसा जिल्हा लातूरचे उस्मान शेख फौजी सायराबानो दस्तगीर फैजन बी

0: बाबा सिमर शेख, सानिया शकील पठान, इलान शेख, करिश्मा शेख, चांदनी आयुब सैयद, बाळराजे अमन सैयद आणि कुमारी माहिरा सैयद. तर या सर्व श्रोत्यांनी नियमितपणे आपल्याला सर्वच कार्यक्रमांबद्दल एकत्रित अभिप्राय कळवलेला आहे. हे लिहितात 8 ऑगस्ट म्हणजेच रविवारी सकाळी प्रसारित झालेला सप्रेम नमस्कार हा कार्यक्रम आम्हाला खूप आवडला. या कार्यक्रमात सहभागी होऊन श्रोत्यांच्या पत्रांना आणि ईमेलला सुंदर वाचन करून पोहोच दिली होती ती धनश्री ताई यांनी. त्यानंतर सकाळी 11 वाजता सादर करण्यात आलेला फोन फरमाईशवर आधारित असणारा कार्यक्रम हॅलो आपकी पसंद हा देखील कार्यक्रम आम्हाला खूप आवडला. आणि या कार्यक्रमात फोनवरून छानसा संवाद साधला होता समृद्धीताई कुलकर्णी यांनी. त्यानंतर पुढे लिहितात आपली आवड हा कार्यक्रम मंगळवारी प्रसारित झाला. यामध्ये 38 पत्रांचा समावेश करून बहारदार कार्यक्रम सादर केला होता आणि या कार्यक्रमात सहभागी होऊन हा कार्यक्रम सादर केला होता शुभांगीताई शिरसे यांनी. पुढे लिहितात आकाशवाणी सांगलीहून जेवढे पण कार्यक्रम प्रसारित होत आहेत ते एक से बढकर एक लाजवाब असे आहेत. तर आकाशवाणी सांगली केंद्रावरून जे कार्यक्रम प्रसारित होत आहेत त्यासाठी खूप खूप धन्यवाद. आणि पुढे लिहितात नागपंचमी आणि रक्षाबंधनाच्या आपल्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा.
1: हे जे पत्र आहे ते पत्र पाठवणारे श्रोते आहेत संजीवनी, सुयोग, सुजाता, सुरेश कुलकर्णी, सुप्रिया आणि प्रसाद म्हैसाळकर. कवठे महांकाळ विद्यानगर इथले हे श्रोते आहेत. धनश्रीताई आणि संदीपदादा यांना सस्नेह नमस्कार. पत्राची सुरुवात आम्ही नारळी पौर्णिमा तसंच रक्षाबंधनाच्या सणाच्या शुभेच्छा देण्यापासून करत आहोत. चिंतन हाच चिंतामणी हा कार्यक्रम आमच्या दृष्टिकोनातून पाहता अत्यंत महत्वाचा वाटतो. जीवनाशी निगडीत असे विचार या कार्यक्रमात मांडलेले असतात. सोमवारी प्रसारित झालेला आपकी पसंद हा कार्यक्रम खूप सुंदर वाटला. निवेदिका अदिती जोशी यांनी भरपूर पत्रांचा समावेश करून श्रोत्यांच्या आनंदात भर पाडली. स्नेहभाव असाच राहावा तसंच नवीन अभिप्राय देण्यासाठी म्हणून आपण पुढील पत्रात नक्कीच भेटणार आहोत असं ह्या श्रोत्यांनी कळवलंय. श्रोते हो, तुम्ही पत्र पाठवलंय, छोटीशी प्रतिक्रिया आपण व्यक्त केलीय, पण त्याचबरोबर परत आपण पत्र पाठवू आणि पत्रामध्ये भेटू असं तुम्ही नक्की कळवलंय, तर आपण जरूर जरूर कार्यक्रमात भेटूया.
0: दादा, यानंतरचं पत्र पाठवणारे जे श्रोते आहेत त्यांनी देखील आपल्याला असाच अभिप्राय लिहून कळवलाय आणि त्यांनी एक छान असं चित्र देखील काढून आपल्याला पाठवलेलं आहे. आणि मी पहिल्यांदा तुला चित्र दाखवते, तू पाहू शकतोस की त्यांनी सुंदर अशी राखी या पत्रामध्ये काढलेली आहे. अतिशय सुंदर राखी आहे आणि आपल्याला त्यांनी रक्षाबंधनाच्या शुभेच्छा दिल्यात. आणि हे श्रोते आहेत अतुल गौतमी, धम्मदिना, अरुण काळे, एडी कांबळे, मुक्काम पोस्ट येळगुड, तालुका हातकणंगले, जिल्हा कोल्हापूरचे, तुषार कुरणे, प्रसिक कांबळे, एकता कांबळे, मेघना कुरणे, उत्कर्षा कांबळे, अरुण येळगुडकर, मुक्काम पोस्ट चंदूर, तालुका हातकणंगले, जिल्हा कोल्हापूरचे, विलास पाटील, चंदूरचे. श्रोते हो, तुम्हाला देखील रक्षाबंधनाच्या खूप खूप शुभेच्छा.
1: कार्यक्रमात यानंतरचं जे पत्र आहे ते पत्र पाठवणारे श्रोते आहेत मैत्री श्रोता संघाचे सुरेश रामू साबळे, विजय कुमार स्वामी, रेखा साबर सागर साबळे, अलका दयानंद साळवी, मेघा सुभाष सातवेकर, आशा अंकुश गोरे, किशोरी दत्ता गोरे, अनिता राहुल भंबिष्ठे, लता राजाराम चव्हाण या सांगलीच्या श्रोते आहेत. बाकी सर्व श्रोते मुक्काम पोस्ट तमनाकवाडा, तालुका कागल, जिल्हा कोल्हापूर इथून आपल्याला पत्र पाठवतात. सांगली केंद्र अधिकारी आणि ताई दादा यांना आमचा नमस्कार. ताई आणि दादा, शुक्रवारी दिनांक 28/8/2026 रोजी बहीण भावाच्या प्रेमळ नात्याचा सण रक्षाबंधन हा येत आहे, तरी त्यानिमित्त आपण सर्वांना तसंच वरिष्ठ अधिकारी यांना व हा कार्यक्रम ऐकणाऱ्या सर्व रसिक श्रोत्यांना रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा आणि दादासाठी शब्दरूपी राखी आम्ही पाठवत आहोत. रेशीम धाग्यात गुंतली अनंत नाती, बहीण भावाच्या हाती बांधते प्रेमाची राखी, याच आमच्या शुभेच्छा. खूप सुंदर ओळी लिहून पाठवल्यात.
0: दादा, आपणही त्यांना रक्षाबंधनाच्या शुभेच्छा देऊयात.
1: पुढे पत्रात ते म्हणतात ताई दादा, आमची खूप दिवसापासूनची मागणी आपण पूर्ण करावी, ती म्हणजे हॅलो आपली आवड हा कार्यक्रम नव्याने लवकरच सुरू करावा, तसंच हा कार्यक्रम किमान 1 सप्टेंबर पर्यंत चालू करावा अशी आमची आग्रहाची विनंती. या कार्यक्रमासाठी हे आमचे 6वं पत्र आहे असं ह्या श्रोत्यांनी सांगितलंय.

0: तुमची ही मागणी आमच्या वरिष्ठांपर्यंत आम्ही नक्की पोहोचवत आहोत.
1: दादा, याच श्रोत्यांचं माझ्या हातातील हे दुसरं पत्र आहे. यात ते लिहितायत, सांगली आकाशवाणीवरून प्रसारित होणारे सर्वच कार्यक्रम आम्हा रसिकांना खूप आवडतात, पण या कार्यक्रमापासून काही श्रोते वंचित राहत आहेत आणि याला कारण म्हणजे FM बँडचे असणारे प्रसारण. तर या श्रोत्यांनी आपल्याला असं लिहून कळवले, 10 किलो वॅटचे प्रसारण FM सेवा चालू करावी जेणेकरून महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातील श्रोत्यांना याचा आनंद घेता येईल. आपल्या कार्यक्रमाला आणखी श्रोत्यांची वाढ होईल तेव्हा आमच्या या सूचनेची कृपया नोंद घ्यावी. मोबाईल ॲपवरून कार्यक्रम ऐकता येतात, पण अचानक फोन आले की या कार्यक्रमात अडथळा येतो, म्हणून FM प्रसारण सेवा वाढवावी आणि कृपया आमच्या पत्राचाही समावेश आपण करावात अशी विनंती या श्रोत्यांनी आपल्याला लिहून कळवली आहे. तर श्रोते हो, तुमची ही विनंती, ही सूचना आम्ही आमच्या वरिष्ठांना नक्कीच कळवू आणि श्रोते हो, तुमचं पत्र आजच्या या कार्यक्रमात समाविष्ट झालेलं आहे.
0: कार्यक्रमात हे जे पत्र आहे ते पत्र पाठवणारे आपले श्रोते आहेत नाते विश्वासाचे, नाते आपुलकीचे असा प्रेमळ संदेश देणारे आपले मुक्काम पोस्ट जळगाव सोमनाथ तालुका जिल्हा जालना इथले श्रोते आहेत डॉक्टर नामदेव भूतेकर, अभिषेक भूतेकर, गणेश भूतेकर, कार्तिक भूतेकर, अश्विनी भूतेकर जळगाव, वैष्णवी जगदाळे, हर्सुल सावंगी, वैभव गौरव लोखंडे भावसिंगपुरा, मेघराज युवराज कोलते रिधोरा देवी, रुद्र कोळकर वाकुळणी तालुका बदनापूर इथले हे श्रोते. श्रोते कळत आहेत, 2 ऑगस्ट 2026 रोजी सप्रेम नमस्कार दादा आणि ताई यांनी जो सादर केला होता त्या कार्यक्रमात भरपूर पत्रांचा, ईमेल आणि मेसेजेसचा समावेश केलेला होता. या कार्यक्रमात माझ्याही पत्राचा समावेश केला त्याबद्दल आकाशवाणी सांगली आणि दादा ताईंचे मनपूर्वक आभार. त्याचबरोबर 3 ऑगस्ट रोजी चिंतन हाच चिंतामणी या प्रायोजित कार्यक्रमात सद्गुरु वामनराव पै यांचे विचार ऐकण्यास मिळाले. हाही कार्यक्रम आम्हाला खूप आवडला.
1: दादा, याच श्रोत्यांचं माझ्या हातातील हे दुसरं पत्र. या पत्रात ते लिहितायत, कृषी वार्ता कार्यक्रमात दुग्ध व्यवसाय याबद्दलची माहिती अतिशय छान होती. आहारामध्ये दुधाचं खूप मोठं वरदान आहे. दुधामध्ये भरपूर प्रमाणात जीवनसत्व असल्याचीही माहिती आम्हाला कळून आली. परिसर मध्ये प्रदूषण कायदा याबद्दल सरांनी जी माहिती दिली ती महत्वपूर्ण वाटली असं या श्रोत्यांनी आपल्याला लिहून कळवलंय. तर दादा, अतिशय सुंदर अभिप्राय आज आपल्याला श्रोत्यांनी पाठवलेले होते, त्यामध्ये काही सूचना होत्या तर काही विनंती होती. तर श्रोते हो, तुम्ही इतके सुंदर आम्हाला पत्र पाठवलेत यासाठी खूप खूप धन्यवाद. दादा, आपल्या हातातील पत्र संपलेले आहेत, वळणार आहोत ईमेलकडे.

0: कार्यक्रमात हा जो मेल आहे तो मेल पाठवणारे आपले नियमित श्रोते रंगरंगोली रसिक श्रोता संघ सुधीर सरोजनी श्रीकांत शिरोळकर SSS शिरोळकर परिवार रांगोळी तालुका हातकणंगले जिल्हा कोल्हापूर इथले श्रोते. ते म्हणतात साहित्य सौरभ या कार्यक्रमातील महेश कराडकर यांचं साहित्यिक शब्दवैभव अनुभवताना एक प्रकारे रोमांच निर्माण होतो. प्रत्येक कवितेतील त्यांची शब्दांची मांडणी इतकी विलोभनीय व प्रभावी होती. महेशजींचं निरीक्षण किती प्रगल्भ आहे आणि याच क्षमतेतून त्यांच्या साहित्यिक शब्दवैभवाचा उगम झालेला आहे. एकापेक्षा एक सरस साहित्य रचनांचा मनमुराद आनंद घेताना कार्यक्रमाची रंगत वाढत गेली. कार्यक्रम समापन होऊच नये असं वाटत होतं. आकाशवाणीच्या साथीनं त्यांची सारस्वत लेखणी कशी तेजस्वी होत गेली याचं कथन महेशजींच्याकडून ऐकताना आम्हालाही आकाशवाणीचं सानिध्य लाभतं आणि आमचंही जीवन ज्ञानानं उजळून कसं काय निघतं याबद्दल मनस्वी अत्यानंद होतो. काव्य शब्दांची गुंफण ही सुंदर कलात्मक सुरेख राखीप्रमाणे आकर्षक वाटली. तेजा दुर्वे यांच्या परफेक्ट सादरीकरणाला आणि मधुरा पुजारी यांच्या सूत्रसंचालनाला विनम्र अभिवादन.
1: याच श्रोत्यांचा दुसरा ईमेल माझ्याकडे प्राप्त आहे. दादा यात ते लिहितायत भारतीय संस्कृती मधील दादा आणि ताई मधील स्नेह बंधन ज्याचे मुलायम रेशीम धाग्यातून होते मनमोहक गुंफण ज्यातून घडते आपुलकी मायेचे आत्मीयतेचे विलोभनीय दर्शन. बहीण आपल्या भावाचं

करुण औक्षण तिलक त्याच्या कपाळी लावून त्याच्या उज्ज्वल यशासाठी करुण शुभचिंतन ओवाळीत असते आरती सोबत निरांजन अन साजरी करत असते बहीण भारतीय सण रक्षाबंधन. अशा गौरवणीय रक्षाबंधन सणाबद्दल मनपूर्वक रंगरंगीले शुभचिंतन. अतिशय सुंदर ईमेल आपल्याला या श्रोत्यांनी पाठवलेला आहे. दादा, आपल्या हातातील ईमेल ही संपलेले आहेत, वळणार आहोत संदेशांकडे.

0: दादा पहिला संदेश मी घेत आहे आणि हा जो संदेश आहे तर हा संदेश आपल्याला पाठवला आहे संस्कृत वाणी या कार्यक्रमासाठी आणि यासाठी दोन संदेश एकत्रित आलेले आहेत ते मी घेत आहे. पहिला संदेश आहे सुमती जोशी मुंबई यांचा. यात ते लिहित आहेत सर्व सणांच्या मागचे विचार छान समजावून सांगितले. विषय वाचून वाटलं फक्त काही सणांबद्दल बोललं जाईल पण ज्या तऱ्हेनं सामाजिक पर्यावरणीय राष्ट्रीय ज्ञानवर्धक इतकी सुंदर आणि महत्वपूर्ण अशी माहिती सांगितली की त्यामुळं आम्ही भारावून गेलो आणि कार्यक्रमाच्या प्रसरणाबद्दल धन्यवाद. यानंतरचा संदेश आहे मंजिरी पाटणकर देवगडे यांचा. या लिहित आहेत जुन्या नव्या सर्व सणांची खूप छान गुंफण झाली. ऐकता ऐकता प्रत्येक सण नजरेसमोरून गेला. संस्कृतवाणी या कार्यक्रमाच्या प्रसरणाबद्दल खूप खूप धन्यवाद.
1: यानंतर माझ्याकडे संदेश आहे त्यापैकी अमृत कलश या कार्यक्रमाविषयीचे संदेश मी घेतोय. यामध्ये बबन गायकवाड जत इथून कळवत आहेत आकाशवाणी सांगली केंद्रावरील अमृत कलश या कार्यक्रमातली मुलाखत ऐकली ऐकून खूप समाधान वाटलं. अशाच पुढील वाटचालीस आमच्याकडून खूप खूप शुभेच्छा असं त्यांनी कळवलंय. त्याचबरोबर दुसरा संदेश आहे सिद्राम जाबीर सांगली इथून. अमृत कलश या कार्यक्रमात गोब्बी साहेब यांची जी मुलाखत प्रसारित झाली ती मुलाखत आवडल्याचं त्यांनी कळवले आणि यामध्ये वास्तव गोष्टींचं दर्शन झालं. त्याचबरोबर गोब्बी यांनी आपणास आलेले प्रत्यक्ष अनुभव सांगितलेले आहेत त्यामुळे खूप छान वाटलं आणि त्यांनीही या कार्यक्रमासाठी शुभेच्छा कळवल्या आहेत. त्याचबरोबर अमृत कलश या कार्यक्रमासाठी पुढील प्रतिक्रिया आहे सुहास माळी अखिल भारतीय ग्राहक पंचायत इस्लामपूर यांनी कळवलंय. आपल्या अखिल भारतीय ग्राहक पंचायती सांगली जिल्ह्याचे उपाध्यक्ष श्री चंद्रशेखर गोब्बी यांच्या जीवनप्रवास आणि बहुआयामी सामाजिक कार्याची तोंड ओळख या मुलाखतीतून दिसून येते. खरंच खूप काही ऐकण्यासारखं आहे त्याबद्दल सरांना लाख लाख सलाम. तसंच डॉक्टर सोमशेखर मोदी प्रोफेसर चंदा कलावंत संजय कोरे दादासाहेब वाघमारे या सर्व श्रोत्यांनी अमृत कलश या कार्यक्रमातील ही मुलाखत ऐकल्याचं आणि ही मुलाखत खूप खूप आवडल्याचं आपल्याला कळवलंय. त्याचबरोबर आजचे पाहुणे या कार्यक्रमात संध्या पाटील यांची शशांक लिमये यांनी घेतलेली मुलाखत खूप आवडल्याचं श्रोत्यांनी आपल्याला कळवलंय. तर हे श्रोते आहेत अरुण कुलकर्णी कोल्हापूर इथून. हे म्हणतायत आम्ही सर्वांनी ही मुलाखत ऐकली खूप अभ्यासपूर्ण आणि मुलाखत अतिशय छान झाली. श्रोते हो तुमच्या या संदेशासाठी मनापासून आभार.
0: दादा आपल्या हातातील पत्र संपलेले आहेत ईमेल संपलेले आहेत आणि संदेशही संपलेले आहेत तर वळणार आहोत समारोपाकडे.
1: तेव्हा सप्रेम नमस्कार या कार्यक्रमात मला संदीप दादाला
0: आणि मला धनश्री ताईला आम्हा दोघांनाही निरोप द्या.
1: सप्रेम.

सप्रेम नमस्कार. हा साप्ताहिक पत्रोत्तराचा कार्यक्रम आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. श्रोतेहो, हा कार्यक्रम आज संध्याकाळी 6:30 आपण पुन्हा ऐकू शकाल. तेव्हा ऐकत रहा आकाशवाणीचं सांगली केंद्र.

0: या जाहिरात प्रसारणानंतर.
1: पोलीस?
2: मिस सीमा?
1: हो, बोलते.
2: लगेज पोलीस स्टेशनला या. थांबा, नाहीतर घरी येऊ. हा,
1: पण का? मी
2: एकट्या दुसऱ्या खोलीत जा. तुमचा मुलगा आमच्या कस्टडीमध्ये आहे आणि तुम्हाला डिजिटल अरेस्ट केलाय.
1: डिजिटल अरेस्ट?
2: 1,00,000 द्या, वाचाल.
1: इतके पैसे?
2: बरं ठीक आहे, एक लिंक पाठवली आहे, लगेच प्रोसेसिंग साठी 30,000 द्या, नाहीतर मुलगा जेल मध्ये जाईल.
1: जेल मध्ये तर तू जाणार. तुझा चेहरा रेकॉर्ड झालाय.
2: अरे,
1: डिजिटल अरेस्ट असं काही नसतं, हे सगळं फ्रॉड आहे. म्हणून घाबरू नका. पोलीस, बँक, RBI इत्यादींच्या नावाने येणाऱ्या सायबर गुन्हेगारांच्या फोन किंवा व्हिडिओ कॉल पासून सावध राहा. त्यांना पैसे पाठवू नका आणि लगेच पोलिसात रिपोर्ट करा.
3: हॅलो मम्मा.
1: हाय.
3: RBI सांगते,
1: जाणकार बना, सतर्क राहा.

0: पूरी शिक्षण जमीन दिसायला नंबर एक आहे तो नको काय म्हणतेस
1: तात्या त्याचे दात लय बाद आहेत
2: अगं माधव मिशन आहे की त्याचे दात बी नंबर एक करूया आणि ते बी फास्ट
1: मग चालते की
3: माधव मिशन देवल क्लब तळमजला कोल्हापूर
4: मन की बात माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी जनतेशी साधलेला संवाद मन की बात श्रोतेहो हा कार्यक्रम आपण ऐकू शकाल रविवारी दिनांक 30 ऑगस्ट रोजी सकाळी 11 वाजता या कार्यक्रमाचा मराठी अनुवाद त्यानंतर लगेचच आणि मराठी अनुवादाचं पुनःप्रसारण रात्री 8 वाजता जरूर ऐका कार्यक्रम मन की बात आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून मध्यम लहरी 239.8 मीटर अर्थात 1251 किलो हर्ट्स वर FM वाहिनीच्या 100.6 मेगा हर्ट्स वर न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर आणि प्रसार भारतीच्या वेव्स OTT प्लॅटफॉर्मवरही आकाशवाणी एकमेव माध्यम जे इतिहास वर्तमान आणि भविष्यातही
5: श्रोतहो प्रसारित करीत आहोत कार्यक्रम बालसभा

बालमित्रांनो, भारतात दरवर्षी 29 ऑगस्ट हा दिवस महान हॉकीपटू मेजर ध्यानचंद यांच्या जन्मदिवसानिमित्त राष्ट्रीय क्रीडा दिन म्हणून साजरा केला जातो. क्रीडा क्षेत्राचं महत्त्व वाढवणे आणि देशात निरोगी जीवनशैलीचा प्रसार करणं हा यामागचा मुख्य उद्देश आहे. हा दिवस 2012 पासून दरवर्षी पाळला जातो. हा दिवस मेजर ध्यानचंद यांचा जन्मदिवस आहे. राष्ट्रीय क्रीडा दिनाच्या निमित्तानं आपण हॉकीचे जादूगार मेजर ध्यानचंद यांच्याविषयी थोडी माहिती जाणून घेऊया. मेजर ध्यानचंद भारतीय हॉकी संघाचे स्टार. त्यांचा जन्म 1905 मध्ये 29 ऑगस्ट दिवशी झाला. ध्यानचंद यांचा जन्म झाला तेव्हा त्यांचं नाव ध्यानसिंग असं होतं. ते अवघे 5 वर्षाचे असताना त्यांच्या वडिलांची झाशी येथे बदली झाली. ध्यानचंद यांना हॉकी खूप आवडायचे. इतकं आवडायचं की ते रात्री चंद्राच्या प्रकाशात सराव करायचे. त्यामुळं त्यांचं नाव ध्यानसिंगवरून बदललं आणि ध्यानचंद असं करण्यात आलं. वयाच्या 21व्या वर्षी त्यांनी भारताकडून खेळायला सुरुवात केली. वयाच्या 43व्या वर्षापर्यंत ते देशासाठी खेळत राहिले. कुणी म्हणायचं त्यांच्या हॉकीच्या स्टिकमध्ये चुंबक आहे, तर काही जण म्हणायचे की ते डिंक आहे. पण अशा हजारो कथा जरी असल्या तरी त्या काही खऱ्या नाहीत, तर निव्वळ त्या अफवा आहेत. सत्य एवढंच आहे, त्या काळी मेजर ध्यानचंद यांच्यापेक्षा मोठा हॉकीपटू कोणीच नव्हता हे जगातील प्रत्येक हॉकीप्रेमी मान्य करतो.

अवकाशाची गुपितं या कार्यक्रम मालिकेमध्ये आज आपण नॅन्सी ग्रेस रोमन अवकाश दुर्बीण याबद्दल माहिती घेणार आहोत. मागील आठवड्यामध्ये आम्ही विचारलेला प्रश्न होता नासाच्या एका नवीन मोहिमेबद्दल. एक नवीन दुर्बीण जी आज म्हणजे 30 ऑगस्ट रोजी अवकाशात पाठवली जाणार आहे, आज आपण याच दुर्बिणीची माहिती घेणार आहोत. नॅन्सी ग्रेस रोमन अवकाश दुर्बीण भारतीय वेळेनुसार आज संध्याकाळी 4:56 प्रक्षेपित केली जाणार आहे. हे प्रक्षेपण नासाच्या वेबसाईटवरून दाखवले जाईल. बालमित्रांनो, पृथ्वीपासून सुमारे 540 किलोमीटर उंचीवर असणाऱ्या कक्षेत हबल दुर्बीण गेली 36 वर्षापासून काम करत आहे. 1990 स्थापित झालेली ही हबल दुर्बीण या हबल दुर्बिणीनं आजपर्यंत अनेक वैज्ञानिक शोध लावले. तिला अनेकदा अवकाश मोहिमेद्वारे दुरुस्त आणि अद्ययावतसुद्धा करण्यात आलं आहे. मात्र पुढील 5 ते 10 वर्षात तिचा उपयोग कार्यकाळ संपणार आहे. अशा वेळी नवीन उच्चतम तंत्रज्ञानानं युक्त अशा दुर्बिणीची नितांत आवश्यकता होती. डॉक्टर नॅन्सी ग्रेस रोमन या नासाच्या महिला वैज्ञानिकेच्या नावानं ही नवीन दुर्बीण असणार आहे. नॅन्सी रोमन यांनी दुसऱ्या महायुद्धानंतर नासामध्ये खगोलशास्त्राविषयी काम केलं. त्या नासाच्या पहिल्या खगोलशास्त्र प्रमुख आणि नासाच्या इतिहासातील पहिला महिला कार्यकारी अधिकारी होत्या. अर्थातच त्यांचं खगोलशास्त्र अवकाश मोहिमा यामध्ये अमूल्य योगदान राहिलं आहे. बालमित्रांनो, आता जाणून घेऊया डॉक्टर नॅन्सी ग्रेस रोमन यांच्याबद्दल. डॉक्टर रोमन यांना हर्बल स्पेस दुर्बीण याच्या जननी मानले जाते. हर्बल दुर्बिणीच्या सुरुवातीच्या नियोजनात, तिच्या संरचनेत आणि त्यासाठी निधी मंजूर करून घेण्यात त्यांनी मुख्य भूमिका बजावली. ताऱ्यांच्या हालचाली, त्यांच्या वर्गीकरणावर महत्त्वाचं संशोधन केलं. ज्या ताऱ्यांच्यामध्ये हायड्रोजन आणि हेलियमपेक्षा जड घटक जास्त असतात ते अवकाश गंगेच्या केंद्राजवळ राहतात हे त्यांनी शोधून काढलं. डॉक्टर रोमन यांनी आयुष्यभर महिलांना विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रात पुढे येण्यासाठी प्रोत्साहन दिलं. त्यांच्या अमूल्य योगदानाचा आदर करण्यासाठी नासाने या दुर्बिणीला नॅन्सी ग्रेस रोमन स्पेस दुर्बीण असे नाव दिले. बालमित्रांनो, आता जाणून घेऊया या नवीन दुर्बिणीच्या तांत्रिक वैशिष्ट्याबद्दल. हबल, जेम्स वेब, व्हेरा रुबिन वेधशाळा आणि आत्ताची ही नॅन्सी रोमन दुर्बीण या मानवी आकांक्षांना बळ देणाऱ्या अतिउच्च तंत्रज्ञानाचा आविष्कार आहे. नॅन्सी ग्रेस दुर्बीण ही दुर्बीण म्हणजे मानवानं अंतराळात पाठवलेला एक अद्भुत कॅमेरा आहे. आपण त्याच्या रचनेबद्दल जाणून घेऊया. या दुर्बिणीच्या मुख्य आरशाचा व्यास 2.4 मीटर आहे, ज्यामुळं मिळणारी प्रतिमा अत्यंत स्पष्ट असेल. या दुर्बिणीमध्ये प्रामुख्याने 2 प्रगत उपकरणं बसवण्यात आली आहेत. वाइल्ड फील्ड इन्स्ट्रुमेंट या दुर्बिणीमध्ये 300.8 मेगापिक्सल अवाढव्य कॅमेरा आहे. हा दृश्यमान आणि नियर इन्फ्रारेड प्रकाशाचा वापर करून अंतराळाचे विहंगम नकाशे तयार करेल. हे एक अत्यंत महत्त्वाचं उपकरण आहे. ते उपकरण ताऱ्यांचा प्रखर प्रकाश

प्रकाश शोषून घेईल आणि त्याच्या कडेला असलेल्या अंधुक ग्रहांचा स्पष्ट शोध घेण्यास मदत करेल. बालमित्रांनो, रोमन स्पेस दुर्बीण अवकाशात संशोधनाला पूर्णपणे बदलून टाकणार आहे. आपल्याला दिसणारे तारे, ग्रह आणि आकाशगंगा मिळून संपूर्ण विश्वाचा केवळ 5% भाग बनतो. उर्वरित 95% विश्व हे डार्क एनर्जी आणि डार्क मॅटर या अदृश्य शक्तींनी बनलेलं आहे. रोमन दुर्बीण अब्जावधी आकाशगंगांची अंतरे आणि त्याच्या प्रसरणाचा वेग मोजेल. त्यासोबत डार्क एनर्जी आणि डार्क मॅटर याचा शोध घेण्यास मदत करेल. या दुर्बिणीमुळं हे विश्व इतक्या वेगानं का विस्तारत आहे याचं गुपित उलगडण्यास आपल्याला मदत होईल. आपल्या सूर्यमालेबाहेर दुसऱ्या ताऱ्यांच्या भोवती फिरणाऱ्या ग्रहांना एक्सपो प्लॅनेट असं म्हणतात. रोमन दुर्बीण ग्रॅव्हिटेशनल मायक्रोलेसिंग या विशेष तंत्रज्ञानाचा वापर करून आपल्या आकाशगंगेत हजारो नवीन ग्रहांचा शोध घेईल. त्यामुळं पृथ्वीसारखं राहण्यायोग्य इतर ग्रह ब्रह्मांडात कुठं आहेत हे समजेल. ही दुर्बीण अंतराळाचे इतके मोठे नकाशे तयार करेल, त्यात कोट्यावधी तारे आणि कृष्णविवराची माहिती एकत्र उपलब्ध असेल. या माहितीचा अभ्यास करून शास्त्रज्ञ ताऱ्यांचा जन्म, आकाशगंगेची निर्मिती कशी झाली याचाही इतिहास शोधू शकतो. आता वळूया आजच्या प्रश्नाकडं. तुम्हाला माहिती घ्यायची आहे जमिनीवरील वेधशाळेची, जिथं जगातील सर्वात मोठा कॅमेरा कार्यरत आहे. या प्रश्नाचं उत्तर आपण पुढील भागात पाहणार आहोत. बालमित्रांनो, नॅन्सी ग्रेस रोमन स्पेस टेलिस्कोप हा मानवाच्या कुतूहलाचा आणि विज्ञानाचा एक उत्कृष्ट नमुना आहे. डॉक्टर नॅन्सी रोमन यांनी पाहिलेलं स्वप्न या दुर्बिणीच्या रूपानं अंतराळात झेप घेत आहे. येत्या काळात ही दुर्बीण पाठवणार असलेली माहिती आपल्या पाठ्यपुस्तकातील विज्ञानाचे नियम बदलण्यास भाग पाडू शकते आणि हो, विश्वाकडे पाहण्याचा आपला दृष्टिकोन कायमचा बदलू शकतो. त्यामुळं आज संध्याकाळी 4 वाजता नासाच्या वेबसाईट आणि यूट्यूबवरून रोमन स्पेस टेलिस्कोप याचं प्रक्षेपण पाहायला विसरू नका. अवकाशाची गुपितं या कार्यक्रम मालिकेमध्ये आता इतकंच.

अवकाशाची गुपितं या मालिकेचं लेखन केलं होतं कृष्णा गायकवाड यांनी. बालसभेच्या कार्यक्रमात आता शेवटी ऐकूया हे गाणं.

बालमित्रांनो, बालसभेच्या कार्यक्रमाची वेळ आता संपली. कार्यक्रम कसा वाटला आम्हाला नक्की कळवा. या कार्यक्रमातून मला आदिती जोशीला आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते मुक्सित मुजावर यांना निरोप द्या. पुन्हा भेटू पुढील कार्यक्रमात. तोपर्यंत नमस्कार.

0: बालसभा हा कार्यक्रम ऐकलात आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून.
1: आपण ऐकत आहात आकाशवाणी सांगली केंद्राचं प्रसारण. मध्यंगाही 239.81 MHz अर्थात 1251 KHz आणि FM बँडच्या 100.6 MHz तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आकाशवाणी सांगली पहिल्यापासून चांगली.

0: मन की बात माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी जनतेशी साधलेला संवाद मन की बात. श्रोतेहो हा कार्यक्रम आपण ऐकू शकाल रविवारी दिनांक 30 ऑगस्ट रोजी सकाळी 11 वाजता. या कार्यक्रमाचा मराठी अनुवाद त्यानंतर लगेचच आणि मराठी अनुवादाचं पुनः प्रसारण रात्री 8 वाजता. जरूर ऐका कार्यक्रम मन की बात आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून मध्यम लहरी 239.81 मीटर अर्थात 1251 किलो हर्ट्स वर FM वाहिनीच्या 100.6 मेगा हर्ट्स वर न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲप वर आणि प्रसार भारतीच्या वेव्स OTT प्लॅटफॉर्मवरही. आकाशवाणी एकमेव माध्यम जे इतिहास वर्तमान आणि भविष्यातही.
1: शैक्षणिक तसंच सामाजिक उपक्रमांमध्ये महत्त्वाचं योगदान देणारे डॉक्टर शिवाजीराव बिसले यांच्या रेवा देवरस यांनी घेतलेल्या मुलाखतीचा पहिला भाग जरूर ऐका अमृत कलश या कार्यक्रमात. मंगळवार दिनांक 1 सप्टेंबर रोजी सकाळी 9:10 आणि याच कार्यक्रमाचं पुनःप्रसारण संध्याकाळी 6:30 आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून. आकाशवाणी एकमेव माध्यम जे इतिहास वर्तमान आणि भविष्यातही.

0: प्रत्येक ऋतूला अनुकूल अशा कार्यक्रमांची भेट घेऊन सर्व ऋतूंचे सोहळे औचित्याने साजरे करणारी आकाशवाणी. सदा सतेज, सदा तरुण, आकाशवाणी.
1: मुंबई आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या सांगली केंद्राचं प्रसारण. सकाळचे 10 वाजतात. प्रसारित करीत आहोत मराठी चित्रपट संगीत.
2: काय गे सखू काय गे

0: करगत को
1: बोला दाजी बा
0: काय के सकू रखाऊ नकू कैदी भर फेर काम शील का घर जाती सुखे तू संग शील का
1: चलना चाहतो भेटो या भेटो दाते तो तुमसे वागन तो खोटा
0: वागन तो खोटा पाटे चपारी तू चाली सुखे
1: पाटे चपारी

0: सांगशील का, सांगशील का ग मनात काय तुझं सांगशील का।
1: मला पहिले मी फक्त होतो, मनात माझा कल्पते

0: श्रुतीने दादा कोंडके यांच्या गीताला संगीत होतं राम कदम यांचं. सुंगण या चित्रपटासाठी उषा मंगेशकर, जयवंत कुलकर्णी आणि सहकारी यांनी गायलेलं गीत आपण ऐकलं. आपण आस्वाद घेत आहे मराठी चित्रपट संगीताचा आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून.
1: मन की बात. माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी जनतेशी साधलेला संवाद मन की बात. श्रोतेहो हा कार्यक्रम आपण ऐकू शकाल रविवारी दिनांक 30 ऑगस्ट रोजी सकाळी 11 वाजता. या कार्यक्रमाचा मराठी अनुवाद त्यानंतर लगेचच आणि मराठी अनुवादाचं पुनःप्रसारण रात्री 8 वाजता. जरूर ऐका कार्यक्रम मन की बात आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून मध्यम लहरी 249.68 मीटर अर्थात 1251 किलो हर्ट्सवर, FM वाहिनीच्या 100.6 मेगा हर्ट्सवर, न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आणि प्रसार भारतीच्या वेव्स OTT प्लॅटफॉर्मवरही. आकाशवाणी एकमेव माध्यम जे इतिहास, वर्तमान आणि भविष्यातही.

दाजीबांचा शोभा लई गुण हौशी, सजवतील घोडा संगीतल्या सरशी, मला पुढ्यात घेतील हसून।

दाजीबांचा शोभा लई गुण हौशी सजवतील घोडा संगीतल्या सरशी मला पुढ्यात घेतील हसून।

जिबा मोर घोड्यावर पसल्या पसल्या अंगाला अंग लागत अन होती गुदगुल्या बाळपणीच्या इति आठवणी फार मागल्या.

Tosiendo, galera.

0: श्रोतेहो, ग दि माडगुळकर यांच्या गीताला संगीत होतं सुधीर फडके यांचं. देव माणूस या चित्रपटासाठी आशा भोसले यांनी गायलेलं गीत आपण ऐकलं. आपण आस्वाद घेताय मराठी चित्रपट संगीताचा आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून.
1: तुमचा अभिप्राय, तुमची मतं आम्हाला पाठवणं आता खूपच सोपं. पोस्टकार्ड, पाकिट किंवा ईमेल करा जे तुम्हाला जमेल. घ्या मग टिपून पत्ता. सप्रेम नमस्कार, द्वारा केंद्र निदेशक, आकाशवाणी सांगली, कोल्हापूर रोड, सांगली. पोस्ट बॉक्स नंबर 88. आणि मेल करूनही आपण आपले अभिप्राय आम्हाला कळवू शकता. त्यासाठी आमचा मेल आयडी आहे sanglikashwani@gmail.com. sanglikashwani@gmail.com. आणि सप्रेम नमस्कार हा कार्यक्रम ऐका दर रविवारी सकाळी 9:10 आणि याचं पुन्हा प्रसारण दर रविवारी संध्याकाळी 6:35. सप्रेम नमस्कार, आकाशवाणी सांगली, पहिल्यापासून चांगली.

0: श्रोते हो जगदीश खेबुळकर यांच्या गीताला संगीत होतं राम कदम यांचं. पिंजरा या चित्रपटासाठी उषा मंगेशकर आणि सहकारी यांनी गायलेलं गीत आपण ऐकलं. आपण ऐकताय मराठी चित्रपट संगीत आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून.
1: पहाटेची मन वाऱ्याची झुळूक,
2: देवघरातील तेजानं मन प्रफुल्लित करणारी निरांजन,
1: टवटवीत फुलांचा सुगंध,
2: या सोबतच भक्तिगीतांच्या साथीनं वातावरणामध्ये वाढत जाणारी प्रसन्नता,
1: या सर्वांचा सुरेख संगम म्हणजे
2: प्रातःकालीन भक्ती संगीताचा कार्यक्रम प्रभात वंदन.
1: दररोज सकाळी 6:10 आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून
2: मध्यम लहरी 239.8 मीटर अर्थात 1251 kHz या मध्यम लहरी वाहिनीवरती
1: आणि FM वाहिनीच्या 100.6 MHz वरती,
2: तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वरती. आकाशवाणी एक असं माध्यम जे इतिहास,
1: वर्तमान
2: आणि
1: भविष्यात आहे.

स्वतः आशा भोसले आणि सहकारी यांनी गायलेलं सांगती ऐका या चित्रपटामधलं जगदीश खेमुडकर यांचं गीत आपण ऐकलं. गीताला संगीत होतं वसंत पवार यांचं. आपण ऐकताय मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून.

कारुण्य तुझ वे थाम गदसा इश्का

नको ये संतेला हनुमाहिमचा हलवा देतोय तुला गपारी माहिमचा हलवा देतोय तुला

0: काम
1: जब रखा
0: इश्का था एक बहम तारुण्य तुझे फाम इश्का एकम वाहम

0: मंडळी राम राम गंगाराम या चित्रपटामधलं राजेश मुजुमदार यांचं गीत आपण ऐकलं. संगीतबद्ध केलं होतं राम लक्ष्मण यांनी आणि गायक कलाकार होते महेंद्र कपूर आणि उषा मंगेशकर. आणि या गीताबरोबरच मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आता समाप्त होतोय. हा कार्यक्रम ऐकलात आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून.
1: मन की बात माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी जनतेशी साधलेला संवाद मन की बात. श्रोतेहो हा कार्यक्रम आपण ऐकू शकाल रविवारी दिनांक 30 ऑगस्ट रोजी सकाळी 11 वाजता. या कार्यक्रमाचा मराठी अनुवाद त्यानंतर लगेचच आणि मराठी अनुवादाचं पुनःप्रसारण रात्री 8 वाजता. जरूर ऐका कार्यक्रम मन की बात आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून. मध्यम लहरी 239.8 मीटर अर्थात 1251 किलो हर्ट्स वर, FM वाहिनीच्या 100.6 मेगा हर्ट्स वर, न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर आणि प्रसार भारतीच्या वेव्ह्ज OTT प्लॅटफॉर्मवरही. आकाशवाणी एकमेव माध्यम जे इतिहास वर्तमान आणि भविष्यातही.
0: आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या सांगली केंद्राचं प्रसारण. सकाळचे 10:30 होत आहेत. प्रसारित करीत आहोत नाद ब्रह्म हा शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम. आज या कार्यक्रमात ऐकूया पंडित प्रभाकर कारेकर यांचं शास्त्रीय गायन. ऐकूया त्यांनी गायलेला राग सालग वराळी. त्यांना तबल्याची साथ केली आहे सुभाष कामत यांनी, तर हार्मोनियमची साथ आहे बबन मांजरेकर यांची. तानपुऱ्याची साथ केली आहे दीपक नाईक आणि वसंतराव गुरव यांनी. ऐकूया पंडित प्रभाकर कारेकर यांनी गायलेला राग सालग वराळी.

श्रोतेहू पंडित प्रभाकर कारेकर यांनी गायलेला राग सालग वराळी आपण ऐकलात. त्यांना तबल्याची साथ होती सुभाष कामत यांची, हार्मोनियमची साथ होती बबन मांजरेकर यांची, तानपुऱ्याची साथ केली होती दीपक नाईक आणि वसंतराव गुरव यांनी. नादब्रह्म हा शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.

श्रोतेहो, आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या सांगली केंद्राचं प्रसारण. सकाळचे 10:55 होत आहेत. यानंतर ठीक 11 मन की बात. भारताचे माननीय पंतप्रधान श्रीयुत नरेंद्र मोदी यांनी देशवासियांशी साधलेला संवाद आणि लगेचच त्याचा मराठी अनुवाद आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून प्रसारित होईल आम्ही सहक्षेपित करीत आहोत.

0: आकाशवाणी के माध्यम से माननीय प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी अपने मन की बातें साझा कर रहे थे। हम आपको बता दें कि माननीय प्रधानमंत्री के इस प्रसारण के बाद मन की बात के क्षेत्रीय भाषा में अनुवाद का प्रसारण आकाशवाणी और दूरदर्शन के संबद्ध प्रादेशिक केंद्रों से तथा संस्कृत भाषा में अनुवाद का प्रसारण आकाशवाणी दिल्ली के इंद्रप्रस्थ चैनल मीडियम वेव 366.3 मीटर अर्थात 819 किलोहर्ट्ज और एफएम गोल्ड 100.1 मेगाहर्ट्ज पर अभी किया जाएगा। मन की बात के क्षेत्रीय भाषाओं का पुनः प्रसारण आज रात 8 बजे आकाशवाणी के संबद्ध प्रादेशिक केंद्रों से और अंग्रेजी अनुवाद का प्रसारण एफएम रेनबो 102.6 मेगाहर्ट्ज पर किया जाएगा।
1: क्या आप परेशानियों से घिरे हैं? मन भारी है और कोई रास्ता नजर नहीं आ रहा? याद रखिए, समाधान आपके पास है। टेलीमानस के निशुल्क नंबर 14416 पर कॉल करें। कहीं से भी कभी भी 24 घंटे ये सुविधा उपलब्ध है। यहाँ आपकी बात सुनी जाती है, समझी जाती है और आपको सही दिशा दी जाती है। आप अकेले नहीं है, मदद बस एक कॉल दूर है।
0: ये कार्यक्रम आकाशवाणी के दिल्ली केंद्र से प्रसारित किया गया।
2: आकाशवाणी मुंबई केंद्र माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी देशवासियांशी साधलेल्या मन की बात या संवादाचा मराठी अनुवाद आता प्रसारित करत आहोत। ऐकूया तर मन की बात।
3: माझ्या प्रिय देशवासियांनो नमस्कार। मन की बातच्या आजच्या नवीन भागामध्ये मी तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो। आपण जाणताच की हे एक असं व्यासपीठ आहे जिथं नेहमी नवनवीन उपक्रमांवर प्रकाश टाकला जातो आणि देशवासियांच्या नाविन्यपूर्ण कल्पनांवर चर्चा केली जाते। या नवनवीन कल्पना तुम्हा सर्वांच्या अथक ऊर्जेतून आणि समर्पणातूनच निर्माण होत असतात। मित्रांनो, काही दिवसांपूर्वी एका व्यक्तीनं सामाजिक माध्यमांवर लिहिलं होतं की आषाढी एकादशीच्या शुभप्रसंगी इतिहास रंजक करण्यासाठी एका उपक्रमाची सुरुवात करताना मला आनंद होत आहे। त्याने पुढे स्पष्ट केलं की ही कल्पना अतिशय सोपी आहे। तुम्ही त्या वेबसाईटला भेट द्यायची आणि कोणतंही एक वर्ष निवडायचं। तुम्हाला सहजपणे समजेल की त्या काळात भारताच्या विविध भागांवर कोणत्या राज्यकर्त्याचं वर्चस्व होतं। मलाही ही गोष्ट खूप रंजक वाटली आणि त्याविषयी अधिक माहिती गोळा करण्याचं मी ठरवलं। मला असं समजलं की हे काम मुंबईत राहणाऱ्या श्री कृष्ण शेषाद्री यांनी केलं आहे। विशेष म्हणजे कृष्णजींनी या वेबसाईटसाठी www.bharatrajya.com असं अत्यंत सोपं नाव निवडलं आहे। त्यांनी घेतलेल्या मेहनतीची माहिती तुम्हा सर्वांपर्यंत नक्कीच पोचायला हवी। म्हणूनच मला वाटलं की आपण थेट श्री कृष्णजींशीच संवाद साधावा। मित्रांनो, कृष्णजी आपल्याशी फोनवरून जोडले गेले आहेत। नमस्कार कृष्णजी।
4: नमस्कार सर। नमस्कार
3: भाऊ। मला समजलं आहे की तुमचा तंत्रज्ञान क्षेत्राशी काहीही संबंध नाही किंवा तुम्ही इतिहासाचे शिक्षकही नाही आहात, तरीही तुम्ही तंत्रज्ञानाचा वापर करून इतिहासाला समर्पित अशी एक वेबसाईट तयार केली आहे। मला खूप उत्सुकता आहे, हे सर्व कसं घडलं?
4: धन्यवाद सर। आपल्याशी संवाद साधायला मिळाला ही माझ्यासाठी अत्यंत आनंदाची आणि अभिमानाची घटना आहे। माझ्याबद्दल सांगायचं तर मी सुरुवातीला इंजिनियर म्हणून काम केलं, त्यानंतर MBA केलं आणि त्यानंतर मार्केटिंगच्या क्षेत्रात उतरलो। मात्र या सर्व प्रवासामध्ये माझी इतिहासातील रुची कायम होती। मला लहानपणापासूनच या विषयाचं एक आकर्षण वाटत आलं आहे। मला नेहमीच इतिहासाशी संबंधित काहीतरी करायचं होतं, विशेषतः इतिहास अधिक रंजक आणि आकर्षक कसा करता येईल यावर काम करण्याची माझी खूप इच्छा होती। त्याबरोबरच इतिहास शिकवण्याच्या पद्धतीत सुधारणा आणि बदलांना भरपूर वाव आहे असंही मला वाटत होतं। त्यामुळे लोकांपर्यंत इतिहास प्रभावीपणे पोहोचवण्यासाठी आपण इतिहास गोष्टींच्या स्वरूपात मांडू शकतो असा माझा विश्वास होता।
3: कृष्णजी, भारतीय इतिहासातला कोणता पैलू जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचावा असं तुम्हाला वाटतं आणि ज्याबद्दलची माहिती जास्तीत जास्त लोकांना व्हावी असं तुम्हाला वाटतं?
4: सर, आपल्या शाळा आणि महाविद्यालयांमध्ये भारतीय इतिहास ज्या प्रकारे शिकवला जातो यावरून तुमच्याही लक्षात आलं असेलच की तो अनेकदा एखाद्या विशिष्ट साम्राज्याच्या किंवा राज्याच्या दृष्टिकोनातून मांडला जातो आणि अशा साम्राज्यांवरच प्रमाणाबाहेर भर दिला जातो।

0: या प्रक्रियेत आपण इतर महान साम्राज्यांबद्दल अनभिन्न राहिलो आहोत, जसे की चोल, पल्लव, काश्मीरचे कारकोटा घराणं आणि अहोम, ज्यांनी आसाममध्ये किमान 600 वर्षे आपली संस्कृती आणि मूल्यव्यवस्था जपली. याकरिताच लोकांना या भव्य साम्राज्याची ओळख करून देण्यासाठी एक व्यासपीठ निर्माण करण्याचा विचार मी केला.
1: कृष्णजी, आपण खूप कठोर परिश्रम करत आहात. मी तुम्हाला एक काल्पनिक प्रश्न विचारतो. जर तुम्हाला भारतीय इतिहासातल्या कोणत्याही 3 व्यक्तींशी संवाद साधण्याची संधी मिळाली, तर तुम्ही कोणाची निवड कराल आणि का?
0: हो सर, सर्वप्रथम मला राजा राजा चोल किंवा राजेंद्र चोल, जे चोल साम्राज्यातील अत्यंत शक्तिशाली आणि महत्वपूर्ण राजे होते, त्यांच्याशी संवाद साधायला आवडेल. बृहदीश्वर मंदिर किंवा गंगाईकोंड चोलपुरम यांसारखी भव्य शिवमंदिरे उभारण्याची दूरदृष्टी त्यांना कशी सुचली हे मला समजून घ्यायचं आहे. याबाबतची कल्पना कशी सुचली, त्याचं नियोजन कसं केलं आणि पुढील 1-2 हजार वर्षापर्यंत लोकांना प्रेरणा देत राहील अशी निर्मिती करण्याचा विचार त्यांना नेमका कशामुळे सुचला हे मला जाणून घ्यायचं आहे. त्यांच्याकडून मला हेच शिकायचं आहे. दुसरं व्यक्तिमत्व म्हणजे हेमू, ज्यांच्याकडे माझ्या मते भारतीय इतिहासात खूप कमी लक्ष दिलं गेलं आहे. भारतीय इतिहासाच्या पुस्तकांमध्ये आपण त्यांच्याबद्दल सहसा 2-3 ओळींपेक्षा जास्त काही वाचत नाही. हेमू हे एक सामान्य माणूस, एक सामान्य नागरिक आणि व्यापारी होते. त्यांनी पुढे जाऊन एक साम्राज्य उभारलं. या घटनांकडे आपण अनेकदा दुर्लक्ष करतो. ते केवळ साम्राज्य निर्मातेच नव्हते, तर एक लष्करी विचारवंत आणि प्रतिभावान व्यक्तीही होते. त्यांनी आपल्या कारकिर्दीत 23 युद्ध लढली आणि त्यापैकी 22 जिंकली. त्यांची विचार प्रक्रिया आणि एका सामान्य माणसापासून अशा महान राजापर्यंतचा त्यांचा प्रवास समजून घेण्यात मला विशेष रस आहे. आणि तिसरी व्यक्ती एक अत्यंत रंजक व्यक्तिमत्व म्हणजे त्रिभुवन महादेवी नावाची स्त्री. त्या ओदिशा मधल्या भौमकर घराण्यातल्या होत्या आणि त्यांची कथा ही अतिशय वेदक आहे. साधारणपणे 850 सुमारास शेजारील पाल साम्राज्याने त्यांच्या राज्यावर आक्रमण केलं आणि त्या युद्धात त्यांचे पती जे राजा होते वीरगतीला प्राप्त झाले. परिणामी साम्राज्याच्या विस्तारावर याचा परिणाम झाला. त्यांचे सरदार आणि नेते त्यांना सोडून जाऊ लागले. अशा कठीण परिस्थितीत त्रिभुवन महादेवींनी प्रशासनाची धुरा आपल्या हाती घेतली. त्या भारतातल्या पहिल्या स्वतंत्र महिला राज्यकर्त्यांपैकी एक ठरल्या. त्यांनी केवळ सरकारला स्थैर्यच दिलं नाही, तर पुढील 100 वर्षे कलिंग आणि आसपासच्या प्रदेशावर आपली सत्ता टिकवून ठेवण्या इतपत त्याला सामर्थ्यवानही बनवलं. तर सर, अशा या 3 रंजक ऐतिहासिक व्यक्ती आहेत ज्यांना मला भेटायला आवडेल.
1: कृष्णजी, असं वाटतं की तुम्ही जणू एक जिवंत इतिहास झाले आहात आणि त्यात पूर्णपणे तल्लीन झाला आहात. मी आपली वेबसाईट अतिशय उत्सुकतेनं पाहिली आणि मला त्यात सर्वात जास्त आवडलेली गोष्ट म्हणजे तो टॅब, ज्याद्वारे लोक या वेबसाईटवर सुधारणा आणि सूचना पाठवू शकतात. अशा विधायक प्रतिक्रियांचं स्वागत करण्याची तयारी असणं हीच मुळात एक अत्यंत महत्वाची बाब आहे. आपल्याला लोकांकडून सूचना मिळण्यास सुरुवात झाली आहे का आणि आपण त्यावर कशा प्रकारे कार्यवाही करता?
0: हो सर, आम्हाला लोकांकडून अनेक सूचना मिळतात. या सूचनांचे साधारणपणे 2 प्रकार पडतात. एका प्रकारात सुधारणांचा समावेश असतो, जसं की एखाद्या विशिष्ट काळात एका विशिष्ट राजाने विशिष्ट प्रदेशावर राज्य केलं होतं किंवा एखादी विशिष्ट लढाई विशिष्ट वेळी झाली होती, यांसारख्या गोष्टी निदर्शनास आणून देणं. आणि दुसऱ्या प्रकारात वेबसाईटवर नवीन वैशिष्ट्ये जोडण्याबाबतच्या सूचनांचा समावेश असतो. आम्हाला अशा दोन्ही प्रकारच्या प्रतिक्रिया मिळत असतात. त्यामुळे जेव्हा आम्हाला एखाद्या विशिष्ट काळात विशिष्ट राजाने विशिष्ट प्रदेशावर राज्य केल्याबाबतची सूचना मिळते, तेव्हा आम्ही ती माहिती घेऊन आमच्याकडील स्त्रोतांशी तिची पडताळणी करतो. जसं आम्हाला एक अशी सूचना मिळाली की आम्ही भारतासाठी जी माहिती प्रदर्शित केली होती ती राज्यांच्या पातळीवरही दर्शवणं अधिक चांगलं ठरेल, म्हणूनच आम्ही ती सुविधा लगेच अंमलात आणली. तसंच मुलांसाठी ही माहिती अधिक आकर्षक वाटावी या उद्देशानं आम्ही सर्व राज्यांची सांख्यिकीय माहिती ट्रम्प कार्डच्या स्वरूपात सादर करणारी आणखी एक सुविधा सुरू केली. त्यानंतर ही सर्व माहिती

0: एकाच ठिकाणी एकत्रित केली जेणेकरून ती कोणालाही डाउनलोड आणि शेअर करता येईल अशी एक सूचना करण्यात आली. सध्या आम्ही या सूचनेवर काम करीत आहोत. आपण सगळेच परिपूर्ण नसल्यामुळे आपल्याकडून चुका होऊ शकतात हे मान्य करणं महत्वाचं आहे आणि म्हणूनच आम्ही यात दुरुस्तीची सुविधा समाविष्ट केली आहे. आम्हाला ही साईट सर्वांच्या उपयोगाची असावी असं वाटतं. काळाच्या ओघात लोकांचं योगदान सामावून घेऊन आम्हाला असं एक व्यासपीठ उभारायचं आहे जे इतिहासाला पुढील अनेक वर्षांसाठी एक रंजक विषय बनवेल.
1: कृष्णजी, आपण खरंच एक उल्लेखनीय काम केलं आहे. इतिहासाव्यतिरिक्त आपल्याला नक्कीच अनेक छंद असतील. आपण आणखी काय करता?
0: नाही सर, मी तसा थोडा कंटाळवाणा माणूस आहे. मला तंत्रज्ञान आणि इतिहासामध्ये खूप रस आहे आणि या दोन विषयांची सांगड घातलेल्या उपक्रमावर मी काम करत असल्यामुळे दिवसभर त्यातच पूर्णपणे मग्न असतो.
1: ठीक आहे कृष्णजी, तुम्हाला खूप शुभेच्छा. तुम्ही अतिशय चांगली सुरुवात केली असून मला खात्री आहे की तुमचा हा दृष्टिकोन लोकांना नक्कीच भावेल आणि त्यांना आकर्षित करेल. तुम्हाला माझ्या शुभेच्छा. मित्रांनो, कृष्णजींचा हा उपक्रम केवळ इतिहासाच्या विद्यार्थ्यांनाच नव्हे तर आपल्या सर्वांनाच भूतकाळाबद्दल रंजक पद्धतीने जाणून घ्यायला मदत करेल. तुमच्याकडेही अशा उपक्रमांविषयी काही माहिती असेल तर कृपया नक्की शेअर करा. माझ्या प्रिय देशवासियांनो, विकसित भारतासाठी अंमली पदार्थ मुक्त युवा ही मोहीम सध्या संपूर्ण देशभरात राबवली जात आहे. या उपक्रमाचं उद्दिष्ट अगदी स्पष्ट आहे. अंमली पदार्थ मुक्त युवा पिढी आणि अंमली पदार्थ मुक्त भारत. या मोहिमेत मोठ्या संख्येनं देशाची युवा पिढी सहभागी होत आहे. हा उपक्रम भारताच्या तरुणांच्या आरोग्यासाठी, आनंदासाठी आणि उज्ज्वल भविष्यासाठीचा सामूहिक संकल्प आहे. मित्रांनो, अंमली पदार्थांचं व्यसन केवळ त्या व्यक्तीलाच उद्ध्वस्त करत नाही तर त्या व्यक्तीचं संपूर्ण कुटुंब आणि समाजालाही परिणाम भोगावे लागतात. अंमली पदार्थांविरुद्ध जनजागृती करणाऱ्या आणि व्यसनाशी झुंजणाऱ्या व्यक्तींना मदत करण्यासाठी पुढाकार घेणाऱ्यांचं मी कौतुक करू इच्छितो. अंमली पदार्थ मुक्त भारतासाठी तुम्ही एखादं प्रभावी घोषवाक्य सुचवू शकाल का? आपले तरुण संगीतकार अंमली पदार्थ मुक्त जीवनाचा संदेश देणारी गाणी तयार करू शकतील का? विद्यार्थी आणि नाट्य समूह अशी हृदयस्पर्शी लघु नाटकं लिहू शकतील का ज्यातून अंमली पदार्थांचे धोके अधोरेखित केले जातील आणि त्याचबरोबर व्यसनावर मात करण्याचा मार्गही दाखवतील? आपल्या देशात उत्कृष्ट आशय निर्मिती करणाऱ्यांची कमतरता नाही. मी त्यांना आवाहन करतो की त्यांनी विविध भाषांमध्ये असा आशय तयार करावा ज्यामुळे समाजाला मदत होईल. तुमचे हे प्रयत्न योग्य हॅशटॅग वापरून सोशल मीडियावर नक्की शेअर करा, कारण अनेकदा औपचारिक मोहिमांपेक्षा अशा सर्जनशील प्रयत्नांचा प्रभाव अधिक पडतो. भारताच्या तरुणाईला अंमली पदार्थांच्या आहारी जाण्यापासून आणि व्यसनाधीनतेपासून दूर ठेवण्याच्या या उदात्त कार्यात आपण सर्वजण आपलं योगदान देऊया. कृपया हॅशटॅग नशा मुक्त युवा हा हॅशटॅग वापरून तुमचे प्रयत्न सोशल मीडियावर शेअर करा. माझ्या प्रिय देशवासियांनो, ऑगस्ट महिन्यामध्ये आपल्याला आपल्या सभोवताली देशभक्तीचे विविध पैलू पाहायला मिळतात. या काळात प्रत्येकाच्या हृदयात देशभक्तीची भावना अधिकच दृढ होत असते. राष्ट्रीय हातमाग दिन आणि भारत छोडो आंदोलनाच्या स्मृती दिनापासून ते फाळणीच्या भीषणतेची आठवण सांगणारा दिवस अशा विविध प्रसंगांमुळे हा महिना विशेष ठरला आहे. स्वातंत्र्य दिन आणि राष्ट्रीय अंतराळ दिन प्रत्येक नागरिकाच्या मनात अभिमानाची भावना निर्माण करतात. हर घर तिरंगा ही मोहीम या भावनेला अजून बळकट करते. हे वर्ष आणखी एका कारणास्तव अत्यंत महत्वपूर्ण ठरलं आहे, कारण या वर्षी वंदे मातरमला 150 वर्ष पूर्ण होत आहेत. यावेळी 8 कोटींहून अधिक तिरंगा सेल्फी अपलोड करण्यात आले आणि तिरंग्याचा हा उत्सव केवळ भारतापुरता मर्यादित राहिला नाही तर यावर्षी सूर्यपथ तिरंगा या उपक्रमाद्वारे आपल्या तिरंग्याने जगभरात

एक अनोखा प्रवास केला. फिजी मधील सुवा इथं सूर्याच्या पहिल्या किरणांसोबत तिरंगा फडकवण्यात आला. त्यानंतर आशिया, आफ्रिका आणि युरोपमधल्या भारतीय दूतावास आणि कार्यालयांमध्ये तो फडकवण्यात आला आणि अखेरीस तो अमेरिकेतील सॅन फ्रान्सिस्को पर्यंत पोहोचला. अशाच प्रयत्नांमुळे समाज एकत्र येत असतो, तसंच यामुळे देशाशी असलेलं आपलं नातंही अधिक दृढ होतं. या प्रयत्नांमध्ये सहभागी असलेल्या सर्वांचं मी मनापासून अभिनंदन करतो. मित्रांनो, माझ्या प्रिय देशवासियांनो, शहरांपासून ते गावातील रस्त्यांवर रोज सकाळपासून संध्याकाळपर्यंत लाखो महिला आपापल्या कामात व्यग्र असतात. काही जणी भाजीपाला विकतात, काही फळं, काही चहाचे स्टॉल लावतात, तर काही जणी फुलं, दिवे आणि पूजेचं साहित्य विकतात. अनेकदा केवळ भांडवलाच्या अभावामुळे त्यांचा व्यवसाय भरभराटीला येत नाही. पण आता पीएम स्वनिधी योजना अशा लाखो महिलांना नवी शक्ती देत आहे. महिला सक्षमीकरणाच्या या पैलूवर जितकी चर्चा व्हायला हवी तितकी होत नाही. पीएम स्वनिधी योजनेच्या लाभार्थ्यांपैकी जवळपास 46% महिला आहेत. याचा अर्थ देशभरातील अंदाजे 35 लाख महिला या योजनेत सामील होत आहेत आणि आपला व्यवसाय वाढवत आहेत. मित्रांनो, गाझियाबादची बबीता शर्मा हे याचं उत्तम उदाहरण आहे. बबीता पूजेचं साहित्य विकण्याचा एक छोटा स्टॉल चालवत असे. फुलं, दिवे, अगरबत्ती आणि नारळ यासारख्या वस्तू विकून ती आपल्या कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी हातभार लावत असे. तिनं खूप मेहनत केली, पण तिचा व्यवसाय वाढवण्यासाठी भांडवलाची गरज होती. तिला पीएम स्वनिधी योजनेतून आर्थिक मदत मिळाली. तिनं आपल्या स्टॉलवरील मालाचा साठा वाढवला आणि व्यवसाय वाढवला. ग्राहक वाढले, उत्पन्न वाढलं आणि हळूहळू तिच्या रस्त्याच्या कडेला असलेल्या छोट्या स्टॉलचं एका दुकानात रूपांतर झालं. मित्रांनो, बंगळुरूच्या टी एस निंगम्मा यांचं उदाहरणही खूप प्रेरणादायी आहे. निंगम्मा आणि त्यांच्या पतीने इडली, डोसा आणि सांबार विकण्याचा एक छोटा व्यवसाय सुरू केला. व्यवसाय यशस्वी झाला, पण त्यांना विस्तारासाठी भांडवलाची गरज होती. निंगम्मा यांनाही पीएम स्वनिधी योजनेतून मदत मिळाली. त्यांनी आपल्या गाडीची सुधारणा केली, मोठ्या प्रमाणात माल खरेदी करण्यास सुरुवात केली आणि मेन्यूमध्ये अनेक नवीन पदार्थांचा समावेश केला. ग्राहक वाढले, उत्पन्न वाढलं आणि कुटुंबाची आर्थिक परिस्थिती सुधारली. आज त्या आपल्या 3 मुलांना चांगलं शिक्षण देऊ शकत आहेत. मित्रांनो, जेव्हा एखाद्या स्त्रीचा व्यवसाय वाढतो तेव्हा तिच्या संपूर्ण कुटुंबाचं भविष्यही त्यासोबत प्रगती करतं. मुलांचं शिक्षण सुधारतं, घरातील गरजा पूर्ण होतात आणि स्त्रीचा आत्मविश्वास वाढतो. हे महिला सक्षमीकरणाचं एक जिवंत उदाहरण आहे. रस्त्यावर वस्तू विकणाऱ्या सर्व भगिनींना मी त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा देतो. माझ्या प्रिय देशवासियांनो, स्वच्छतेमध्ये एक मोठा सद्गुण आहे. जेव्हा एखाद्या ठिकाणचे लोक ते ठिकाण स्वच्छ ठेवण्याचा संकल्प करतात तेव्हा होणारा बदल केवळ स्वच्छतेपुरता मर्यादित राहत नाही, तो त्या जागेची संपूर्ण ओळखच बदलून टाकतो. देशाच्या विविध भागातील स्वच्छतेसाठीचे असे प्रयत्न आम्हाला सतत प्रेरणा देत राहतात. पटवाई हे उत्तर प्रदेशातील रामपूर जिल्ह्यातील एक गाव आहे. तिथे आकाश आणि रोहन या नावाच्या 2 मित्रांच्या लक्षात आलं की त्यांचा आजूबाजूचा परिसर घाणीनं भरलेला आहे. मग आकाश आणि रोहन यांनी कचऱ्याच्या पिशव्या उचलल्या आणि साफसफाईसाठी निघाले. हळूहळू इतर तरुणही त्यांच्यात सामील होऊ लागले. क्लीन अप पटवाई या नावाचा एक गट तयार झाला. या तरुणांनी आतापर्यंत गंगेचे 4 घाट स्वच्छ केले आहेत आणि 1 टनाहून अधिक प्लास्टिक कचरा त्यांनी हटवला आहे. त्यांनी असंख्य तलाव आणि सार्वजनिक ठिकाणं स्वच्छ केली आहेत. मित्रांनो, या वर्षी श्री अमरनाथ यात्रेदरम्यान स्वच्छता आणि सार्वजनिक सहभागाचं असंच एक प्रेरणादायी उदाहरण पाहायला मिळालं. हजारो स्वच्छता कर्मचाऱ्यांनी खडतर मार्गांवर रात्रंदिवस सेवा बजावली. या वर्षीच्या यात्रेदरम्यान 400 मेट्रिक टनांहून अधिक कचरा

डेटा गोळा करून त्यावर प्रक्रिया करण्यात आली. ह्या प्रयत्नातील एका गोष्टीचं मला विशेष कौतुक वाटलं. या स्वच्छता मोहिमेत भाविकांनीही सहभाग घेतला. 16,000 अधिक यात्रेकरूंनी स्वच्छता राखण्याची शपथ घेतली. 10,000 अधिक यात्रेकरूंना जबाबदार यात्री प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आलं. इथे एक अनोखा प्रयोगही करण्यात आला. यात्रेदरम्यान घोडे आणि खेचरांच्या शेणाचं बायोगॅसमध्ये रूपांतर करण्यात आलं आणि त्या स्वच्छ ऊर्जेनं स्वच्छ ज्योत प्रज्वलित करण्यात आली. अशा प्रकारे बाबा बर्फानींच्या या पवित्र यात्रेदरम्यान स्वच्छता ही सेवा आणि श्रद्धेचं एक रूप ठरली. मित्रांनो, आपली गाव असोत वा शहर, आपल्या नद्या असोत वा तीर्थक्षेत्र, त्यांची ओळख आपल्या वागणुकीनेही घडते. आणि जेव्हा या वागणुकीत स्वच्छतेचा समावेश होतो तेव्हा त्या ठिकाणाचं सौंदर्य अधिकच वाढतं. माझ्या प्रिय देशवासियांनो, कधी कधी एक छोटा छंद जीवनातील मोठ्या संधींचे दरवाजे उघडतो. नागालँडच्या फेक जिल्ह्यातील वेसालू पुरो यांचा प्रवासही असाच आहे. वेसालू एका शेतकरी कुटुंबात वाढल्या. लहानपणापासूनच त्यांनी आपल्या आई वडिलांना शेती करताना पाहिलं होतं आणि त्यांना फुलांबद्दल खूप प्रेम होतं. 2021 हा छंद जोपासत त्यांनी लहान प्रमाणावर फुलांची लागवड करायला सुरुवात केली. हळूहळू त्यांना त्यात क्षमता दिसू लागली. त्यांच्या लक्षात आलं की लग्न समारंभ असो वा इतर सण, फुलांना नेहमीच मागणी असते. वेसालू यांनी हा छंद जोपासण्याचा निर्णय घेतला. या प्रवासात त्यांनी स्थानिक कृषी विज्ञान केंद्रातून शास्त्रीय पद्धतीनं फुलशेतीचं प्रशिक्षण घेतलं. त्यानंतर त्यांनी केवळ 0.25 एकर जमिनीवर 1,000 ग्लॅडिओलसची रोपं लावली. त्यांच्या पहिल्याच प्रयत्नात 5,000 अधिक फुलं उमलली. मित्रांनो, हे यश वेसालू यांच्यासाठी एका नव्या पर्वाची सुरुवात ठरलं. त्यांनी आपला पुष्प शेतीचा व्यवसाय आणखी विस्तारला. जी फुलं एकेकाळी केवळ स्थानिक बाजारपेठेपुरती मर्यादित होती ती आता नागालँडमधून दिल्ली आणि मुंबई सारख्या शहरांमध्ये पोचत आहेत. वेसालू पुरो यांचा प्रवास आपल्याला दाखवून देतो की जेव्हा एका छंदाला कठोर परिश्रम आणि योग्य मार्गदर्शनाची जोड मिळते तेव्हा तो नवीन संधींची दारं उघडू शकतो. माझ्या प्रिय देशवासियांनो, आपल्या आजूबाजूला असे अनेक लोक आहेत जे एक छोटासा प्रयत्न सुरू करतात आणि अल्पावधीतच त्यांच्या प्रयत्नांमुळे अनेकांच्या जीवनात बदलाचा मार्ग मोकळा होतो. ओडिशाच्या देब्रीगडमध्ये धोदारो कुसुम या नावाचं एक गाव आहे. काही वर्षांपूर्वीपर्यंत या गावातील रहिवासी मैथिली भुये जवळजवळ दररोज जंगलात जायची, कधी लाकूड फाटा गोळा करायला, कधी महुआ आणि तेंदूची पानं गोळा करायला, तर कधी बांबूचे कोंब आणि इतर जंगलातील वस्तू गोळा करायला. तिच्या आणि इतर अनेक कुटुंबांच्या गरजा या जंगलातून भागत होत्या. पण मग मैथिलीजी देब्रीगड इको टुरिझम मध्ये सामील झाल्या. येथून जंगलासोबतच्या त्यांच्या नात्याला एक नवीन वळण मिळालं. आता वनसंवर्धन हे त्यांच्या उपजीविकेचं साधन बनलं. मित्रांनो, मैथिलीजींच्या आयुष्यातील या बदलाने इतर महिलांना प्रेरणा दिली. आज 60 महिला वनसंवर्धनात सहभागी आहेत. काही वन्यजीवांच्या संरक्षणाची जबाबदारी सांभाळतात, काही गवताळ प्रदेशांच्या विकासात गुंतलेल्या आहेत, तर काही महिला पर्यावरण पर्यटन उपक्रमांमध्ये योगदान देत आहेत. मित्रांनो, मैथिलीजी आणि देब्रीगडच्या या भगिनींनी दाखवून दिलं आहे की निसर्गाचं रक्षण करता येतं आणि जीवन समृद्ध होऊ शकतं. या सर्व भगिनींचे प्रयत्न आपल्या सर्वांसाठी एक मोठी प्रेरणा आहेत. मित्रांनो, आज आपल्या मुलींची स्वप्न पृथ्वीवरून अवकाशात झेप घेत आहेत आणि तुम्हाला हे जाणून अभिमान वाटेल की भारत जगभरातील अशा 1,000 मुलींना एकत्र आणत आहे ज्यांची स्वप्न अशीच आहेत. या उपक्रमाला मिशन शक्ती सेट असं म्हटलं जातं.
याच्या माध्यमातून 108 देशांमधल्या 12,000 विद्यार्थिनींना उपग्रह तंत्रज्ञान शिकण्याची आणि नवोन्मेषाच्या क्षेत्रात प्रगती करण्याची संधी मिळत आहे. 23 ऑगस्ट रोजी राष्ट्रीय अंतराळ दिनानिमित्त उत्तर प्रदेशातील ग्रेटर नोएडा इथे या मोहिमेचं एक सुंदर चित्र पाहायला मिळालं. मिशन शक्तीसॅटच्या दुसऱ्या टप्प्याला गौतम बुद्ध विद्यापीठात सुरुवात झाली. या प्रसंगी विविध देशातील आणि भारतातील सुमारे 100 विद्यार्थिनी एकत्र जमल्या. भारतातील दुर्गम भागातील निवडक विद्यार्थिनी देखील यात सहभागी होत आहेत. या संपूर्ण प्रयत्नाचं उद्दिष्टही खूप खास आहे. संपूर्णपणे विद्यार्थिनींच्या सहभागाने तयार केलेला एक उपग्रह चंद्राच्या कक्षेत पाठवण्याची तयारी सुरू आहे. मित्रांनो, मला खात्री आहे की भविष्यात यापैकी अनेक विद्यार्थिनी विज्ञान, तंत्रज्ञान आणि नवोन्मेष या क्षेत्रात स्वतःची एक नवी ओळख निर्माण करतील. माझ्या प्रिय देशवासियांनो, सध्या ॲव्होकॅडो हे फळ खूप लोकप्रिय झालं आहे. पूर्वी या फळाबद्दल फार कमी लोकांना माहिती होती, त्याचं मूल्य आणि मागणी दोन्ही कमी होतं. पण आज ते जेवणाच्या ताटांमध्ये मोठ्या प्रमाणात दिसत आहे. आज ते आरोग्य आणि प्रीमियम बाजारपेठांमध्येही एक आवडतं फळ झालं आहे. ते आपल्या शेतकरी बांधवांसाठी आणि भगिनींसाठीही खूप उपयुक्त आहे. आंध्र प्रदेशातील कडपा येथील वरदराजजी हे याचं एक उदाहरण आहे. ते अनेक वर्षांपासून आपल्या शेतात टोमॅटो आणि केळी पिकवत होते. एके दिवशी त्यांनी आपल्या मित्राच्या शेतात ॲव्होकॅडोचं पीक पाहिलं. यानंतर त्यांनी युट्यूबवरून त्याबद्दल माहिती मिळवली. आतापर्यंत त्यांनी सुमारे 4 टन ॲव्होकॅडोचं उत्पादन केलं आहे. आज ते थेट स्थानिक दुकानांना त्याचा पुरवठा करत आहेत. नवीन पिकं, वैज्ञानिक सल्ला आणि थेट विपणनाने त्यांच्या छोट्या शेताचं उत्पन्न पूर्णपणे बदलून टाकलं आहे. तमिळनाडूतील कोडाईकनाल येथील शेतकरी चंद्रशेखरन यांनी 1/2 हेक्टर जमिनीवर ॲव्होकॅडोची लागवड सुरू केली आहे. त्यांना त्यासाठी चांगला भाव मिळत असून त्यांचं उत्पन्नही वाढलं आहे. कर्नाटकातील चिकमंगळुरू येथील काही शेतकरी बंधू भगिनींनी त्यांच्या कॉफीच्या मळ्यांमध्ये ॲव्होकॅडोची लागवड केली आहे. यामुळे त्यांना कॉफी आणि मिरीसोबत अतिरिक्त उत्पन्न मिळत आहे. मित्रांनो, आपण शहरातील रेस्टॉरंटमध्ये अनेकदा ॲव्होकॅडो टोस्ट बद्दल ऐकतो, पण याच ॲव्होकॅडोच्या माध्यमातून आपल्या कल्पक शेतकऱ्यांनी कमाईचा एक नवीन मार्ग शोधला आहे. याचा अर्थ असा की आपल्याच ॲव्होकॅडोनं तुमच्या टोस्टची चव वाढवली आहे आणि शेतकऱ्यांचं उत्पन्नही वाढवलं आहे. माझ्या प्रिय देशवासियांनो, काही दिवसातच 3 सप्टेंबर रोजी आपण महान अभिनेते उत्तम कुमार यांची जन्मशताब्दी साजरी करणार आहोत. मित्रांनो, उत्तम कुमार हे एक अष्टपैलू अभिनेते होते ज्यांनी आपल्या अभिनयानं लोकांची मनं जिंकली. चित्रपट प्रेमींचा असा विश्वास आहे की श्री सत्यजित रे यांनी नायक द हिरो या चित्रपटाची संपूर्ण पटकथा महान अभिनेते उत्तम कुमार यांना डोळ्यासमोर ठेवून लिहिली होती. श्री सत्यजित रे म्हणाले की त्यांच्यामध्ये प्रतिष्ठेसोबतच विलक्षण भावनिक खोली होती. त्यांनी आपल्या पात्रांना जिवंत करण्यासाठी अथक परिश्रम घेतले. उत्तम कुमार त्यांचा साधेपणा आणि परोपकारासाठी ओळखले जात होते. त्यांचं जीवन आपल्याला एक धडाही शिकवतं की कधीही हार मानू नका. त्यांचे सुरुवातीचे चित्रपट फारसे यशस्वी झाले नाहीत, पण ते आपल्या कामावर लक्ष केंद्रित करून राहिले आणि यामुळेच ते इतके यशस्वी झाले. मित्रांनो, मला आठवतंय की जेव्हा मी कोलकात्यात रोड शो करत होतो तेव्हा मी उत्तम कुमार यांच्या घरासमोरून गेलो होतो. तिथल्या एका व्यक्तीनं मला त्यांचा एक फोटो भेट दिला. मी महान नायक उत्तम कुमार यांना पुन्हा एकदा आदरांजली अर्पण करतो. ते सदैव आपल्या हृदयावर राज्य करतील.
महान नायक उत्तम कुमार

0: চিরদিন মানুষের হৃদয়ে রাজ করবেন। মাঝা প্রিয় দেশবাসীয়ান্নো, আপলে সণ আর উৎসব আপল্যা পরম্পরান্সোবতচ আপল্যালা একমেকাংশী জোড়লে যাণ্যাচী সন্ধিহী দেতাত। येत्या काळात आपण आणखी अनेक महत्त्वाचे सण साजरे करणार आहोत। 4 सप्टेंबर रोजी जन्माष्टमीचा शुभ सण आहे। सप्टेंबर महिन्यात आपण विश्वकर्मा पूजा देखील साजरी करणार आहोत। या निमित्ताने आपण आपल्या सभोवतालच्या कारागिरांचा, हस्तकलाकारांचा आणि विश्वकर्मा मित्रांचा सन्मान केला पाहिजे। काही महिन्यात दिवाळी सुद्धा येत असून तिची तयारी हळूहळू सुरू होत आहे। या सणासुदीच्या काळात मी तुम्हाला पुन्हा एकदा व्होकल फॉर लोकलचं आवाहन करू इच्छितो। आणि व्होकल फॉर लोकल म्हणजे केवळ मातीचे दिवे विकत घेणं नाही, त्याचा दृष्टिकोन खूप मोठा आहे। आपण आपल्या घरासाठी जे सामान विकत घेतो ते भारतात तयार झालं आहे हे एकदा बघून घ्या। भारताच्या आत्मनिर्भर होण्याचा मार्ग हा भारतीय वस्तूंचा अभिमानाने स्वीकार करण्यानेच विस्तारत जाईल। हा संदेश अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवणं ही आपली जबाबदारी आहे। आपल्या क्रिएटिव्ह वर्ल्ड मधील मित्रांची, इन्फ्लुएन्सरची आणि सेलिब्रिटीची यात महत्त्वाची भूमिका आहे। माझी आपल्याला विनंती आहे की आपण स्वतः व्होकल फॉर लोकलचा स्वीकार करा आणि इतरांना त्यासाठी प्रेरित करा। माझ्या प्रिय देशवासियांनो, आपल्या आजूबाजूला असे अनेक लोक आहेत जे आपल्या छोट्या छोट्या प्रयत्नातून समाजात एक मोठा बदल घडवून आणत आहेत। कृपया मन की बात साठी त्यांच्याबद्दल लिहा। तुमचे अनुभव देशाच्या कानाकोपऱ्यातील कोणासाठी तरी एक नवी प्रेरणा ठरू शकतात। मी तुमच्या सूचना आणि अनुभवांची वाट पाहत आहे। खूप खूप धन्यवाद। नमस्कार।
1: माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी मन की बात या देशवासियांशी साधलेल्या संवादाचा मराठी अनुवाद आता आपण ऐकलात। ही आकाशवाणी मुंबई केंद्राची निर्मिती होती।
2: श्रोतेहो, हा मराठी अनुवाद आज रात्री 8 वाजता आपण पुन्हा ऐकू शकाल।

मध्यम लहरी 537.60 मीटर तसेच 558 किलोहर्ट्ज वरही आहे। आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी। आमचे सर्व कार्यक्रम आपण AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर देखील ऐकू शकता। श्रोते हो, दुपारचे 12:04:15 झाले आहेत। प्रसारित करीत आहोत महिलांसाठी कार्यक्रम वनिता मंडळ।

0: नमस्कार मैत्रिणींनो, नमस्कार श्रोते हो. आजच्या आपल्या वनिता मंडळाच्या कार्यक्रमात मी मधुलिका कोशे नेरूरकर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. मैत्रिणींनो, श्रोते हो, सुप्रसिद्ध गायक रवींद्र साठे यांची रश्मी वारंग हिने घेतलेली मुलाखत आता आपण ऐकूया. आज आपण ऐकणार आहोत या मुलाखतीचा भाग पहिला.
1: गुरुर् ब्रह्मा गुरुर् विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरुस्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः.
2: आकाशवाणीच्या विविध वाहिन्यांवर जो आवाज ऐकल्याशिवाय आपल्या सगळ्यांची सुरेल सकाळ किंवा संध्या

0: तस्मै श्री गुरवे नमः।
1: आकाशवाणीच्या विविध वाहिन्यांवर जो आवाज ऐकल्याशिवाय आपल्या सगळ्यांची सुरेल सकाळ किंवा संध्याकाळ किंवा रात्रीच्या कार्यक्रमांमध्ये सुद्धा जो आवाज ऐकल्याशिवाय आपल्या कार्यक्रमांना परिपूर्णता येत नाही असा हा स्वर आत्ताच आपण ऐकलात। कारण आहे आजच्या ह्या गुरु पौर्णिमा विशेष कार्यक्रमाचं। या आवाजाची आपल्याला नव्याने ओळख करून द्यायची गरजच नाहीये, कारण आपण सगळ्यांनी ओळखलेला आहे की आज गुरु पौर्णिमा विशेष कार्यक्रमात आपल्या सोबत आहेत सुप्रसिद्ध ज्येष्ठ गायक रवींद्र साठे। नमस्कार सर।
2: नमस्कार।
1: आपलं खूप मनापासून या वाहिनीवर स्वागत।
2: धन्यवाद।
1: आज आकाशवाणीच्या या वास्तूमध्ये आपण आलेला आहात आणि आकाशवाणीशी आपलं एक खास नातं आहे, तर कसं वाटतंय या वास्तूमध्ये येऊन?
2: तुम्ही स्वतःच्या घरात आल्यासारखं वाटतं। म्हणजे असं की 1958 साली माझे वडील तीर्थरूप मोरेश्वर साठे हे पुणे आकाशवाणीवरती अनाउन्सर म्हणून नोकरीला लागले आणि पुण्यामध्ये म्हणजे गीत रामायण वगैरे झालं त्याच्यानंतर जस्ट असेल त्यावेळी मी 7-8 वर्षाचा होतो। तर त्याच्यानंतर बाल गायक म्हणून मी आकाशवाणीवर खूप वेळा गेलोय।
1: अच्छा।
2: म्हणजे सगळे आकाशवाणी मधले त्यावेळचे स्टाफ ज्यांची नावं मला नंतर मोठे साहित्यिक म्हणून कळली ते म्हणजे व्यंकटेश माडगुळकर, ज्योत्स्ना देवधर अशी मोठी मोठी लोक तिथे होती आणि नंतर तिथे काही अधिकारी असे होते की जे नंतर दूरदर्शनवरती कामाला आले त्यांची नंतर दूरदर्शनवरती भेट झाली। आता याकूब सईद पुणे आकाशवाणीवरती अधिकारी म्हणून ट्रेक्स म्हणून नोकरीला होते आणि मी वडिलांचा डबा देण्यासाठी जायचो।
1: अच्छा।
2: आणि त्यांच्या रूम मध्ये तो ठेवायचो। म्हणजे अगदी लहानपणापासून मी त्यांना ओळखतो। त्याच्यानंतर मुंबई आकाशवाणीवरती सुद्धा मी जेव्हा आलो त्यावेळे मुंबई आकाशवाणीवरती यशवंत देव होते, प्रभाकर पंडित होते, करुणा देव होत्या, शरद जांभेकर होते, ते ही सगळी मंडळी खूप प्रेमाने बोलायची माझ्याशी आणि माझी चांगली ओळख होती त्यांच्याकडे। मी गायचो पण पूर्वी रेडिओ स्टार असा प्रकार होता तो स्टारचा नाविन्य केव्हाच गेलो होतं लहानपणीच। तर लहानपणी आकाशवाणीवरती आम्ही मधुकर गोळवळकरांची गाणी म्हटलेत, श्री रामचंद्रांचं एक गाणं म्हटलंय, त्याच्यानंतर अजून 2-3 संगीतकारांची गाणी म्हटलेत। श्री रामचंद्रांचं एक गाणं मला नक्की आठवतंय आता की आम्ही भारतवासी मुले असू विजेची फुले असं एक गाणं होतं ते लहान मुलांचं गाणं त्यांनी बसवलं होतं अण्णांनी श्री रामचंद्रांनी आणि त्याच्यात मी बाल गायक म्हणून होतो। तर ही उत्तुंग व्यक्तिमत्व म्हणजे त्यावेळेला दडपण असं काही नसायचं लहान असल्यामुळे मुलं बोल्ड असतात तसं माझं होतं त्यामुळे त्याही या लोकांच्या बरोबर खूप छान मैत्री नंतर सुद्धा झाली। म्हणजे अण्णांच्या बरोबर खूप वेळा मी भेटलो, माझ्या लग्नाला अण्णा आले होते त्यामुळे त्यांचं एक विशेष प्रेम होतं। मी घाशाराम कोतवालमध्ये काम करायचो त्यावेळे बऱ्याच वेळा ते बालगंधर्वच्या समोरच राहायचे तर ते विंगेत उभे असायचे नाटक बघत तर आम्ही एकमेकांना कोपरं मारायचं म्हणायचं बघ विंगेत बघ कोण आहेत अण्णा आहेत तिकडे आणि आम्हाला एक वेगळीच मजा यायची की श्रीरामचंद्रांचं नाटक बघतात। त्यांच्याकडे मी नंतर पण गायलो, तरुणपणी पण श्रीरामचंद्रांच्याकडे गायलो, राम कदमांच्याकडे गायलो। तर त्यामुळे ते जे माध्यमाचं जे एक दडपण असतं ते कधीच नव्हतं मला।
1: अच्छा।
2: त्यामुळे जेव्हा जेव्हा मी आकाशवाणीवरती येतो मी आकाशवाणीचा फॅमिली मेंबर असं मी म्हणतो।
1: नक्कीच। आता अगदी आपल्याकडे 23 जुलैलाच आकाशवाणीने 100व्या वर्षामध्ये पदार्पण केलेलं असताना त्या औचित्याने त्या निमित्ताने तुमचं इथं येणं होतंय की जे फॅमिली मेंबर आहेत आकाशवाणीचे ते आमच्यासाठी खास आहे।
2: याची मला अजून एक वेगळी आठवण आहे। मला वाटतं 75 वर्ष असतील आकाशवाणी झालेली, त्यावेळी एक फंक्शन झालं होतं त्या फंक्शन मध्ये मी पसायदान गायलो होतो।
1: हा एक छान सुंदर योग त्या निमित्ताने जुळून आलेला आहे। तुम्ही आताच उल्लेख केलात की अगदी लहान वयापासून तुम्ही गायला लागलात पण बाळाचे पाय पाळण्यात दिसतात तसा तुमचा हा गाता गळा पहिल्यांदा कोणाला जाणवला, कोणी ओळखला की अरे छान गाण्याची कला आहे?
2: त्या अर्थाने माझे गुरु माझे वडीलच।
1: अच्छा।
2: माझ्या वडिलांना उत्तम हार्मोनियम वाजवता यायची। माझी एक सख्खी आत्या संगीत विशारद होती म्हणजे गांधर्व विनायकराव पटवर्धनांच्याकडे शिकली ती, त्यामुळे आमच्या घरामध्ये गाणं होतं। माझी दुसरी आत्या आहे तिचे दोन्ही मुलं गाणारी होती, शरद जोशी म्हणून ते संगीत रत्न त्यांनी केलं। तर त्यांच्या मागे मी तंबोऱ्याला बसायचो लहान असताना, तंबोरा वाजवायला
1: घरी।

0: म्हणजे अर्धा वर्षाचा असेल, पण त्याच्या आधी घरामध्ये मी गुणगुणत होतो नकळत, मला माहित नाही. आणि त्यावेळी त्या गाण्याची जी भावना आहे त्यातल्या, की ते विरहगीत आहे किंवा काय याची मला कल्पना नव्हती. म्हणजे तोच चंद्रमान वाद तीच चैत्र यामिनी आणि एकांती मज समीप ह्या भावना कळल्या इतकं वय नव्हतं, पण ती चाल इतकी बाबूजींची आवडली होती मला, तर मी ती गुणगुणत होतो. आणि ती गुणगुणत असताना माझ्या वडिलांनी ऐकलं, त्यांना ते सुरात वाटलं गाणं, ते म्हणले की ह्याला कळतोय सूर. म्हणून मग त्यांनी मला गाणं शिकायला क्लासला पाठवलं. माझे पहिले गुरु होते मुकुंदराव गोखले, ते पण विनायक भाऊंचे शिष्य. साधारण 6वी ते 10वी असा मी त्यांच्याकडे 4 वर्ष शिकलो. आणि पण ते 4-5 जणांचे मिळून क्लास घ्यायचे, त्यामुळे प्रत्येकाकडे लक्ष देणं त्यांना शक्य नव्हतं. परंतु त्यांच्याकडे बेसिक माझं तयार झालं, म्हणजे स्वर म्हणा, आलाप म्हणा, काही मोजके राग त्यांनी शिकवले. पण त्याच्यामध्ये म्हणजे एक पूर्वतयारी ज्याला म्हणता येईल, एक फाउंडेशन त्यांच्याकडनं करून झालं. त्याच्यानंतर मॅट्रिकची परीक्षा, शाळेचा रिझल्ट चांगला लागावा म्हणून 10वीचा निकाल जो असतो तो कडक लावायचा.
1: अच्छा.
0: म्हणून त्यावेळी मी गाणं त्यांच्याकडे शिकणं बंद झालं. आणि ते जे बंद झालं ते एकदम 5 वर्ष बंद झालं, 11वी आणि फर्ग्युसन कॉलेजची 4 वर्ष. का कारण नाही माहिती नाही मला, म्हणजे मी सायन्सला होतो त्यामुळे मला वेळ पण नाही मिळायचा. संध्याकाळी क्लासेस असायचे, दिवसभर लेक्चर्स आणि प्रॅक्टिकल्स असायची, त्यामुळे गाण्यासाठी वेगळा वेळ मिळत नव्हता. आणि काढता आला असता, परंतु का कोण जाणे, पण ते मी केलं नाही. पण त्याचा एक नकळत चांगला परिणाम असा झाला की ते वय असं असतं 16-17 वर्षाचं की पुरुष गायकांचा आवाज फुटतो.
1: बरोबर.
0: आणि तो आवाज फुटण्याचा जो काळ असतो त्या काळात तुम्ही ओव्हरस्ट्रेन करून चालत नाही व्होकल कॉर्डला. आणि मी बरोबर जो गायलो नाही तोच पिरियड होता. 21 वर्षापर्यंत जवळपास मी गायलोच नाही, त्यामुळे ती व्होकल रेस्ट जी आहे ती मला मिळाली. आवाज फुटण्याचा भाग सगळा निघून गेला. आवाज फुटला असेल नसेल माहित नाही, फुटताना काय आवाज झाला नाही. पण थोडक्यात म्हणजे काय की देवाच्या दयेने ती बरोबर व्होकल ड्रेस मला पाहिजे होती ती त्यावेळी मिळाली. म्हणजे हे सगळं नियतीने घडून आणलं असं मी आता म्हणतो, पण त्यावेळी का असं घडलं असेल याचं कारण मला देता येत नाही. पण नंतर मग मी बीएससी झाल्यानंतर मला कुठे जावं, मला एमएससीला जायचं होतं, ऑर्गॅनिकमध्ये एमएससी करायचं होतं, पण त्याला काय ऍडमिशन मिळाली नाही. त्यावेळी पण परत माझे गुरु वडीलच माझे, ते मला म्हणले की फिल्म इन्स्टिट्यूट मध्ये साऊंड रेकॉर्डिंगचा एक कोर्स आहे. कारण ते रेडिओला असल्यामुळे ते रेडिओला ते ध्वनीचित्र नावाचं म्हणजे साऊंड डॉक्युमेंटेशन झालं, एका आठवड्यात घडणाऱ्या सगळ्या कल्चरल ऍक्टिव्हिटीज आहेत, म्हणजे सांस्कृतिक कार्यक्रम जे पुण्याच्या शहरात होतात त्याचं रेकॉर्डिंग करून आणायचा इंजिनियर्स, आणि त्याचं एडिटिंग करून त्याचा एक कार्यक्रम ध्वनीचित्र म्हणून करायचे ते.
1: अरे वा.
0: आधी भगवान पंडित म्हणून करायचे, त्याच्यानंतर माझे वडील करायचे. आणि मग त्यावेळी ते सगळे रेकॉर्डर्स, टेप रेकॉर्डर्स वगैरे सगळे हाताळायचे, त्यामुळे त्यांना ते कुठेतरी याची कल्पना होती फिल्म इन्स्टिट्यूटमध्ये असं साऊंड रेकॉर्डिंगचा कोर्स आहे.
1: अच्छा.
0: तर त्यामुळे त्यांनी मला सांगितलं आता तुला कुठे ऍडमिशन मिळत नाहीये, तर मला आधी त्यांनी सजेस्ट केलं की बीएससी ला संलग्न असे जे काही कोर्स आहेत, म्हणजे लेदर टेक्नॉलॉजी, पेन टेक्नॉलॉजी वगैरे, ते का नाही करत, पण त्याच्यात कुठे मन रमे ना, म्हटलं नाही याला काय अर्थ नाही. पण त्यांनी मला हे जेव्हा सांगितलं की साऊंड रेकॉर्डिंगचा कोर्स आहे एफटीआय मध्ये, आणि अख्ख्या भारतामध्ये फक्त एकच इन्स्टिट्यूट आहे ते म्हणजे पुण्यात.
1: अच्छा.
0: त्यावेळेला.
1: बरोबर.
0: आता मग कुठे कुठे मुंबईत पण छोटे छोटे कोर्स होतात, आणि मग मला तिकडे ऍडमिशन मी घेतली. मी बीएससी असल्यामुळे मला लगेच ऍडमिशन मिळाली, कारण आधी एक रिटर्न टेस्ट असते, ती इंटरच्या लेवलची म्हणजे आताच्या 12वीच्या लेवलचे प्रश्न असतात. तर मी बीएससी हून गेलो होतो, त्यामुळे फिजिक्स मॅथ्स कंपल्सरी होतं साऊंड रेकॉर्डिंग साठी. ते माझं केमिस्ट्री, फिजिक्स, मॅथ्स असे सब्जेक्ट होते, त्यामुळे मला सहज ते जमलं. त्याच्यानंतर रिटर्न टेस्ट झाल्यानंतर वायवा होती, म्हणजे जे प्रत्यक्ष मुलाखत ती मग त्यावेळी गिरीश कर्नाड त्यावेळेला इथले अध्यक्ष होते, फिल्म इन्स्टिट्यूटचे संचालक होते, आणि भास्कर चंदावरकर तिथे म्युझिक शिकवायचे, प्रोफेसर ऑफ म्युझिक होते. म्हणजे आमच्या डिपार्टमेंटचे एस बी ठकार म्हणून होते, ते साऊंड रेकॉर्डिंग शिकवायचे. तर हे तिघ जणांनी, अजून काही स्टाफ मधली लोक होती, त्यांनी इंटरव्ह्यू घेतला आणि त्यांना मी अगदी आयत्या वेळेस सुचलेलं उत्तर दिलं.

0: म्हटलं मी लहान असताना रेडिओवर जात होतो आणि मला त्यावेळेला साऊंड रेकॉर्डिंग ह्या तंत्रज्ञानाचं आकर्षण निर्माण झालं.
1: अच्छा.
0: अगदी आयत्या वेळेस सुचलेलं उत्तर पण त्यांना पटलं.
1: अच्छा.
0: आणि मग 500 लोकांमध्ये 50 लोक व्हायवाला आले होते, त्यातल्या 10 लोकांची निवड झाली, त्याच्यात मी होतो. आणि मग फिल्म इन्स्टिट्यूटचा कोर्स केल्यानंतर तिथे एक मी त्यावेळेला फिल्म इन्स्टिट्यूट मध्ये ज्युनियर जे यायचे त्यांचं थोडस रॅगिंग पण फार शारीरिक लेवलला नाही पण अगदी किरकोळीत व्हायचं. तर त्यावेळेला तुझ्या हॉबीज काय, तर मी गाणं असं म्हटल्यानंतर मला गाऊन दाखवायला लागलं आणि मग मला काहीतरी गायला लावायचंय आणि माझ्याकडे कुठली गाणीच नसायची कारण मी सोडलेलं होतं गाणं, शिक्षणच सोडलं होतं. त्यामुळे मग मी काहीतरी म्हणायचो. ते म्हणले 15 ऑगस्टच्या कार्यक्रमात तुझा एक ऍटम पाहिजे कारण त्या कार्यक्रमाला इन्स्टिट्यूटचा ऍडमिनिस्ट्रेशनचा सगळा स्टाफ येतो आणि त्यांचे घरचे लोक येतात तर ते सगळे मराठी आहेत तर काहीतरी मराठी गाणं म्हणून तर मी जितेंद्र अभिषेकींचं सर्वात्मका सर्वेश्वरा मी माझ्या त्या भाऊंकडनं मागे तंबोरा वाजवताना शिकलो होतो तेवढंच मला येत होतं. ते मी गायलो आणि आमचा जो कल्चरल सेक्रेटरी होता त्यांनी रोटरॅक म्हणजे यंग रोटेरियनची एक बॉडी आहे त्यांनी इंटर कॉलेजियट स्पर्धा घेतल्या होत्या.
1: अच्छा.
0: क्लासिकल आणि लाईटच्या त्यांनी दोन एंट्रीज दिल्या होत्या आणि ते दोघं जण काही कारणामुळे गाऊ शकले नव्हते. तर तो म्हणला मी एवढा भांडलो त्यांनी मीटिंगमध्ये आता माझं नाक कापलं जाईल तर तू एक काम कर तुला हे म्हणता येते 15 ऑगस्टच्या कार्यक्रमाच्या रिहर्सलला तुम्हाला म्हणला की 16 ऑगस्टला हे गाणं म्हण माझ्यासाठी असं असं नाहीतर म्हणे इन्स्टिट्यूटचं नाव खराब होईल आपण मी एंट्री दिली एवढी भांडून. आणि कसा असतो नियतीचा कल काय सांगता येत नाही कुठे वळेल ते मी 15 ऑगस्टच्या कल्चरल शो मध्ये गायलो त्यामुळे थोडीशी रिहर्सल झाली होती. 16 ऑगस्टला तेच गाणं मी म्हटलं.
1: अच्छा.
0: आणि 17 स्पर्धकांमध्ये मी पाहिला म्हणजे गाणं 5 वर्ष सोडलेलं माणूस पण 17 गाणाऱ्या स्पर्धकांमध्ये माझा नंबर पाहिला. तर मग परत माझे वडील मला म्हणले की तू परत गाणं शिकायला लाग म्हणून माझे दुसरे गुरु नागेश खळीकर ते पण विनायक भावांचे शिष्य आणि ते काही वर्ष डीव्ही पुलस्कुरांकडे त्यांच्याकडे पण शिकले होते. त्यांची शिकवण्याची पद्धत खूप छान होती त्यामुळे ते शिकवत असताना ते स्वतः रागाचं स्ट्रक्चर सांगायचे म्हणजे पकड काय आरो आरो काय आणि चीज सांगायची आणि त्याच्यानंतर त्याच्या पुढचं इम्प्रोवायझेशन आहे किंवा त्याच्या पुढचं जे गाणं आहे ते उत्स्फूर्तपणे तूच गा आलापी तूच बांध ताना तूच घे जर चुकलास तर मी सांगेन.
1: अच्छा.
0: म्हणजे ते विद्यार्थ्याला गाणं विकसित करायला स्वतः वाव द्यायचे आणि स्वतः ताल घेऊन तबला वाजवायला ते स्वतः बसायचे आणि तंबोरा मी घ्यायचो आणि मी त्यांच्यावर त्यांनी शिकवल्याप्रमाणे त्याच्यानंतर मी आलाप घ्यायचो त्याच्यानंतर अशाच गोष्टी आणि त्याच्यातनं कॉन्फिडन्स वाढला माझा म्हणजे गुरु काय करू शकतो विद्यार्थ्याला कसं विकसित करावं आपण त्याला कसं गाणं शिकवावं ही त्यांची पद्धत फार वेगळी होती म्हणजे असं नाही की हेच पलटे घे हे चाला हे गोकत बस असं नाही.
1: तुमचं तुम्ही हवं तसं विकसित
0: तुमचं तुम्ही विकसित करा तुमचं तुम्ही डेव्हलप व्हा याच्यामुळे

0: तुम्ही आता तुमच्या गुरुंबद्दल ह्या सगळ्या गोष्टी सांगितल्या तर गाणं पुन्हा तुमचं जोडलं गेलं या निमित्ताने. पण मगाशी आपण गप्पा मारत असताना तुम्ही घाशीराम कोतवालचा उल्लेख केलात आणि त्यात तुमचा गळा किंवा तुमच्यातला गायक खऱ्या अर्थाने विकसित झाला असंही तुम्ही म्हणालात, तर तो सगळा अनुभव त्याच्याकडे आपण आता थोडंसं वळूया.
1: ते असं झालं की जेव्हा मला रोटरॅक कॉम्पिटिशन मध्ये फर्स्ट प्राइज मिळालं त्यावेळी माझ्या वडिलांनी मला परत गाणं शिकण्यासाठी नागेश खळेकरांच्याकडे पाठवलं. पण त्याच वेळेला घाशीराम कोतवालसाठी कलाकार शोधणं चालू होतं.
0: अच्छा.
1: फॉरेनच्या फिल्म्स बघायला सतीश आळेकर, जब्बार पटेल वगैरे यायचे. आणि त्याच वेळेला फिल्म इन्स्टिट्यूटच्या नोटीस बोर्डवरती अभिनंदनाचं पत्र लावलं होतं आमच्या कल्चरल सेक्रेटरीनी प्रदीप दीक्षित, कारण त्याला खूपच आनंद झाला होता की मी दोन एंट्रीज दिल्या त्या दोन्ही गाऊ शकल्या नाहीत आणि हा आयत्या वेळेची जी एंट्री दिली याची आणि यांनी पहिलं प्राइजच मारलं, तर त्यांनी ते सगळ्या डिपार्टमेंटच्या नोटीस बोर्डवरती अभिनंदनाचं पत्र लावलं होतं. ते त्यांच्या वाचनात आलं. सतीश आळेकर माझ्या शाळेमध्ये मला 2 वर्ष सिनियर होता आणि शाळेमध्ये असताना मी शाळेची दररोजची सकाळची प्रार्थना शाळा सुरू व्हायच्या आधीची म्हणायचो किंवा गॅदरिंगमध्ये गायचो, त्यावेळे थोडासा गाणं होतं माझं. त्यामुळे मला आठवतंय कुसुमाग्रजांची एक कविता मी गॅदरिंगमध्ये एका म्हटली होती, त्यावेळे मला वाटतं 65 वॉर ते बर्फाचे तटपेटून उठले सदन शिवाचे कोसळले रक्त आपल्या प्रिया आईचे, ते मी गायल्याचं मला आठवतंय. तर त्याला ते आठवत होतं सतीश आळेकरला आणि तो म्हणला की शाळेमध्ये हा गायचा

0: आपण त्याला विचारू. म्हणून प्रोग्रेसिव्ह ड्रामॅटिक असोसिएशनची जी ही जब्बार पटेल, सतीश शाळेकर, ही दोघं माझ्या मागे होती की तू आमच्या नाटकात काम कर, आमच्या नाटकात काम कर. तर मी विचार केला की मी ऑलरेडी एक प्रोफेशनल कोर्स घेतलाय साऊंड रेकॉर्डिंगचा,
1: बरोबर,
0: एक वेगळा रस्ता, आणि तो रस्ता बदलून आता हे नाटकात का काम करायचं म्हणून माझं मन तयार होईना. पण माझे वडील परत दिशादर्शक, म्हणजे आपण गुरु सगळ्या अर्थाने मार्गदर्शक, दिशादर्शक त्यांना आपण गुरु म्हणतो, तसे ते म्हणले की हा ग्रुप खूप चांगला आहे. ते स्वतः फर्ग्युसन कॉलेजमध्ये शिकले, त्यावेळी त्यांनी भालभाई केळकरांच्या हाताखाली काम पण केलं होतं नाटकामध्ये, तर त्यांना नाटकाची सगळ्याचीच आवड होती. या सगळ्या गोष्टीला कारणीभूत माझे वडील अशासाठी, आता त्यांचे जवळचे मित्र अनंत देव म्हणून, मी त्यांना अंतू काका म्हणायचो, ते म्हणजे गुळाच्या गणपतीचे कॅमेरामन.
1: अच्छा.
0: सिनेमाची आवड होती वडिलांना, ते हार्मोनियम उत्तम वाजवायचे. म्हणजे माझा आत्ते भाऊ, मी तंबोऱ्यावर बसायचो मागे, ज्यावेळी माझा आत्ते भाऊ गायला बसायचा घरी, त्यावेळी माझे वडीलच हार्मोनियम साथ करायचे. तर त्यामुळे एखाद्या रागदारी गाणाऱ्या माणसाला साथ करण्या इतपत हार्मोनियम वाजवू शकत होते. त्यांच्यातली जे गुण आहेत ते माझ्यामध्ये आले असे मी समजतो. म्हणजे आपण चीप ऑफ द ओल्ड ब्लॉक म्हणू, तसं त्यांचं व्यक्तिमत्व, त्यांची आवड निवड ही कुठेतरी माझ्यात आली.
1: आणि त्यांनी दिशादर्शन की बाबा काशीराम कोतवाल चांगली संधी,
0: हे कर, ती चांगली संधी आहे, तू जा. मग मी ज्या दिवशी गेलो ऑडिशनला, त्यांची मीटिंग असते दर बुधवारी व्हायची त्या ग्रुपची, तेव्हा मी जेव्हा गेलो त्याच वेळी आमच्या सरांना भास्कर चंदावरकरांना बोलवलं होतं.
1: अच्छा.
0: आणि त्यांनी ऑडिशन घेतली, आणि ऑडिशन घेतली त्यावेळी सुद्धा त्यांनी मला काहीतरी गाणं म्हणायला सांगितलं, त्यावेळी पण सर्वात्मक सर्वेश्वरच म्हटलं मी.
1: अच्छा.
0: कारण मला दुसरं गाणं येतच नव्हतं. मला माहिती, कारण मी शिकत नव्हतो तो, कारण ती ही खळीकरांकडे जाण्याच्या आधीची गोष्ट आहे, त्यामुळे गायलो नव्हतो हा 5 वर्ष त्याच वेळची ही गोष्ट.
1: बरोबर. बसलेलं गाणं,
0: ते एकच गाणं होतं, मग तेच मी गाणं म्हटलं. मग त्याच्यानंतर माझी निवड झाली. पण घाशीराम हा मोठा टर्निंग पॉइंट होता माझ्या आयुष्यातला. घाशीराममुळे काय झालं की तुम्हाला स्टेजवरती कसं गावं किंवा तुमचं प्रोजेक्शन वाढण्यासाठी कसं गावं काय करतं, आमच्याकडनं एक्सरसाइज करून घेतले जायचे. आधी आमचे डान्सचे एक्सरसाइज व्हायचे, प्रत्येकाच्या अंगात थोडी लय यायला पाहिजे म्हणून, कारण तो झुलणारा
1: पडदा होता. बरोबर.
0: तर त्यामुळे ते कृष्णदेव मुळगुंद म्हणून होते कोरिओग्राफर, ते आमच्याकडनं व्यायाम करून घ्यायचे डान्ससाठीचा. आणि त्याच्यानंतर गाण्याच्या रिहर्सल, म्हणजे आमच्या घाशीराम मध्ये कंपोज केलेली गाणी चंदावरकर सर आणायचे, ते आमच्याकडनं बसवून घ्यायचे. जेव्हा ते येणार नाहीत त्यावेळे मी किंवा आनंद मोडक माझ्याबरोबर घाशीराम मध्ये काम करायचा, तो तर आम्ही रिहर्सल कंडक्ट करायचो. कारण घाशीराम मध्ये लोकसंगीत खूप आहे,
1: बरोबर,
0: त्यामुळे ते लोकसंगीत तुम्हाला लाऊड गायला लागायचं,
1: त्याचा बाजच
0: तसा आहे. ओपन एअर म्हणण्याची कला आहे, तमाशेच्या वग म्हणायचे सगळे ओपन एअर होतात, तर ते त्याला प्रोजेक्शन लागायचं, तर त्यामुळे ते गाणं पण शिकलो. त्याच्यामध्ये जब्बार पटेलांनी एक कव्वाली घेतली होती, एक ठुमरी घेतली होती, एक कीर्तन होतं जे चंद्रकांत काळे करायचा, मी त्याच्या मागे उभं राहून गायचो. तर ह्यामुळे काय झालं की या लोकसंगीत आणि शास्त्रीय संगीत या सगळ्याची अशी एक वेगळ्या पद्धतीने ओळख होत गेली.
1: बरोबर.
0: आणि चंदावरकर हे माझ्यावरती प्रभाव टाकणारे दुसरे गुरु.
1: सर, आताच आपण घाशीराम कोतवाल बद्दल बोलत होतो, थोडस ऐकायला आवडेल जर आठवत असेल तो सगळा काळ.
0: त्याच्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदी नमन जे आहे ते सरस्वती रागातले त्यांनी चंदावरकरांनी कंपोज केलं होतं.

0: वा किती छान, ऐकायला इतकं ते सुंदर वाटतंय.
1: ते आम्ही सगळेजण लीड सिंगर्स होतो, कोरस गायचा. ते खेळे म्हणून एक लोकसंगीतातला प्रकार आहे.
0: बरोबर.
1: दशावतारीच्या आसपास तसा तो त्याच्यावरती ते बांधलेलं आहे. म्हणजे एक असे हातात हात घालून ते झुलत ते म्हणायचं,
0: मानवी पडदा तो तयार व्हायचा,
1: पडदा म्हणतात. चंदावरकरांची दुसरी खूप सांगण्यासारखी आठवण आहे, अपार्ट फ्रॉम घाशाराम कोतवालच्या चाली, त्यांनी आम्हाला एक वेगळी नजर दिली. म्हणजे गुरु तुम्हाला कशा पद्धतीने प्रगल्भ करू शकतो. म्हणजे असं की पाश्चिमात्य म्युझिक आणि भारतातलं म्युझिक यातला जो फरक आहे

0: तो ते आम्हाला सांगत.
1: अच्छा.
0: आणि चंदावळकरांची जी लेक्चर्स होती ती कोऑर्डिनेशनसाठी म्हणजे सगळ्या कोर्सेससाठी डिरेक्शन एडिटिंग फोटोग्राफी ऍक्टर्स सगळ्यांसाठी ती होती.
1: बरोबर.
0: म्हणजे सगळ्यांना म्युझिकल ओरिएंटेशन म्हणजे म्युझिक बद्दलची माहिती कळावी, जागतिक म्युझिक, आपलं म्युझिक, भारतीय म्युझिक, कर्नाटक म्युझिक याची माहिती कळावी याच्यासाठी लेक्चर्स असायचे. आणि ते लेक्चर्स मध्ये ते डिस्क वाजवायचे. म्हणजे याच्यामध्ये आता पाश्चिमात्य म्युझिक मध्ये ते सांगायचे की सोलो प्रकार आहे, मग ड्युएट प्रकार आहे, मग क्वार्टेट प्रकार आहे, मग हेक्टेट प्रकार आहे, मग चेंबर ऑर्केस्ट्रा आहे, मग सिम्फनी ऑर्केस्ट्रा आहे, मग ऑपेरा आहे. यातले जे फरक आहेत ना ते फरक समजावून
1: सांगायचे.
0: आणि नुसतं तेवढं नाही, त्याच्यामुळे काय एक वेगळी नजर कशी मिळते की ते म्हणले पाश्चिमात्य म्युझिक हे कसं विकसित झालं, तर ते मोठ्या हॉलमध्ये चर्चमध्ये विकसित झालं.
1: बरोबर.
0: त्याचं कारण काय की चर्चमध्ये जेव्हा ते त्यांच्या हिम्स गातात त्यावेळी त्या हिम्स अशा कंपोज केलेल्या असतात की एखादा माणूस गायला तर तो आवाज घुमतो आणि तो खूप वेळ तो सूर राहतो.
1: अच्छा.
0: आणि मग त्याच्या पुढची लाईन तुम्ही गात असाल तर ती त्याच्याबरोबर हार्मोनाइज असेल तर ती ऐकायला चांगली वाटते. अशा पद्धतीने हार्मनी पद्धतीने ते विकसित झालं. ह्याचं कारण ते बंदिस्त जागेमध्ये विकसित झालं.
1: बरोबर.
0: आणि त्याच्या बरोबर विरुद्ध भारतीय संगीत हे जंगलामध्ये रानामध्यामध्ये ऋषींनी वगैरे ते विकसित झालं.
1: बरोबर.
0: आणि त्याच्यामुळे तो सूर घुमत राहत नाही.
1: बरोबर.
0: तो विरून जातो. त्यामुळे एकापुढे एक सूर घ्यायचा, ते मेलडी पद्धतीनं आपलं संगीत विकसित झालं. ही दृष्टी त्यांनी दिली. नुसती तेवढी नाही, म्हणजे साऊथ इंडियन म्युझिक कसं विकसित झालं, त्याच्यानंतर लोकसंगीत कसं विकसित झालं. म्हणजे तुम्ही जर डोंगरात पहाडी म्युझिक ऐकाल तर त्याच्यामध्ये असं सुळके असतात तसं म्युझिक असतं, तारा रा रा ला ला ला ला ला ला ला ला ला ला असं असतं, असं म्युझिक असतं ते. आणि हे जर तुम्ही गोव्याला गेलात तर त्या लाटांच्या प्रमाणे त्याचं त्याचं आंदोलन असतात. आणि हे जर पठारावर गेलात तर संथल इथलं असतं म्युझिक. म्हणजे फोक म्युझिक सुद्धा आपल्याकडचं कसं विकसित झालं हे चंदावरकर सांगायचे. त्याचा कुठेतरी नकळ तुमच्या मनावरती परिणाम होतो. आपली संगीताकडे बघायची दृष्टीच बदलते.
1: नक्कीच नक्कीच.

0: मी सुरुवातीला मुकुंदराव गोखलेंचा उल्लेख केला, नंतर नागेश खळीकरांचा उल्लेख केला, तुमचे स्वतःचे वडील आणि आता हे भास्कर चंदावरकर. इतके सगळे सखोल विचार करणारे गुरु तुम्हाला लाभलेत आणि त्यांनी संगीतविषयक ज्ञान तर दिलंच, पण संगीताच्या पलीकडच्याही काही गोष्टी असतात की ज्या तुम्हाला गायक म्हणून उभं राहताना शिकणं गरजेचं असतं, तर अशा गोष्टी कोणाकडनं आणि काय काय शिकायला मिळाल्या?
1: आता स्टेजवरती गाणं जे आहे त्याच्यामध्ये भास्कर चंदावरकरांचाच वाटा आहे. म्हणजे कसं आहे की आता त्यावेळे रेडिओ माईक्स नसल्यामुळे, म्हणजे जे तुमच्या अंगावरती पिन केले जातात असे माईक नसल्यामुळे तुम्हाला प्रोजेक्शन जास्त ठेवायला लागायचं. आता त्यातला टेक्निकल भाग असा आहे की जेवढे तुम्ही वरच्या पट्टीत गाल, मिड रेंज आणि हाय फ्रिक्वेन्सी मध्ये जे गाऊ शकत त्यांचं गायलेलं पसरत नाही.
0: अच्छा.
1: पण तुम्ही जर बेस गायक असाल, बेसच्या फ्रिक्वेन्सी पसरतात, त्यामुळे बेस गाणं लांब पर्यंत पोहोचवण्यासाठी जास्त ताकद लागते.
0: बरोबर.
1: जी मला लागायची,
0: कारण खर्जातला आवाज आहे तो.
1: नाट्यसंगीत गाणारे सगळे बघाल तर बालगंधर्व म्हणा, दीनानाथ मंगेशकर हे हाय पिच गाणारे होते.
0: बरोबर. तारसप्तकात
1: त्यांचे आवाज वरच्या पिचलाच असायचे, बेसवाले ते नव्हते.
0: अच्छा.
1: त्यामुळे कसं होतं की ते शेवटच्या लाईनीपर्यंत त्यांचा आवाज पोहोचायचा, हेच बेस गायकाला जास्त कष्ट
0: पडतात.
1: तर ह्या ज्या गोष्टी आहेत ना बारकावे, ते चंदावरकरांनी प्रोजेक्शन वाढण्यासाठी आमच्याकडनं त्यांनी काही एक्सरसाइजेस करून घेतल्या.
0: अच्छा.
1: त्याची मदत आम्हाला मिळाली की त्यामुळे आमच्या सगळ्या घाशेरांचा पडदा जो होता त्या सगळ्यांचे आवाज खणखणीत होते. म्हणजे आम्ही पाश्चिमात्य देशात जेव्हा शो केले, जवळजवळ 11 देशांत घाशेराम झालेला आहे, अनेकांना माहिती नाही की घाशेराम कोतवाल हे 5 आंतरराष्ट्रीय नाट्य महोत्सवात झालेला आहे, जिथे प्रत्येक देशाची एक एंट्री असते. म्हणजे साऊथ आफ्रिकेचं एक नाटक येतं, जपानी एक नाटक येतं आणि भारताचं एक नाटक जातं घाशेराम कोतवाल. अशा 5 आंतरराष्ट्रीय नाट्य संमेलनामध्ये घाशेराम झालेला आहे. तर त्यामुळे मग त्या नाटकाचे 3 प्रयोग होतात, मग त्यातले नाटकातले अभ्यासक येतात, त्यांची चर्चा होते त्याच्यावरती, ते कशाला केलं, ते कशाला केलं, त्यांचे जे काय प्रश्न असतात त्याच्यावरती चर्चा होते, असे महोत्सव होतात. अशा 5 महोत्सवामध्ये घाशेराम झालं आणि हे पहिल्यांदा, म्हणजे हे बॅरियर तोडणारं किंवा या पद्धतीनं जागतिक जाणारं पहिलं नाटक घाशेराम आहे.
0: एफटीआयचे दिवस, भास्कर चंदावरकर, घाशीराम कोतवाल, हा इतका सगळा समृद्ध अनुभव घेऊन तुम्ही दूरदर्शन मध्ये काही काळ काम केलं आणि तिथे साऊंड रेकॉर्डिस्ट म्हणून तुम्ही होतात, तर मग पुन्हा एकदा कला क्षेत्रात 9 ते 5 नोकरीत, तर तो अनुभव थोडासा त्याच्याबद्दल दूरदर्शनचे दिवस जाणून घ्यायला आवडते.
1: दूरदर्शन वरती कसं होतं की त्यावेळेला ब्लॅक अँड व्हाईट दूरदर्शन होत आणि व्हिडिओ रेकॉर्डिंग व्हायचं, पण ते फक्त स्टुडिओ मध्ये.
0: अच्छा.
1: म्हणजे चर्चा असतील किंवा गाण्याचे कार्यक्रम, आता आपण दूरदर्शनवर ते जुने कार्यक्रम ऐकलेत, कुमार गंधर्व किंवा भीमसेन जोशी, शोभा गुरुटू वगैरे यांची जुनी रेकॉर्डिंग लावतात त्याच्यात,
0: सह्याद्रीच्या पाऊलखुणामध्ये
1: जे त्यांच्याकडनं संग्रहित आहेत ते लावले जातात, ते सगळं स्टुडिओ मध्ये रेकॉर्डिंग होतं आणि दूरदर्शनच्या कंपाऊंडच्या बाहेर जाऊन जे शूटिंग करायला लागतं, म्हणजे आमची माती आमची माणसं समजा शेतावरती शूटिंग करायला लागतं, किंवा एखादी डॉक्युमेंटरी असेल, किंवा अगदी सचिवालयामध्ये जाऊन मुख्यमंत्र्यांचा एकमेचा संदेश असेल, तसं काही एक रेकॉर्ड करायचं असेल राष्ट्रासाठी संदेश वगैरे, तर ते त्यांच्या रूम मध्ये जाऊन करायचं असेल तर तिथं व्हिडिओ युनिट त्यावेळेस जाऊ, एवढी मोबाईल व्हिडिओ युनिट नव्हती. ओबीव्हॅन हा प्रकार खूप नंतर आला, किंवा ईएनजी म्हणतात इमर्जन्सी न्यूज गॅदरिंग, असे पोर्टेबल रेकॉर्डर व्हिडिओ असे खूप नंतर आले, पण त्यावेळे त्या फिल्म वरती केल्या जायच्या आणि फिल्म इन्स्टिट्यूट मध्ये आम्ही सिनेमासाठी जे शूटिंग लागतं, सिनेमासाठी कुठे जंगलात पण शूटिंग करतात, सेट वरती शूटिंग करतात, त्याचा जो साऊंड असतो तो कॅमेरा बरोबर त्याचं सिंकिंग असतं आणि आम्ही जेव्हा ते दुसऱ्या माध्यमात ट्रान्सफर करतो त्यावेळे कॅमेराच्या बॅटरी प्रमाणे कॅमेरा कधी 24 फ्रेम पर सेकंड जातो, कधी 25, कधी 23, त्यामुळे त्याचा स्पीड कमी जास्त होत असतो.
0: अच्छा.
1: तो स्पीड कमी जास्त

0: जो होतो त्या तो सिग्नल पण आमचा रेकॉर्डर रेकॉर्ड करतो आणि तो परत रिप्रोड्यूस केला जातो. त्यामुळे तुम्ही जर फिल्म घेतलीत आणि तुम्ही जर मॅग्नेटिक टेप घेतलीच पॉकेटेड तर त्याची लेंथ तेवढीच येते, म्हणजे लिप मुवमेंट मॅच होतात. तर त्याला सिंक रेकॉर्डिंग म्हणतात. तर ते सिंक रेकॉर्डिंग आम्ही फिल्म इन्स्टिट्यूट मध्ये शिकलो असल्यामुळे आमचं काम हे टेलिव्हिजनच्या बाहेर जाऊन जे शूटिंग होतं त्याचा साऊंड करण्याचं होतं. आणि त्यामुळे जेव्हा 82 साली कलर टेलिव्हिजन आला त्यावेळेस नवीन इक्विपमेंट आली आणि त्यावेळेस सगळं व्हिडिओ रेकॉर्डिंग झाली, व्हिडिओ कॅमेरे आले पोर्टेबल, मग आमचं काम कमी झालं. आणि मग त्याच्यानंतर मी दूरदर्शनची नोकरी सोडली आणि मग साऊंड रेकॉर्डिंग म्हणून बाहेर जवळजवळ 15 चित्रपट केले.
1: वा, ही गोष्ट आमच्यासाठी खूपच एक नवीन माहिती म्हणू शकतो, कारण अशा गप्पांमध्ये तुम्ही उल्लेख केला की इतक्या सगळ्या चित्रपटांचं साऊंड रेकॉर्डिंग तुम्ही केलंय आणि गंमत म्हणजे त्यातल्या अनेक चित्रपटात तुम्ही स्वतः गायलेला आहात. तर चित्रपट गायनाकडे नेमकं वळणं कसं झालं, पहिली वहिली संधी तुम्हाला कोणी दिली?
0: काय झालं की जेव्हा घाशीराम कोतवाल स्टेजवरती झालं 72 साली त्याचा पहिला प्रयोग झाला आणि 72 डिसेंबरला त्याच्यानंतर 73-74 ला एका निर्मात्यांना असं जाणवलं की हे नाटक त्याच्यामध्ये व्हिज्युअल कंटेंट आहे. म्हणजे त्याच्यात ग्रुप्स असल्यामुळे, मायमिंग असल्यामुळे कुठेतरी व्हिज्युअली पण काहीतरी एक्सप्रेस होत आहे, संगीतातनं एक्सप्रेस होत आहे, संवादातनं एक्सप्रेस होत आहे, तर ह्या दिग्दर्शकाला आपण फिल्म देऊयात म्हणून सामना नावाचे चित्रपट जब्बार पटेल यांना ऑफर देण्यात आली. आणि घाशीराम कोतवालचे जे नाट्यलेखक होते विजय तेंडुलकर त्यांनाच कथा लिहायला सांगितली आणि घाशीराम कोतवालचे संगीत दिग्दर्शक भास्कर चंदारकर यांना संगीत द्यायला सांगितलं आणि घाशीराम कोतवालचा गायक रवींद्र साठे याला गायला सांगितलं. अशी संधी मिळाली.
1: अच्छा, आणि सुरुवात झाली चित्रपट गायनाला. त्याच्यामध्ये तुम्हाला मी मगाशी बोलत असताना आपण जे म्हटलं की सख्या रे घायाळ मी हरिणी हे जे गीत आहे ते फिमेल व्हर्जन बऱ्यापैकी गाजलं, पण आमच्याकडे त्याची फरमाईश होते बऱ्याचदा की आम्हाला रवींद्र साठेंच्या आवाजातलं ऐकायचं आहे. ते फारसं बाहेर तितकंसं ऐकलेलं नसतं लोकांनी, तर त्यामुळे मला मी थोडीशी ती संधी घेईन की सर ते थोडस ऐकवा ना आम्हाला.
0: कसं आहे,
1: लाईव्ह ऐकण्याची गंमत वेगळी असेल नाही का?
0: ते गाणं लताबाई येऊ शकला नव्हत्या रेकॉर्डिंगच्या वेळे आणि मी तिथे स्टुडिओत हजर होतो म्हणून भास्कर चंदारकरांनी सांगितलं की तू पायलट ट्रॅक गाशील का.
1: अच्छा,
0: म्हणजे म्युझिक ट्रॅक चांगला रेकॉर्ड होतो. म्युझिशियन कोणतरी गाते म्हटल्यानंतर ते होमोजिनियस एकसंध म्युझिक चांगला रेकॉर्ड होतो आणि मग त्याच्यावरती लता मंगेशकर नंतर गाणार होत्या. ते गाणं माझं नव्हतंच, कारण पुरुष कशाला गाईल सख्या रे घायाळ
1: हरिणी.
0: मी ते पायलट ट्रॅक म्हणजे गाईड ट्रॅक म्हणून गायलो होतो आणि केवळ अपघात म्हणून माझ्या आवाजातले ती डिस्क जे गाणं आहे ते डिस्क वरती आलं. केवळ एक अपघात.
1: अच्छा,
0: आणि मला फार वाईट वाटतं की मी ते कच्चं गायलेलो लताबाई जसं गायला तसं मी परत पक्क गाऊ शकलो असतो, पण तसं वेळ नाही आली आणि माझ्या करिअरची सुरुवात होती म्हणून फार काय मी अडवून ठेवू शकलो नाही. परंतु ते लोकांसमोर कच्चं गायलेलं मी जे पायलट ट्रॅक म्हणून गायलो मी मुश्किलीने 1/2 तास आधी गाणं मी शिकलो होतो.
1: अच्छा,
0: त्यावेळी मी दूरदर्शनला नोकरी लागलो ही 74 सालची गोष्ट आहे. मी फक्त रेकॉर्डिंग साठी म्हणून तिथे गेलो होतो कारण त्याच्या आधी डॉक्टर लागू मी आणि उषा मंगेशकर असं एक कुणीतरी अशी पटापट गमत आम्हा सांगेल काय या टोपी खाली दडलंय काय हे जब्बार पटेल लिहिले बर का गाणं. ते गाणं आम्ही गायलो आणि मग आम्ही लता मंगेशकरांची वाट बघत होतो आणि मग त्यांचं पायलट ट्रॅक गाण्यासाठी कोणाला फिमेल सिंगरला आयत्या वेळे बोलवणं त्यावेळेस शक्य नव्हतं म्हणून मग मला सांगितलं. मी स्टुडिओत होतोच पण चाल माहिती नव्हती त्यावेळे, मी पुण्यात नव्हतो मी मुंबईत होतो. मी चाल शिकलो अगदी आयत्या वेळे आणि अगदी आयत्या वेळे ट्रॅक साठी गायलो.
1: अच्छा, सर अगदी 2 ओळी आम्हाला ऐकायला आवडतील.
0: हा.

मैत्रिणींनो, श्रोते हो, आत्ताच आपण ऐकत होतात सुप्रसिद्ध गायक रवींद्र साठे यांची रश्मी वारंग हिने घेतलेली मुलाखत. या मुलाखतीचा भाग पहिला आत्ताच आपण ऐकलात. श्रोते हो, गुरुपौर्णिमेनिमित्त आकाशवाणी मुंबई केंद्राच्या FM गोल्ड वाहिनीवरती ही मुलाखत प्रसारित करण्यात आली होती. या मुलाखतीचा भाग दुसरा आपण ऐकू शकणार आहात सोमवार दिनांक 31 ऑगस्ट रोजी दुपारी 12 वाजता वनिता मंडळात. या कार्यक्रमासाठी निर्मिती सहाय्य केलं होतं सुहिता मराठे यांनी. सादरकर्त्या नेहा खरे यांच्यासह मी मधुलिका कोशे नेरुरकर आपल्या सगळ्यांचा इथेच निरोप घेते. पुन्हा आपली भेट उद्या दुपारी 12 वाजता. तोपर्यंत नमस्कार.

0: वनिता मंडळ हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून, तसंच AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरून।
1: देवी भुवन हा नेपियन्सी रोडवरचा शेवटचा महाल। हा महाल मागे टाकून आपण पुढे उत्तरेकडे चालत राहिलो की साधारण 400 मीटर अंतरावर नेपियन्सी रोड संपतो आणि पुढे महालक्ष्मी मंदिरावरून हिरापन्ना शॉपिंग सेंटर पर्यंत जाणारा वॉर्डन रोड सुरू होतो। या रस्त्यावर एकूण 4 रॉयल प्रॉपर्टीज होत्या।
2: बडोद्याच्या लक्ष्मी विलास पॅलेसच्या धर्तीवर बांधण्यात आलेला नेपियन्सी रोडवरचा जय महाल पॅलेस हा भव्य राजमहाल बडोद्याचे महाराज सर तिसरे सयाजीराव गायकवाड यांच्या कारकिर्दीत बांधण्यात आला होता।
1: श्रोतेहो, मुंबईतल्या राजमहालांची गोष्ट अवश्य ऐका स्वानंद केतकर आणि यशस्वी उपासनी यांच्याकडून। अज्ञात मुंबई या कार्यक्रमामध्ये 5 सप्टेंबर पर्यंत FM रेनबो चॅनल वर सकाळी 7:45 आणि अस्मिता वाहिनीवर सकाळी 9:00, तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर दोन्ही मिळेल। आणि हो, आकाशवाणी मुंबईच्या युट्यूब चॅनल वर हा कार्यक्रम आपण कधीही ऐकू शकता। अवश्य ऐका अज्ञात मुंबई।

श्रोते हो, दुपारचा 1:05 झाली आहेत. प्रसारित करीत आहोत गीत बहार मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम. सुरुवातीला ऐकूया माझं घर माझी माणसं. या चित्रपटासाठी लता मंगेशकर यांनी गायलेलं ग दी माडगुळकर यांचं गीत. संगीत दिलं आहे शंकरराव कुलकर्णी यांनी.

सर्जा या चित्रपटासाठी लता मंगेशकर आणि सुरेश वाडकर यांनी गायलेलं नाद हो महानोर यांचं गीत आत्ता आपण ऐकलं. संगीत दिलं होतं पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी.

वराडी आणि वाजंत्री या चित्रपटासाठी आशा भोसले यांनी गायलेलं ग दि माडगुळकर यांचं गीत आता आपण एक क्लब संगीत दिलं होतं राम कदम यांनी.

निखारी या चित्रपटासाठी महेंद्र कपूर आणि अनुराधा पौडवाल यांनी गायलेलं फ मू शिंदे यांचं गीत आता आपण इथलंच संगीत दिलं होतं बाळ पळसुली यांनी.

0: मंगलाष्टक वन्स मोर या चित्रपटासाठी अभिजित सावंत आणि बिला शेंडे यांनी गायलेलं गुरु ठाकूर यांचं गीत आता आपण ऐकलं. संगीत दिलं होतं निलेश मोहरीर यांनी आणि या गीताबरोबरच श्रोतेहो गीतबहार हा मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम समाप्त झाला. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरून. आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच. आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. दुपारचा 1:30 होत आहेत. प्रसारित करीत आहोत मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र.
1: आकाशवाणी मुंबई. तुषार पवार राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. अंमली पदार्थमुक्त युवा ही मोहीम म्हणजे देशाच्या युवा वर्गाच्या उज्ज्वल भविष्यासाठीचा सामूहिक संकल्प असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं मन की बातमध्ये प्रतिपादन. नेपाळमधल्या महापुरात मृत्यूमुखी पडलेल्यांची संख्या 734. 2500 जण अद्यापही बेपत्ता. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि उझबेकिस्तानचे अध्यक्ष शौकत मिर्झियोयेव यांच्या द्विपक्षीय चर्चा सुरू. आणि महिलांच्या आशिया चषक T20 क्रिकेट स्पर्धेत भारताचा सामना थायलंडसोबत होणार. विकसित भारतासाठी देशभरात राबवली जात असलेली अंमली पदार्थमुक्त युवा ही मोहीम म्हणजे देशाच्या युवा वर्गाचं आरोग्य आनंद आणि उज्ज्वल भविष्यासाठीचा सामूहिक संकल्प असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलंय. प्रधानमंत्र्यांनी आज आकाशवाणीवर मन की बात या कार्यक्रमाच्या माध्यमातून देशवासियांशी संवाद साधला. हा या कार्यक्रमाचा 137वा भाग होता. युवा पिढी आणि अंमली पदार्थमुक्त भारत हे या उपक्रमाचं उद्दिष्ट आहे. या मोहिमेत देशाची युवा पिढी मोठ्या संख्येनं सहभागी झाली आहे असं त्यांनी सांगितलं. अंमली पदार्थांच्या व्यसनाचे परिणाम संपूर्ण कुटुंब आणि समाजालाही भोगावे लागतात असं ते म्हणाले. अंमली पदार्थांविरोधात जनजागृती करणाऱ्यांचं तसंच या व्यसनाशी झुंज देणाऱ्यांना मदत करणाऱ्यांचं त्यांनी कौतुक केलं. ही मोहीम प्रभावी ठरावी यासाठी देशातल्या आशय निर्मात्यांनी विविध भाषांमधल्या आशयाच्या माध्यमातून योगदान द्यावं असं आवाहन त्यांनी केलं.
2: कई बार क्रिएटिव एफर्ट फॉर्मल कैंपेन से ज्यादा असरदार होते हैं. आइए भारत के युवा को नशे से दूर रखने, नशे से मुक्त रखने इस पवित्र कार्य में हम सब अपनी भूमिका निभाएं. आप अपने प्रयास को #नशामुक्तयुवा के साथ सोशल मीडिया पर भी जरूर शेयर करें.
1: राष्ट्रीय हातमाग दिन, भारत छोडो आंदोलन स्मृती दिन, फाळणी वेदना स्मृती दिन, स्वातंत्र्य दिन आणि राष्ट्रीय अंतराळ दिन अशा विविध दिनांमुळे ऑगस्ट महिना विशेष ठरल्याचं ते म्हणाले. या काळात देशभक्तीचे विविध पैलू पाहायला मिळाले तसंच प्रत्येकाच्या हृदयातली देशभक्तीची भावना अधिक दृढ झाली असं त्यांनी सांगितलं. यावर्षी वंदे मातरम या गीताला 150 वर्ष पूर्ण होत असल्यानं हे वर्ष अधिक महत्वाचं असल्याचं ते म्हणाले. हर घर तिरंगा मोहीमही यशस्वी झाल्याचं त्यांनी सांगितलं. यंदा या अभियानाअंतर्गत 8 कोटीपेक्षा जास्त तिरंगा सेल्फी

तरतूद झाल्याची माहिती त्यांनी दिली. सूर्यपथ तिरंगा या उपक्रमामुळे तिरंग्याचा हा उत्सव जगभरात पोचल्याचं त्यांनी सांगितलं. अशा प्रयत्नांमुळे समाज एकत्र येतो आणि देशांशी असलेलं नातं अधिक दृढ होतं, असं ते म्हणाले. जेव्हा एखाद्या स्त्रीनं सुरू केलेला व्यवसाय वाढतो तेव्हा तिच्या संपूर्ण कुटुंबाच्या भविष्याचीही प्रगती होते, मुलांच्या शिक्षणात सुधारणा होते, तसंच घरातल्या गरजा पूर्ण झाल्यानं अशा महिलांचा आत्मविश्वास वाढतो, असं त्यांनी सांगितलं. देशभरात शहरांपासून गावांतील रस्त्यावर लाखो महिला विविध व्यवसाय करतात, मात्र भांडवलाच्या अभावानं त्यांच्या व्यवसायाची प्रगती होत नाही, ही बाब त्यांनी मांडली. मात्र प्रधानमंत्री स्वनिधी योजनेमुळे आता अशा लाखो महिलांना नवं बळ मिळू लागल्याचं त्यांनी सांगितलं. या योजनेच्या लाभार्थ्यांमध्ये महिलांचं प्रमाण जवळपास 46% आहे आणि देशभरातल्या सुमारे 35 लाख महिला या योजनेमुळे आपल्या व्यवसायाचा विस्तार करू लागल्या आहेत, असं ते म्हणाले. याच अनुषंगानं देशभरातल्या विविध यशोगाथाही त्यांनी श्रोत्यांसमोर मांडल्या. हे महिला सक्षमीकरणाचं एक जिवंत उदाहरण असल्याचं त्यांनी सांगितलं. आज आपल्या मुलींची स्वप्न देखील अवकाशात झेप घेऊ लागल्याचं ते म्हणाले. याच अनुषंगानं भारत राबवत असलेल्या मिशन शक्ती सॅट या अभियानाची माहिती त्यांनी दिली. या अंतर्गत जगभरातील हजारो विद्यार्थिनींना उपग्रह तंत्रज्ञान शिकण्याची आणि नवोन्मेषाच्या क्षेत्रात प्रगती करण्याची संधी उपलब्ध करून दिली जात असल्याचं त्यांनी सांगितलं. 23 ऑगस्ट रोजी राष्ट्रीय अंतराळ दिनानिमित्त या अभियानाच्या दुसऱ्या टप्प्याला सुरुवात झाली असून विद्यार्थिनींच्या सहभागानं तयार केलेला एक उपग्रह चंद्राच्या कक्षेत पाठवण्याची तयारी सुरू असल्याचं ते म्हणाले. भविष्यात यापैकी अनेक विद्यार्थिनी विज्ञान तंत्रज्ञान आणि नवोन्मेष या क्षेत्रात स्वतःची नवी ओळख निर्माण करतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. ऐतिहासिक माहिती रंजकपणे मांडता यावी, त्यात लोकांचा सहभाग आणि योगदान लाभावं यासाठी मुंबईतल्या कृष्ण शेषाद्री यांनी भारत राज्य या संकेतस्थळाच्या माध्यमातून केलेला अभिनव प्रयत्न समजून घेण्यासाठी प्रधानमंत्र्यांनी त्यांच्याशी संवाद साधला. स्वच्छतेच्या महत्वाचा उल्लेखही त्यांनी केला. जेव्हा एखाद्या ठिकाणचे लोक ते ठिकाण स्वच्छ ठेवण्याचा संकल्प करतात तेव्हा तो बदल केवळ स्वच्छतेपुरता मर्यादित न राहता त्या जागेची संपूर्ण ओळख बदलून टाकतो, असं त्यांनी सांगितलं. या अनुषंगानं यावर्षीच्या श्री अमरनाथ यात्रेदरम्यान स्वच्छता आणि त्यातल्या सार्वजनिक सहभागाच्या यशाची तसंच देशभरात सुरू असलेल्या प्रयत्नांची माहिती त्यांनी दिली. आपली गावं शहरं नद्या किंवा तीर्थक्षेत्रांची ओळख आपल्या वागणुकीतून घडते आणि जेव्हा त्याला स्वच्छतेची जोड मिळते तेव्हा त्या ठिकाणचं सौंदर्य अधिक वाढतं, असं प्रधानमंत्र्यांनी सांगितलं. निसर्गाचं रक्षण करण्यासोबतच आपलं जगणं समृद्ध होऊ शकतं असा विचार त्यांनी मांडला. यादृष्टीनं त्यांनी वनसंवर्धन आणि उपजीविकेचा समतोल साधणारी देशभरातली प्रेरक उदाहरणं मांडली. शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढवणाऱ्या अव्होकॅडो या फळाच्या लागवडीसह कृषी क्षेत्रात होत असलेल्या वेगवेगळ्या यशस्वी प्रयोगांविषयी त्यांनी सांगितलं. येत्या 3 सप्टेंबर रोजी देश अभिनेते उत्तम कुमार यांची जन्मशताब्दी साजरी करणार असल्याचं स्मरण त्यांनी करून दिलं. आपले सण आणि उत्सव आपल्या परंपरांसोबतच आपल्याला एकमेकांशी जोडण्याची संधी देतात. आगामी सण उत्सवांचा उल्लेख त्यांनी केला. त्यांनी स्थानिक उत्पादनांना प्रोत्साहन देण्यासाठी व्होकल फॉर लोकल या मंत्राचा अंगीकार करायचं आवाहन केलं. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. नेपाळमधल्या महापुरात मृत्यूमुखी पडलेल्यांची संख्या 734 वर पोहोचली असून जवळजवळ 2500 लोक अद्यापही बेपत्ता आहेत. यात 85 सुरक्षा कर्मचारी आणि 320 परदेशी नागरिकांचा समावेश आहे. या नैसर्गिक आपत्तीनंतर सलग 5व्या दिवशी पुराचा तडाखा बसलेल्या 8ही जिल्ह्यांमध्ये बचाव कार्य सुरू आहे. आतापर्यंत बाधित जिल्ह्यांमधून 227 परदेशी नागरिकांसह 8186 लोकांना सुरक्षित स्थळी हलवल्याची माहिती राष्ट्रीय आपत्ती जोखीम निवारण आणि व्यवस्थापन प्राधिकरणानं दिली. भोटेकोशी नदीला पूर येण्याची शक्यता लक्षात घेता नेपाळ सरकारनं रसुवा नुवाकोट आणि धाडिंग या जिल्ह्यांमधल्या नदीलगतच्या भागातल्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा जारी केला आहे. नेपाळमधल्या पूरग्रस्त भागातून आतापर्यंत 108 भारतीय नागरिकांची सुटका करण्यात आली. 50 नागरिकांशी पुन्हा संपर्क प्रस्थापित झाल्याचं परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी सांगितलं. 275 भारतीय नागरिक अद्यापही बेपत्ता असल्याची माहितीही त्यांनी दिली. गेल्या 2 दिवसात 598 भारतीय नागरिकांनी चीनमधून नेपाळमध्ये प्रवेश केला तर 900 भारतीय नागरिक चीनमध्ये सुरक्षित असून बीजिंगमधला भारतीय दूतावास स्थानिक प्रशासनाच्या माध्यमातून त्यांच्या संपर्कात आहे. ही मदत सामग्री नेपाळ सरकारकडे सुपूर्द करण्यात आल्याचं जयस्वाल यांनी सांगितलं. नेपाळमधल्या बचाव आणि मदत कार्यासाठी भारतातून 11 टन मदत सामग्री घेऊन 4थं विमान काठमांडूत दाखल झालंय. ही मदत सामग्री नेपाळ सरकारकडे सुपूर्द करण्यात आल्याची माहिती परराष्ट्रमंत्री डॉ एस जयशंकर यांनी दिली. नेपाळ तिबेट सीमेवरच्या पर्वतरांगांमध्ये गेल्या बुधवारी हिमनदीचा मोठा भाग दरीत कोसळून आलेल्या महापुरात नेपाळमधली शहरं आणि गावं उद्ध्वस्त झाली.

मोठ्या पायाभूत सुविधांचं नुकसान झालं तर जलविद्युत केंद्रही वाहून गेली. नेपाळमधल्या नैसर्गिक आपत्तीमुळे काठमांडू इथं अडकलेले नागपूरचे 102 यात्रेकरू आज सकाळी सुरक्षितपणे राज्यात परतले. विदर्भातले आणखी 4 यात्रेकरू काल नागपूर इथं पोहोचले. नेपाळमधल्या पुरात आतापर्यंत 675 जणांचा मृत्यू झाला तर जवळजवळ 2500 लोक बेपत्ता आहेत. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उझबेकिस्तानच्या दौऱ्यावर असून ते आज योग फेडरेशन ऑफ उझबेकिस्ताननं आयोजित केलेल्या योग कार्यक्रमात सहभागी झाले. त्यानंतर उझबेकिस्तानचे अध्यक्ष शौकत मिर्झियोयेव यांच्या प्रासादामध्ये त्यांचं समारंभपूर्वक स्वागत करण्यात आलं. दोन्ही नेत्यांमध्ये ताश्कंद इथं द्विपक्षीय चर्चा सुरू आहे. चर्चेदरम्यान दोन्ही नेते व्यापार आणि गुंतवणूक, संरक्षण, डिजिटल संपर्क, ऊर्जा, शिक्षण आणि परस्परांच्या जनतेचा संवाद या क्षेत्रांमधल्या सहकार्याचा आढावा घेतील. आशिया चषक T20 क्रिकेट स्पर्धेत आज भारतीय महिला संघाचा सामना थायलंडबरोबर होणार आहे. दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर भारतीय प्रमाणवेळेनुसार रात्री 8:30 हा सामना सुरू होईल. हरमनप्रीत कौर भारतीय संघाचं नेतृत्व करेल तर स्मृती मंधाना उपकर्णधार असेल. पेट्रोल पंपांवर इंधन भरण्यासाठीच्या प्रत्येक नळीच्या तोंडावर पेट्रोलमधल्या इथेनॉलचं नेमकं प्रमाण दर्शवणारं माहितीचं लेबल लावण्याची मागणी करणाऱ्या याचिकेवर उद्या सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. इंधनाच्या प्रत्येक पावतीवर विक्री केलेल्या पेट्रोलमधील इथेनॉलचं प्रमाण स्पष्टपणे आणि वाचनीय स्वरूपात नमूद केलेलं असावं. इंधन नळीवरचं हे लेबल अनिवार्य आणि एकसमान असावं, तसंच ते लावण्याचे निर्देश केंद्र सरकारला देण्यात यावेत. सध्याच्या वाहनांच्या ताफ्यासाठी E20च्या प्रत्यक्ष वापराबाबतच्या सुसंगतेची तपासणी करण्यासाठी आणि त्यासंदर्भात सार्वजनिक अहवाल सादर करण्यासाठी एका स्वतंत्र तज्ज्ञ समितीची स्थापना करावी अशा मागण्या याचिकेत करण्यात आल्या. न्यायमूर्ती MM सुंदरेश आणि न्यायमूर्ती प्रसन्न वराळे यांच्या खंडपीठासमोर उद्या या याचिकेवर सुनावणी होईल. आम आदमी पार्टीचे नेते गुरप्रीत सिंग उर्फ गोपी यांची पंजाबमध्ये फिरोजपूर इथं गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. ठळक बातम्या पुन्हा एकदा. अंमली पदार्थमुक्त युवा ही मोहीम म्हणजे देशाच्या युवा वर्गाच्या उज्ज्वल भविष्यासाठीचा सामूहिक संकल्प असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं मन की बातमध्ये प्रतिपादन. नेपाळमधल्या महापुरात मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या 734 2500 अद्याप बेपत्ता. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि उझबेकिस्तानचे अध्यक्ष शौकत मिर्झियोयेव यांच्यात द्विपक्षीय चर्चा सुरू आणि महिलांच्या आशिया चषक T20 क्रिकेट स्पर्धेत भारताचा सामना थायलंडशी होणार. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.

0: केंद्र आहे. ऐकूया जिल्हा वार्तापत्र सोलापूर.
1: श्रोते हो, आता आपण ऐकणार आहात सोलापूर जिल्ह्याचं वार्तापत्र. या वार्तापत्रात सोलापूर जिल्ह्यात यंदा पावसाने फिरवली पाठ, श्री संत सावतामळे संजीवन समाधीच्या भूसंपादनाकरता 90 कोटी रुपयांचा निधी जिल्हा परिषदेकडे वर्ग, ग्रामसेवकांच्या उपस्थितीवर बायोमेट्रिक हजेरी आणि जीपीएस प्रणालीद्वारे नजर, आणि अपूर्ण उपसा सिंचन योजनेच्या पूर्ततेसाठी 521 कोटी 82 लाख रुपयांचा निधी मिळणार. यासह ऐकूयात आमचे सोलापूर जिल्ह्याचे प्रतिनिधी महेश पांढरे यांनी पाठवलेला ठळक घडामोडींचा आढावा. सोलापूर शहरासह जिल्ह्यात यंदा पावसाने पाठ फिरवल्याने शतकोटी वृक्ष लागवड मोहिमेवर देखील त्याचा विपरीत परिणाम झाला आहे. वनविभागाच्या रोपवाटिकांमध्ये सुमारे 7 ते 8 लाख रोपे तयार करण्यात आली आहेत. मात्र पुरेसा पाऊस नसल्याने वृक्ष लागवड रखडली असून लाखो रोपे अद्याप रोपवाटिकांमध्येच पडून आहेत. दरवर्षीप्रमाणे यंदाही वनमहोत्सवाचं नियोजन करण्यात आलं होतं, मात्र पावसाअभावी सामाजिक संस्था, संघटना तसेच विविध शासकीय कार्यालयांकडून देखील वृक्ष लागवडीला अपेक्षित प्रतिसाद मिळाला नसल्याचं दिसून येत आहे. सोलापूर शहरातील रस्ते स्वच्छ ठेवण्यासाठी शासनाकडून सोलापूर महानगरपालिकेला 4 नवीन स्वीपर मशीन्स मिळाल्या असून चालकांना प्रशिक्षण देण्यात येत आहे. या मशीन्सद्वारे शहरातील 120 किलोमीटर लांबीचे रस्ते कचरा आणि धुळीपासून मुक्त केले जाणार आहेत. या यंत्राच्या वापरामुळे कचरा उचलण्यासाठी होणाऱ्या 1.5 कोटी रुपयांच्या खर्चात महापालिकेची बचत होणार आहे. जिल्ह्यातील माढा तालुक्यातील अरण येथील श्री संत सावतामाळी संजीवन समाधी विकास आराखड्याला शासनानं गती दिली आहे. यासाठी आवश्यक जमिनीच्या भूसंपादनाकरिता 90 कोटी रुपयांचा निधी थेट जिल्हा परिषदेला वर्ग करण्यात आला असल्याची माहिती पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी दिली.

0: घेतली आहे. जिल्ह्यातील ग्रामसेवकांच्या उपस्थितीवर आता बायोमेट्रिक हजेरी आणि जीपीएस प्रणालीद्वारे नजर ठेवली जाणार आहे. यामुळे ग्रामसेवकांच्या नियमित उपस्थितीची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांना मिळणार आहे. ही प्रणाली जिल्ह्यातील अनेक ग्रामपंचायतींमध्ये कार्यान्वित झाली असून उर्वरित ठिकाणी देखील ती तातडीनं सुरू करण्याच्या सूचना ग्रामविकास विभागानं जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. जिल्ह्यातील अपूर्ण उपसा सिंचन योजना आणि उजनी प्रकल्पाच्या वितरिका मजबूत आणि दुरुस्ती करण्यासाठी जलसंपदा विभागानं पाऊल उचललं आहे. या योजना वेळेत पूर्ण करण्यासाठी राज्य शासनानं नाबार्डकडून 15,000 कोटी रुपयांचं दीर्घ मुदतीचं कर्ज घेण्याचा निर्णय घेतला आहे. यामधून सोलापूरसाठी 521 कोटी 82 लाख रुपयांचा निधी मिळणार आहे. जिल्ह्यातील विविध उपसा सिंचन योजनांसाठी 296 कोटी 82 लाख तर उजनी धरणाचे कालवे दुरुस्त आणि मजबूत करून उर्वरित कामे पूर्ण करण्यासाठी 225 कोटी रुपयांचा निधी दिला जाणार आहे. सार्वजनिक वितरण व्यवस्थेतील बोगस आणि अपात्र लाभार्थ्यांना आळा घालण्यासाठी मिशन सुधार अभियानांतर्गत जिल्ह्यातील 71,956 संशयास्पद आणि अपात्र लाभार्थींना रास्त धान्य मिळण्याच्या यादीतून वगळण्यात आलं आहे. आधार डेटाबेस, ई KYC आणि सार्वजनिक वितरण व्यवस्थेतील माहितीची पडताळणी करून ही कारवाई करण्यात आली आहे. नजर चुकीनं नाव वगळलं असल्यास ते पुन्हा यादीत समाविष्ट केलं जाणार आहे. निर्धारित उत्पन्न मर्यादा ओलांडलेल्या लाभार्थ्यांनी नाव कमी करण्यासाठी पुरवठा विभागाकडे स्वतःहून अर्ज करण्याचं आवाहन जिल्हा पुरवठा अधिकारी ओंकार पडोळे यांनी केलं आहे. ऐन सणासुदीच्या तोंडावर सोलापूर शहर पोलिसांनी सोलापूर शहरात शांतता आणि सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी सराईत गुन्हेगारांवर कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. तडीपार गुंडांवर पोलिसांची नजर रहावी यासाठी गुन्हेगारांच्या घरावर QR कोड बसवण्यात आला आहे. यामुळे गुन्हेगार पोलिसांना चकवा देऊन शहरात अथवा घरी वास्तव्यास आल्यास पोलिसांना सहज शोधता येणार आहे. तर श्रोते हो, हे होतं सोलापूर जिल्ह्याचे प्रतिनिधी महेश पांढरे यांनी पाठवलेली माहिती. आपण ऐकलीत, वाचन केलं होतं प्रशांत जाधव यांनी. हा कार्यक्रम आकाशवाणी पुणे केंद्राच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला.
1: मध्यम लहरी 537.6 मीटर तसंच 558 kHz वर ही आहे आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. हे प्रसारण आपण AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर देखील ऐकू शकता. दुपारचा 1:45 झाली आहेत. प्रसारित करीत आहोत भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम. सुरुवातीला ऐकूया पुष्पा पागधरे यांच्या स्वरातलं कल्याण इनामदार यांचं गीत.

भावधारा या सुगम संगीताचा कार्यक्रम श्रोते हो यानंतर ऐकूया दशरथ राऊत यांनी गायलेली वंदना विटणकर यांची रचना.

दशरथ राऊत यांनी गायलेल्या या गीताबरोबरच भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम श्रोतेहो समाप्त झाला. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. दुपारचा 1:55 झाली आहेत. पुन्हा प्रसारित करीत आहोत ऐसी अक्षरे रसिकी.

0: श्रोते हो नमस्कार. ऐसी अक्षरे रसिके या कार्यक्रमात आड़ वाटेवरील पुस्तक या मालेत ऐकूया इस्रायली साहित्यिक अहरॉन मेगेदच्या द फ्लाइंग कॅमल अँड द गोल्डन हम्प या कादंबरीचा निखिलेश चित्रे यांनी घेतलेला आढावा.
1: ग्रंथप्रेमी श्रोते हो, लेखक आणि समीक्षक यांचं नातं नेहमीच थोडं नाजूक असतं. समीक्षकाची टीका लेखकाला दुखावू शकते, तर लेखकाची एखादी कलाकृती समीक्षकाला चक्रावून टाकू शकते. पण विचार करा, जर या साहित्यिक जगातल्या ईर्ष्या, स्पर्धा आणि अहंकार यावरच कुणी एक अत्यंत खुसखुशीत आणि उपरोधिक अशी कादंबरी लिहिली तर? आज अशाच एका भन्नाट आणि टोकदार कादंबरीची ओळख आपल्याला करून देणार आहे. या पुस्तकाचं नाव आहे द फ्लाइंग कॅमल अँड द गोल्डन हम्प. या पुस्तकाचा लेखक आहे इस्रायली साहित्यातला एक अत्यंत तल्लख आणि खट्याळ विचारवंत अहरॉन मेगेद. मेगेद हा इस्रायली साहित्यातला एक अतिशय ताकदीचा लेखक. आपल्या टोकदार उपहासासाठी आणि मिश्किल शैलीसाठी तो विशेष प्रसिद्ध आहे. या कादंबरीचा मुख्य नायक आहे कलमन शाट्स. कलमन हा एक अत्यंत विक्षिप्त, तिरसट आणि जुन्या विचारांचा समीक्षक आहे. त्याला आधुनिक साहित्यातले नवे प्रयोग आणि लेखकांचा पोकळ असा अहंकार अजिबात सहन होत नाही. तो वृत्तपत्रातल्या स्तंभांमधून या नव्या लेखकांवर आणि त्यांच्या तथाकथित महान कलाकृतींवर जहरी टीका करत असतो. पण गंमत अशी आहे की या सगळ्याच्या मागे कलमनचं एक स्वतःच गुप्त आयुष्य असतं. तो गुपचूप एका छुप्या नावानं स्वतःच एक वेगळी आणि अनवट कादंबरी लिहित असतो. या कादंबरीचं उडणारा उंट आणि सोन्याचं वशिंड हे शीर्ष

0: खरंच मुळात या साहित्यिक जगातल्या अतिरंजित आणि निरर्थक कल्पनांचं एक प्रतीक आहे. कलमननं गुप्तपणे टोपण नावानं लिहिलेलं हे उरफाट अद्भुत आणि जादुई कादंबरीचं हस्तलिखित दुर्दैवानं त्याचाच प्रतिस्पर्धी असलेल्या समीक्षकाच्या हाती पडतं. आणि गंमत म्हणजे ज्या आधुनिक साहित्याचा कलमन उघडपणे धिक्कार करत असतो त्याच्या तशाच कादंबरीला हे समीक्षक एक युवप्रवर्तक कलाकृती म्हणून डोक्यावर घेतात. कादंबरीत पुढे जेव्हा कलमन एका मोठ्या साहित्यिक वादामध्ये आणि स्वतःच्याच विसंगत विचारांच्या जाळ्यात अडकतो तेव्हा निर्माण होणारे प्रसंग अत्यंत रंजक आहेत. या माध्यमातून मेगेतनं या कादंबरीत समीक्षक लेखक आणि तथाकथित बुद्धिजीवी वर्गाच्या दांभिकतेची जबरदस्त खिल्ली उडवलेली आहे. वाङ्मयीन महत्वाकांक्षा, हेवे दावे, असूया आणि राजकारण या सगळ्याचा ही कादंबरी मिश्किल उपरोधाच्या भिंगातून रंजक वेध घेते. या कादंबरीला इस्रायली संस्कृतीचा संदर्भ असला तरी ती जगातल्या कोणत्याही वाङ्मय संस्कृतीत घडू शकते. मेगेदना या कादंबरीतून केवळ साहित्यातल्या राजकारणावरच बोट ठेवलेलं नाहीये तर माणसाचा अहंकार, त्याची खरी ओळख लपवण्याची धडपड आणि बौद्धिक पोकळपणा यावरही एक धारदार भाष्य केलं आहे. त्याची भाषा अत्यंत समृद्ध, तिरकस आणि बौद्धिक मेजवानी देणारी आहे. तर श्रोते हो, जर तुम्हाला साहित्यिक विश्वातल्या घडामोडींवर केलेली खुसखुशीत टीका, तल्लख उपहास आणि बुद्धिमान विनोद अनुभवण्याची इच्छा असेल तर आहारॉन मेगेची ही अद्भुत कादंबरी तुम्ही नक्कीच वाचायला हवी.
1: श्रोते हो, आडवाटेवरील पुस्तक या मालेत आत्ताच आपण ऐकला इस्रायली साहित्यिक आहारॉन मेगेदच्या द फ्लाइंग कॅमल अँड द गोल्डन हम्प या कादंबरीचा निखिलेश चित्रे यांनी घेतलेला आढावा. वाचक स्वर होता दिनेश अडावतकर यांचा. या कार्यक्रमासाठी निर्मिती सहाय्य केलं होतं रत्ना मगरे यांनी आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते गुरुनाथ तेरवणकर.

0: श्रोतेहो, दुपारचे 2 वाजले आहेत. पुन्हा प्रसारित करीत आहोत कृषीवाणी. आजच्या कार्यक्रमात ऐकूया भात पिकातील खेकड्यांचे नियंत्रण याविषयीची माहिती. वाचक स्वर स्वप्निता शिंदे.
1: शेतकरी बंधूंनो नमस्कार. भात खाचरात विशेषतः खरीप हंगामात खेकडा हा प्राणी भात पिकाचं अतोनात नुकसान करतो. खेकडा हा संधिपात प्राण्यांच्या जातीमध्ये मोडतो. खेकड्याचं शरीर 2 भागांमध्ये विभागलेलं असतं. यातील पहिला भाग म्हणजे डोकं आणि धडाच्या संयोगामुळे झालेला असतो आणि दुसरा भाग म्हणजे पोट. खेकड्यांना पायाच्या 5 जोड्या असतात. याखेरीज त्यांना स्पर्शेंद्रियाच्या 2 जोड्या असून 2 डोळे असतात. कोकणात प्रामुख्याने 3 वेगवेगळ्या प्रकारचे खेकडे आढळून येतात. त्यांचा रंग आणि आकारमानानुसार 3 प्रकार पडतात. ते म्हणजे खेकडा, चिंबोरी आणि मुठ्या. खेकडे पांढरे किंवा गडद तपकिरी रंगाचे असतात. पाठीच्या कडा पिवळसर असतात. पांढऱ्या रंगाचे खेकडे साधारणपणे नर असतात, तर गडद तपकिरी खेकडे बहुतांश वेळा माद्या असतात. लांबी 4 सेंटीमीटर तर जाडी 5 सेंटीमीटर एवढी असते. चिंबोरी जातीच्या खेकड्यांची पाठ पसरट असून रंग गडद तपकिरी किंवा काळा असतो. शरीराचा खालचा भाग पिवळसर असतो. लांबी 7.5 सेंटीमीटर तर जाडी 10 सेंटीमीटर असते. ही जात इतर 2 जातींपेक्षा आकाराने मोठी असते. मुठ्यांचा आकार हाताच्या मुठीसारखा असल्यामुळे तिला मुठ्या असं संबोधलं जातं. रंगाने ही जात गडद तपकिरी किंवा फिकट तपकिरी अशी असते. यांची लांबी 3 सेंटीमीटर तर रुंदी 5 सेंटीमीटर असते. तिन्ही प्रजाती भात पिकाचं नुकसान करतात. चिंबोरी या जातीचा उपद्रव भात खाचरामध्ये अतिशय कमी प्रमाणात होतो. ही जात प्रामुख्याने ओढा, नदी, तलाव यांच्या जवळपास असलेल्या भात खाचरामध्ये आढळून येते. कोकणात चिंबोरी जातीचं शेकडा प्रमाण फारच कमी, म्हणजे 1% एवढंच आहे. मुठ्या जातीचे शेकडा सरासरी प्रमाण 12%, तर खेकडा या प्रजातीचं शेकडा सरासरी प्रमाण सर्वात जास्त म्हणजे 87% आढळतं. ही जात भात पिकाला जास्त हानिकारक आहे. खेकडे भात पिकाचे 2 प्रकारे नुकसान करतात. पहिल्या प्रकारामध्ये खेकडे रोपवाटिकेतील तसेच पुनर्लागवड केले

0: त्या भात पिकातील रोपे जमिनीलगत कापून बिळामध्ये खाण्यासाठी घेऊन जातात. खेकडे आवश्यकतेपेक्षा जास्त रोपं कापून टाकतात. अशी कापलेली रोपं जमिनीवर पडलेली आढळतात. खेकडे दिवसा बिळात राहतात आणि रात्री भातरोपांचं नुकसान करतात. परिणामी भातरोपांची प्रति हेक्टरी संख्या कमी होते आणि भाताचं उत्पन्नही कमी होतं. दुसऱ्या प्रकारामध्ये खेकडे भात खाचरांमध्ये असंख्य छिद्र पाडतात. अशा छिद्रांमध्ये किंवा बिळांमध्ये खेकडे वास्तव्य करतात. अशी छिद्र जमिनीवर तसेच बांधावर पाडलेली आढळतात. अशा बिळातून शेतातील पाणी वाहून जातं. पिकाच्या वाढीस आवश्यक असणारं पाणी शेतात साचून राहत नाही. त्याचा पिकाच्या वाढीवर परिणाम होतो. शिवाय वरचेवर बांधावरील बिळे बुजवण्याचं काम करणं भाग पडतं. त्यामुळे बांध बंदिस्तीच्या खर्चात वाढ होते. एक हेक्टर भातखाचरातील बांधावर सुमारे 2000 बिळं आढळून येतात. खेकड्यांचं पुनरुत्पादन वर्षातून एकदाच होतं. खेकड्यांची मादी गडद पिवळ्या रंगाची सुमारे 100 ते 500 अंडी मे महिन्यापर्यंत घालते. ही अंडी पोटाच्या खालच्या बाजूला असलेल्या पिशवीत शरीराला चिकटलेली असतात. ही अंडी जूनच्या पहिल्या 15 उबवतात. त्यातून निघालेली खेकड्याची पिल्लं मादी भात खाचरात सोडून देते. त्यानंतर ही पिल्लं स्वतंत्रपणे बिळ करून राहतात. खेकडे 3 ते 5 वर्ष जगतात. पावसाळा सुरू झाल्यानंतर 2-3 दिवस रोज रात्री बांधावरील खेकडे बत्तीच्या किंवा पलित्याच्या किंवा काकड्याच्या प्रकाशात पकडून त्यांचा नायनाट करावा. बेडूक हा खेकड्यांचा शत्रू आहे, म्हणून भात खाचरात त्यांचं संवर्धन करावं. विषारी अमिशाचा वापर करून खेकड्यांचा बंदोबस्त करावा. त्यासाठी 1 किलो शिजवलेल्या भातामध्ये 75% पाण्यात मिसळणारी ऍसिफेटची भुकटी 75 ग्रॅम अधिक 20 ग्रॅम गुळ या प्रमाणात मिसळून विषारी अमिश तयार करावे. या मिश्रणाच्या सुपारी एवढ्या 100 गोळ्या तयार करून प्रत्येक बिळात 1 गोळी टाकावी आणि ते बिळ चिखलाने लिंपावं. दुसऱ्या दिवशी जी बिळं उकरली जातील त्या बिळात परत विषारी अमिश टाकावं.
1: कृषीवाणी हा कार्यक्रम पुन्हा प्रसारित करण्यात आला आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. श्रोते हो, दुपारचे 2:05 होत आहेत. पुन्हा प्रसारित करीत आहोत आरोग्यम धनसंपदा.

0: श्रोतेहो, आज या कार्यक्रमात पोटाचे विकार याविषयी तज्ज्ञ डॉक्टर सोपान चौगुले यांच्याशी जयश्री पाटील यांनी केलेली बातचीत आपण ऐकणार आहोत.
1: फॅटी लिव्हर सोबतच लिव्हरचे आणखी कोणते कोणते आजार होऊ शकतात?
2: काही इन्फेक्शनमुळे पण लिव्हरचे आजार इन्फेक्टिव्ह हिपॅटायटिस म्हणतात. ते काही व्हायरसेसमुळे होतात, पाण्यामधून होतात, काही अन्नामधून होतात. पण म्हणून पावसाळ्यामध्ये शक्यतो पाणी थोडंसं उकळून घेतलं तर ती व्हायरसेस जे आहेत हे सगळे त्या ह्याच्यामध्ये नाश पावतात. आणि इतर वेळी खाण्यापिण्याची आपण चांगल्या ठिकाणी खाणं, योग्य व्यवस्थित खाणं हे महत्वाचं आहे.
1: लिव्हर सोबतच एक महत्वाचा अवयव म्हणजे स्वादुपिंड किंवा पॅनक्रियाज. पॅनक्रियाजचा नेमका आपल्या शरीरामध्ये काय रोल असतो आणि पॅनक्रियाजमध्ये आजार वाढण्याचं कारण काय असतं?
2: पॅनक्रियाचे रोग जे आहेत, पॅनक्रायटायटिस म्हणतो, पॅनक्रायटिक स्टोन्स म्हणतो, हे थोडंसं अल्कोहोलिक पर्सनमध्ये हे प्रमाण जरा अधिक आहे. आणखी एक कारण आहे म्हणजे पित्ताची काही खडे काही वेळा पॅनक्रियाच्या तिथं जाऊन अडकल्यानंतर तर त्याला पण ती चालना मिळते आणि इन्फेक्शन होऊन पॅनक्रायटायटिस वगैरे गोष्टी होत असतात. कारण ही दोन्ही डक्ट एकाच ठिकाणी येतात, काही वेळेला ती एकत्र येऊन ओपनिंग होऊनही येतात, त्यामुळे इकडचे तिकडे खडे जाऊ शकतात. त्यामुळे पॅनक्रायटिसचं आणि मग जनरल इन्फेक्शन काही वेळेला पॅनक्रियाला सुद्धा हिपॅटायटिस सारखं पॅनक्रायटायटिस होऊ शकतं. त्यामुळे पॅनक्रायटायटिस हे प्रमाण आहे. आणि त्याचं फंक्शन बरेच अन्नपचनामध्ये काही पिष्टमय पदार्थ असतील, काही प्रोटीनचं जे पचन आहे तर त्या पुढच्या पचनासाठी त्याचे बरेचसे हार्मोन्स आहेत, अन्नपचनासाठी त्याचा फार उपयोग. ग्लुकॅगॉन, इन्सुलिन हे पॅनक्रियामधूनच काही सेल्स आहेत त्या सिक्रेट करतात, त्यामुळं त्याचं नियंत्रण साखरेचं ठेवणं कमी अधिक होणं हे पॅनक्रियाचा त्यात खूप मोठा रोल आहे.
1: म्हणजे डायबिटीस पेशंटमध्ये पॅनक्रियाचा अडचण आल्यामुळे किंवा प्रॉब्लेम आल्यामुळे
2: डायबिटीस हा एक खूप मोठा विषय आहे. पण त्या जे इन्सुलिन हार्मोन आहे ते पॅनक्रियामधल्याच काही सेल्स ते सिक्रेट करत असतात. त्यामुळे इन जनरल ज्यावेळेला पॅनक्रियावर परिणाम होतो त्या

0: त्याच्यावर परिणाम होणार नाही असं सांगता येत
1: नाही. बरोबर आहे. बरेच मंडळी आपल्याला तक्रार करताना दिसतात की पोट साफ होत नाही, किंवा त्यांना पोट साफ होण्यासाठी औषधं खावी लागतात, चूर्ण खावी लागतात.
0: बरोबर.
1: याची कारणं काय असू शकतात आणि कोणते त्याच्यामध्ये बदल केल्यानंतर आपली जी उत्सर्जन संस्था आहे ती चांगली व्हायला मदत होईल?
0: अशा प्रकारच्या तक्रारी खूप अगदी 20-30% वरती पण ह्या पेशंट या जवळजवळ याच प्रकारच्या असतात. आधुनिक जीवनशैली ही मोठी कारणीभूत आहे आणि नेहमीच्या जेवणामध्ये

0: तक्रारी खूप अगदी 20-30% वरती पण ह्या पेशंट जवळजवळ याच प्रकारच्या असतात. आधुनिक जीवनशैली ही मोठी कारणीभूत आहे आणि नेहमीच्या जेवणामध्ये जे चौथा युक्त म्हणजे जे फायबरचं प्रमाण म्हणतो आपण पालेभाज्या वगैरे यांचं खाणं खूपच कमी झालेलं आहे. त्यामुळं एक मेकॅनिझम प्रक्रिया आहे संडास होण्याची. त्याच्यासाठी बल्क म्हणजे मलाची साईज ठराविक साईज झाली की मग आपल्या ब्रेनला सिग्नल मिळतात की आता आपण हे टाकायचं आहे बाहेर. मग त्याच्यामध्ये काही हालचाली होतात संडास आल्याचं हे होतं. पण तो जर व्यवस्थितपणे त्या त्या साईजचा त्या त्या बॉडीला बल्क जर व्यवस्थित फॉर्म नाही झाला तर मग ती सी भावना ज्या तीव्रतेनं व्हायला पाहिजे ती होत नाही. त्या बॉवेलच्या किंवा त्या आतड्याच्या मुवमेंट होत नाहीत आणि मग साप न झाल्याचं फिलिंग येतं किंवा साप होतही नाही. तर या गोष्टी त्याच्या मुळाशी असतात. तर ह्या मुळाशी असलेल्या गोष्टी जर आपण कारणं काढली तो फायबर आपण योग्य प्रमाणात घेणं एकंदरीत जे फायबर आहे तर ते म्हणजे पालेभाज्या चौथा जो आपण मराठीत म्हणतो नैसर्गिक फळं नैसर्गिक पालेभाज्या किंवा ओव्हरऑल जे आपण जेवतो त्याच्या साधारण 25-30% भाग हा फायबरचा पाहिजे असं एकंदरीत निदर्शनाला आले.
1: पोटाचे विकार याविषयी तज्ज्ञ डॉक्टर सोपान चौगुले यांच्याशी जयश्री पाटील यांनी केलेली बातचीत आत्ताच आपण ऐकली. सादर करते प्रवीण चिपळूणकर. ही आकाशवाणी कोल्हापूर केंद्राची निर्मिती होती.

श्रोत्यो, दुपारचे 2:10 झाली आहेत. पुन्हा प्रसारित करीत आहोत परिसर. परिसर

0: श्रोतेहो नमस्कार. परिसर या कार्यक्रमामध्ये आज ऐकूया परिसर स्वच्छता याविषयी प्रिया मोहिते यांनी दिलेली माहिती. त्यांच्याशी बातचीत केली आहे ऐश्वर्या बेहरे यांनी. घराबरोबरच आपल्या आजूबाजूला असणाऱ्या परिसराची स्वच्छता कशी करावी याविषयी आपण काय सांगाल?
1: बाहेर पडताना छोट्या छोट्या गोष्टी आहेत की पाण्याची स्टीलची बॉटल किंवा शक्य असेल तिथं काचेची बॉटल वापरणं. जेव्हा आपण बाहेर जातो त्यावेळेस आपण बऱ्याचदा काय करतो, पाणी गडबडीत घेऊन जात नाही, मग बाहेरची प्लास्टिकची बॉटल घेतो. तर काय रिसर्चनुसार असं दिसून आलंय की जेव्हा त्या बॉटलमधलं आपण पाणी पितो ते आपल्या शरीराला घातक आहे. कारण ते त्या बॉटल जेव्हा कुठून भरून येतात तर त्या बॉटल उन्हात, पावसात, थंडीत कुठल्याही प्रकारात त्या फिरत असतात आणि मग ते आपल्यापर्यंत पोहोचतात बऱ्याच टप्प्यातून. मग उन्हामुळे पाणी आणि प्लास्टिक वरती प्रक्रिया होते पाण्यावरती त्या प्लास्टिकची, आणि त्याच्यातले काही कण त्या पाण्यात मिसळले जातात आणि ते आपल्या शरीरासाठी चांगले नाहीयेत. त्यामुळे प्रत्येक वेळी बाहेर पडताना आपली पाण्याची बॉटल बाहेर घेऊन जाणं हा एक उपाय आहे. पूर्वीची लोक आपण म्हणतो जुनं ते सोनं, पण ते खरंच सोनं जपलं पाहिजे. पूर्वी फिरकीचा तांबा असायचा, मग कळशी किंवा काय असेल ते तिथं तिथं जाऊन त्या ते जलस्रोत पण इतके स्वच्छ होते तिथं ते पाणी घेऊन पिऊ शकत होते त्यांच्या कळशीतून तांब्यातून. म्हणजे प्लास्टिकला ऑप्शन नाही असं नाहीये. प्लस आपण जर हॉटेलला गेलो किंवा आणखी कुठं गेलो तर तिथलं पाणी पण शुद्धीकरणाची जी यंत्रणा वापरली जाते त्यातूनच ते येतं. त्यामुळे प्रत्येक वेळी तुम्ही बाटली विसरलाय हे कारण सांगून प्लास्टिकची बॉटल घेणं हे काही योग्य नाही,
0: कारण त्यांनाही ती तशी बंधनं आहेत शुद्ध पाणी देण्याची. त्यामुळे तिथेही तुम्हाला ते शुद्ध पाणी त्या यंत्रातून मिळू शकतं.
1: आपल्या प्रतिज्ञेत म्हणतो भारत माझा देश आहे, तर ते माझा देश आहे ही भावना घेऊन जेव्हा आपण घराच्या बाहेर उंबऱ्याच्या बाहेर पाऊल ठेवू तर तीच भावना घेऊन जेव्हा आपण वावरू तेव्हा परिसर स्वच्छ राहील. म्हणजे बाहेर गेलोय जसं आता आपण पाण्याची बॉटल आपली आपली घेऊन गेलो, प्लास्टिकची पिशवी बाहेरची न घेता वस्तू खरेदीसाठी कापडी पिशव्या मिळतात, विकत मिळतात, किंवा तुम्ही घरातूनही जुन्या चांगल्या कपड्यांच्या शिवून घेऊ शकता
0: अगदी,
1: त्यामुळे तिथे वापरू शकता. टिश्यू पेपरचा कमीत कमी वापर करून ते कुठेही टाकणं किंवा काय, म्हणजे जरी ते मातीत मिसळलं तरी ते पुन्हा झाडाचं तोड आणि हे सगळं आलं तर बाहेर कुठेही गेल्यानंतर कसाही कचरा टाकणं ही आपली म्हणजे काय नागरिकांची जबाबदारी नाहीये, तर तो कुठेही टाकू नये ही जबाबदारी आहे. प्रत्येक वेळी आपण प्रशासनावर बोट ठेवणं किंवा ज्याचं काम आहे त्यांना करणं हे म्हणणं चुकीचं आहे. घरात आपण चार व्यक्ती असतो, प्रत्येकाला जरी कामं दिलेली असली की हे तू कर

0: ते तू तू कर, पण एखाद्याकडून नाही झालं तर ती माझी जबाबदारी, कारण ते माझं घर आहे.
1: बरोबर.
0: मग ह्या माझ्या घरासाठी मला काय करायला पाहिजे हे जेव्हा आपण विचार करतो, तोच विचार आपण परिसरात केला तर खूप म्हणजे बदल होतो. आणि असाच विचार जर परिसरातल्या काही कुटुंबांनी किंवा मंडळ असतात त्यांनी असं ते तो आवाका वाढवत गेलो आपण, तर नक्कीच परिसर आपला छान स्वच्छ आणि सुंदर राहू शकतो. आपण प्रेरणास्थान होऊया इतरांचे, आपल्या घरापासून परिसरापासून. बऱ्याच सोसायट्यांमध्ये कचरा जो घेतला जातो तो बिन बॅग मध्ये घेतला जातो, त्या काळ्या असतात. तर त्या काळ्या बिन बॅगच्या ऐवजी बऱ्याच दुकानांमध्ये बायोडिग्रेबल बॅग मिळतात.
1: बर.
0: तर त्या जर तुम्ही मार्केटमधून घेतल्या तर त्याचाही कचरा वाढणार नाही ज्या काळ्या बॅगचा वाढतो.
1: बरोबर.
0: आज कुठेही त्या काळ्या बॅग घेऊन लोक विकायला असतात तर ते चांगली नाहीये ती बॅग, की ती पुन्हा प्लास्टिक ते अगदी हलक्या प्रतीचं असतं आणि त्याचा त्रास आपल्या पर्यावरणाला आणि ऑटोमॅटिकली आपल्या आरोग्यावरती होत जातो.
1: बरोबर. परिसर या कार्यक्रमामध्ये आत्ताच आपण परिसर स्वच्छता याविषयी प्रिया मोहिते यांनी दिलेली माहिती ऐकली. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते प्रवीण चिपळूणकर. ही आकाशवाणी कोल्हापूर केंद्राची निर्मिती होती.

श्रोते हो, दुपारचे 2:30 आणि 40 सेकंद झाली आहेत. प्रसारित करीत आहोत नादब्रह्म हा शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम. आजच्या कार्यक्रमात ऐकूया कलाकार लक्ष्मी कृष्णा कुमार यांचं कर्नाटक शैलीतील गायन, राग श्रीरंजनी, लतांगी आणि खमाज. त्यांना व्हायोलिनची साथ केली आहे कृष्णन नटराजन यांनी, तर मृदंगमची साथ महेश परमेश्वरन यांनी केली आहे. ताल आदिताल, कंदचापू आणि आदिताल. ऐकूया कलाकार लक्ष्मी कृष्णा कुमार यांचं कर्नाटक शैलीतील गायन, राग श्रीरंजनी, लतांगी आणि खमाज.

0: नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात श्रोते हो आपण ऐकत होतात. कलाकार लक्ष्मी कृष्णा कुमार यांनी कर्नाटक शैलीत गायलेला राग श्रीरंजनी, लतांगी आणि खमाज. त्यांना व्हायोलिनची साथ केली होती कृष्णन नटराजन यांनी, तर मृदंगमची साथ महेश परमेश्वरन यांनी केली होती. आणि याबरोबरच नादब्रह्म हा शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम श्रोते हो समाप्त झाला. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून, तसंच AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरून.
1: श्रोतेहो, रेडिओ म्हणजे काही फक्त प्रसार माध्यम नाही, तो आहे संवादाचा एक सेतू. निवेदक वेगवेगळ्या कार्यक्रमातून रेडिओचे प्रतिनिधी म्हणून श्रोत्यांशी संवाद साधतात आणि अपसुकपणे त्यांच्या सोबतचं नातं दृढ होत जातं. आणि याच परंपरेला नवी झळाळी देणारा सहज संवाद आम्ही घेऊन येतो आहोत सोमवार, बुधवार आणि शुक्रवारी सकाळी 11:05 ते दुपारी 12.
2: तेव्हा अवश्य ऐका सहज संवाद.
1: सहज संवाद.
3: सहज संवाद.
0: आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच. आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. दुपारचे 3 वाजताहेत. प्रसारित करीत आहोत मराठीतून प्रादेशिक बातमीपत्र.

0: आकाशवाणी मुंबई राजश्री आगाशे प्रादेशिक बातम्या देत आहे। ठळक बातम्या। अंमली पदार्थ मुक्त युवा ही मोहीम म्हणजे देशाच्या युवा वर्गाच्या उज्ज्वल भविष्यासाठीचा सामूहिक संकल्प असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं मन की बात मध्ये प्रतिपादन। नेपाळमध्ये काठमांडू इथं अडकलेले नागपूरचे 102 यात्रेकरू सुरक्षित परतले। राज्य सरकारने सर्व मराठ्यांना कुणबी म्हणून घोषित करावं अशी मराठा आरक्षण आंदोलनकर्ते मनोज जरांगे यांची मागणी। आणि महिलांच्या आशिया चषक T20 क्रिकेट स्पर्धेत भारताचा सामना थायलंडशी होणार। विकसित भारतासाठी अंमली पदार्थ मुक्त युवा ही मोहीम म्हणजे देशाच्या युवा वर्गाचं आरोग्य आनंद आणि उज्ज्वल भविष्यासाठीचा सामूहिक संकल्प असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलंय। ते आज आकाशवाणीवर मन की बात या कार्यक्रमातून देशवासियांशी संवाद साधत होते। हा या कार्यक्रमाचा 137वा भाग होता। युवा पिढी आणि अंमली पदार्थ मुक्त भारत हे या उपक्रमाचं उद्दिष्ट असून या मोहिमेत देशाची युवा पिढी मोठ्या संख्येनं सहभागी झाल्याचं त्यांनी सांगितलं। अंमली पदार्थांच्या व्यसनाचे परिणाम संपूर्ण कुटुंब आणि समाजालाही भोगावे लागतात असं ते म्हणाले। अंमली पदार्थांविरोधात जनजागृती करणाऱ्यांचं तसंच या व्यसनाशी झुंज देणाऱ्यांना मदत करणाऱ्यांची त्यांनी प्रशंसा केली। ही मोहीम प्रभावी ठरावी यासाठी देशातल्या आशय निर्मात्यांनी विविध भाषांच्या माध्यमातून योगदान द्यावं तसंच यासाठी नशामुक्त युवा हा हॅशटॅग वापरावा असं आवाहनही त्यांनी केलं। राष्ट्रीय हातमाग दिन, भारत छोडो आंदोलन स्मृती दिन, फाळणी वेदना स्मृती दिन, स्वातंत्र्य दिन आणि राष्ट्रीय अंतराळ दिन यामुळे ऑगस्ट महिना विशेष ठरल्याचं त्यांनी सांगितलं। या काळात प्रत्येकाच्या हृदयातली देशभक्तीची भावना अधिक दृढ झाली असं ते म्हणाले। यंदा वंदे मातरम या राष्ट्रीय गीताला 150 वर्ष पूर्ण होत असल्यानं हे वर्ष अधिक महत्वाचं आहे असं ते म्हणाले। हर घर तिरंगा मोहिमेअंतर्गत यंदा 8 कोटींपेक्षा जास्त सेल्फी विथ तिरंगा अपलोड झाल्याची माहिती त्यांनी दिली। सूर्यपथ तिरंगा या उपक्रमामुळे हा उत्सव जगभरात पोहोचल्याचं ते म्हणाले। या प्रयत्नांमुळे समाज एकत्र येतो आणि देशाशी असलेलं त्यांचं नातं अधिक दृढ होतं असं त्यांनी सांगितलं।
1: एशिया, अफ्रीका, यूरोप और फिर अमेरिका के सैन फ्रांसिस्को तक इंडियन मिशन और पोस्ट पर तिरंगा लहराता गया। आप कल्पना कर सकते हैं ये दृश्य कितने अद्भुत रहे होंगे। जैसे जैसे दुनिया भर में सूरज आगे बढ़ता गया वैसे वैसे भारतीय तिरंगा

0: भी लहराता गया। ऐसे प्रयास समाज को एक सूत्र में पिरोते हैं।
1: देशभरात लाखो महिला व्यावसायिक असून भांडवलाच्या अभावामुळे त्यांच्या व्यवसायाची प्रगती होत नाही, मात्र आता प्रधानमंत्री स्वनिधी योजनेमुळे अशा लाखो महिलांना नवं बळ मिळू लागलं असं ते म्हणाले। या योजनेच्या लाभार्थ्यांमध्ये महिलांचं प्रमाण जवळजवळ 46% आहे। सुमारे 35 लाख महिला या योजनेमुळे आपल्या व्यवसायाचा विस्तार करू लागल्या आहेत अशी माहिती त्यांनी दिली। या निमित्तानं देशभरातल्या विविध यशोगाथाही त्यांनी श्रोत्यांसमोर मांडल्या। जेव्हा एखाद्या स्त्रीनं सुरू केलेला व्यवसाय वाढतो तेव्हा तिच्या संपूर्ण कुटुंबाची प्रगती होते आणि महिलांचा आत्मविश्वास वाढतो असं ते म्हणाले। महिला सक्षमीकरणाचं हे एक उदाहरण असल्याचं त्यांनी सांगितलं। देशाच्या कन्यांची स्वप्न देखील आज अवकाशात झेप घेत असल्याचं सांगून भारताच्या मिशन शक्तीसॅट या अभियानाची माहिती त्यांनी दिली। या अभियानाचा दुसरा टप्पा सुरू झाला असून विद्यार्थिनींच्या सहभागानं तयार केलेला एक उपग्रह चंद्राच्या कक्षेत पाठवण्याची तयारी सुरू झाली अशी माहिती त्यांनी दिली। या अभियानात सहभागी झालेल्या अनेक विद्यार्थिनी भविष्यात विज्ञान, तंत्रज्ञान आणि नवोन्मेष या क्षेत्रात स्वतःची एक नवी ओळख निर्माण करतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला। ऐतिहासिक माहिती रंजकपणे मांडता यावी यासाठी मुंबईतल्या कृष्ण शेषाद्री यांनी भारत राज्य या संकेतस्थळाच्या माध्यमातून केलेला अभिनव प्रयत्न समजून घेण्यासाठी प्रधानमंत्र्यांनी आजच्या मन की बातमध्ये त्यांच्याशी संवाद साधला। स्वच्छतेच्या महत्वाबाबत बोलताना ते म्हणाले की जेव्हा आपण एखादं ठिकाण स्वच्छ ठेवण्याचा संकल्प करतो तेव्हा त्या जागेची संपूर्ण ओळख बदलते। निसर्गाचं रक्षण करण्याबरोबरच आपलं जगणं समृद्ध होऊ शकतं असा विचार त्यांनी मांडला। त्यादृष्टीनं त्यांनी वनसंवर्धन आणि उपजीविकेचा समतोल साधणारी देशभरातली प्रेरक उदाहरणं श्रोत्यांसमोर मांडली। शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढवणाऱ्या अवोकाडो या फळाच्या लागवडीसह कृषी क्षेत्रातल्या यशस्वी प्रयोगांविषयी देखील त्यांनी सांगितलं। येत्या 3 सप्टेंबर रोजी देश अभिनेता उत्तम कुमार यांची जन्मशताब्दी साजरी करणार असल्याचं त्यांनी सांगितलं। उत्तम कुमार यांच्या जीवनातून कधीही हार न मानण्याची शिकवण मिळते असं ते म्हणाले। आपले सण आणि उत्सव आपल्याला परंपरांबरोबरच परस्परांशी जोडले जाण्याची संधीही देतात असं ते म्हणाले। आगामी सण आणि उत्सवांच्या काळात स्थानिक उत्पादनांना प्रोत्साहन देण्यासाठी व्होकल फॉर लोकल या मंत्राचा अंगीकार करण्याचं आवाहन त्यांनी केलं। भारतीय वस्तूंचा अभिमानानं स्वीकार केल्यानं आत्मनिर्भर भारताचा मार्ग अधिक प्रशस्त होईल असं ते म्हणाले। नेपाळमधल्या नैसर्गिक आपत्तीमुळे काठमांडू इथं अडकलेले नागपूरचे 102 यात्रेकरू आज सकाळी सुरक्षितपणे राज्यात परतले। विदर्भातले आणखी 4 यात्रेकरू काल नागपूर इथं पोहोचले। नेपाळमधल्या महापुरात मृत्यूमुखी पडलेल्यांची संख्या 734 पोहोचली असून जवळजवळ 2500 लोक अद्याप बेपत्ता आहेत। यात 85 सुरक्षा कर्मचारी आणि 320 परदेशी नागरिकांचा समावेश आहे। या नैसर्गिक आपत्तीनंतर सलग 5व्या दिवशी पुराचा तडाखा बसलेल्या 8ही जिल्ह्यांमध्ये बचाव कार्य सुरू आहे। आतापर्यंत बाधित जिल्ह्यांमधून 227 परदेशी नागरिकांसह 8186 लोकांना सुरक्षित स्थळी हलवल्याची माहिती राष्ट्रीय आपत्ती जोखीम निवारण आणि व्यवस्थापन प्राधिकरणानं दिली। बोटेकोशी नदीला पूर येण्याची शक्यता लक्षात घेता नेपाळ सरकारने रसुवा, नुवाकोट आणि धाणिंग या जिल्ह्यांमधल्या नदी लगतच्या भागातल्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिलाय। नेपाळमधल्या पूरग्रस्त भागातून आतापर्यंत 108 भारतीय नागरिकांची सुटका करण्यात आली असून 50 नागरिकांशी पुन्हा संपर्क प्रस्थापित झाल्याचं परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ता रणधीर जयस्वाल यांनी सांगितलं। 275 भारतीय नागरिक अद्याप बेपत्ता असल्याचं त्यांनी सांगितलं। गेल्या 2 दिवसात 598 भारतीय नागरिकांनी चीनमधून नेपाळमध्ये प्रवेश केला तर 900 भारतीय नागरिक चीनमध्ये सुरक्षित असून बीजिंगमधला भारतीय दूतावास स्थानिक प्रशासनाच्या माध्यमातून त्यांच्या संपर्कात आहे। नेपाळमधल्या बचाव आणि मदत कार्यासाठी भारतातून 11 टन मदत सामग्री घेऊन 4थं विमान काठमांडूमध्ये दाखल झालं असून ही मदत सामग्री नेपाळ सरकारकडे सुपूर्द करण्यात आल्याचं परराष्ट्रमंत्री डॉ एस जयशंकर यांनी सांगितलं। नेपाळ तिबेट सीमेवरच्या पर्वतरांगांमध्ये गेल्या बुधवारी हिमनदीचा मोठा भाग दरीत कोसळून झालेल्या महापुरात नेपाळमधली शहरं आणि गावं उद्ध्वस्त झाली, महत्वाच्या पायाभूत सुविधांचं नुकसान झालं आणि जलविद्युत केंद्र वाहून गेली। या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत। आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर आपल्याला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील।

प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. राज्य सरकारने मराठा समाजाला सरसकट कुणबी म्हणून घोषित करावं अशी मागणी मराठा आरक्षण आंदोलनकर्ते मनोज जरांगे यांनी आज वार्ताहरांशी बोलताना केली. ही मागणी पूर्ण झाली नाही तर मुंबईपर्यंत मोर्चा काढण्याचा आणि आंदोलन आणखी तीव्र करण्याचा इशाराही त्यांनी दिला. जरांगे यांनी आंतरवाली सराटी इथं पुन्हा सुरू केलेल्या बेमुदत उपोषणाचा आज दुसरा दिवस आहे. मराठा समुदायाच्या मुख्य समितीची बैठक 12 सप्टेंबर रोजी आंतरवाली सराटी इथं होणार असून मुंबईत उपोषण करण्याबाबतचा निर्णय या बैठकीत घेतला जाईल. तोपर्यंत सरकारनं आपल्या मागण्या मान्य कराव्यात असं ते यावेळी म्हणाले. आशिया चषक टी ट्वेंटी क्रिकेट स्पर्धेत आज भारतीय महिला संघाचा सामना थायलंड बरोबर होणार आहे. दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर भारतीय वेळेनुसार रात्री 8:30 हा सामना सुरू होईल. हरमनप्रीत कौर भारतीय संघाचं नेतृत्व करेल तर स्मृती मंधाना उपकर्णधार असेल. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि उझबेकिस्तानचे अध्यक्ष शौकत मिर्झियोएव यांच्यात आज ताशकंदमध्ये शिष्ट

0: भारतीय महिला संघाचा सामना थायलंड बरोबर होणार आहे. दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर भारतीय वेळेनुसार रात्री 8:30 हा सामना सुरू होईल. हरमनप्रीत कौर भारतीय संघाचं नेतृत्व करेल तर स्मृती मंधाना उपकर्णधार असेल. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि उझबेकिस्तानचे अध्यक्ष शौकत मिर्झियोएव यांच्यात आज ताश्कंदमध्ये शिष्टमंडळ स्तरावर चर्चा झाली. प्रधानमंत्री मोदी उझबेकिस्तानच्या 2 दिवसांच्या अधिकृत दौऱ्यावर आहेत. ठळक बातम्या पुन्हा एकदा. अंमली पदार्थ मुक्त युवा ही मोहीम म्हणजे देशाच्या युवा वर्गाच्या उज्ज्वल भविष्यासाठीचा सामूहिक संकल्प असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं मन की बात मध्ये प्रतिपादन. नेपाळमध्ये काठमांडू इथं अडकलेले नागपूरचे 102 यात्रेकरू सुरक्षित परतले. राज्य सरकारने सर्व मराठ्यांना कुणबी म्हणून घोषित करावं अशी मराठा आरक्षण आंदोलनकर्ते मनोज जरांगे यांची मागणी. आणि महिलांच्या आशिया चषक T20 क्रिकेट स्पर्धेत भारताचा सामना थायलंडशी होणार. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.
1: आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. अस्मिता वाहिनीची पहिली सभा आता समाप्त होत आहे. पुन्हा आपली भेट होईल अस्मिता वाहिनीच्या दुसऱ्या सभेमध्ये संध्याकाळी 4:58. दरम्यान आकाशवाणी मुंबई केंद्राचे कार्यक्रम आपण AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर ऐकू शकता. तेव्हा पुन्हा भेटूया संध्याकाळी 4:58.

બંદમલારી 241.60 મીટર અર્થાત 1251 કિલોહર્ટ્ઝ વર એફએમ વહિનીચા 100° સહ મેગાહર્ટ્ઝ વર તસેચ ન્યૂઝ ઓન એઆઈઆર યા મોબાઈલ એપ પર આકાશવાણીચે હે સંગલી કેન્દ્ર આહે. संध्याकाळचे 5 वाजलेत. प्रसारणात सर्व रसिक श्रोत्यांचं अगदी मनपूर्वक स्वागत. मी आपल्यासोबत पूर्वा परांजपे. सुरुवात करूया मराठी चित्रपट संगीताने. सुरुवातीचं हे गीत आहे हा खेळ सावल्यांचा या चित्रपटातलं. आशा भोसले, अनुराधा पोडवाल आणि सहकारी यांच्या स्वरात. सुधीर मोघे यांची गीतरचना संगीतबद्ध केली आहे हृदयनाथ मंगेशकर यांनी.

त्यातील गीताची रचना होती सुरेश भट यांची आणि संगीत होतं हृदयनाथ मंगेशकर यांचं. कार्यक्रमात आता चौकट राजा या चित्रपटातील आशा भोसले, रवींद्र साठे आणि अंजली मराठे यांच्या स्वरातील गीत, सुधीर मोघे यांची गीतरचना, संगीतबद्ध केली आहे आनंद मोडक यांनी.

शैक्षणिक तसंच सामाजिक उपक्रमांमध्ये महत्त्वाचं योगदान देणारे डॉक्टर शिवाजीराव बिसले यांच्या रेवा देवरस यांनी घेतलेल्या मुलाखतीचा पहिला भाग जरूर ऐका अमृत कलश या कार्यक्रमात. मंगळवार दिनांक 1 सप्टेंबर रोजी सकाळी 9:10 आणि याच कार्यक्रमाचं पुनःप्रसारण संध्याकाळी 6:30 आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून. आकाशवाणी एकमेव माध्यम जे इतिहास वर्तमान आणि भविष्यातही.

0: शंकर महादेवन आणि प्रीती कामत यांनी गायलेले बंध प्रेमाचे या चित्रपटातील गीत आपण ऐकलं. प्रवीण बोवणे यांची गीतरचना संगीतबद्ध केली होती अजय अतुल यांनी. मराठी चित्रपट संगीताचा आस्वाद आपण घेत आहात आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून.
1: श्रोते हो, प्रसार माध्यमात सदैव अग्रेसर असणाऱ्या आकाशवाणी सांगली केंद्राच्या कार्यक्रमांचे अपडेट्स आता मिळवा समाज माध्यमावर, अर्थात इंस्टाग्रामवर. इंस्टाग्रामवरील AKASH

यावेळी कधी विचार केलाय का की आपण शेवटचं एखादं काम पहिल्यांदा कधी केलं होतं? म्हणजे अगदी खरंच पहिल्यांदा, हा, ज्याचा अनुभव घेताना आपल्याला थोडी भीती वाटली होती, थोडं कुतूहल होतं, थोडं हसू आलं होतं आणि मनात सतत एकच प्रश्न होता, हे नक्की कसं होणार? कदाचित पहिल्यांदा सायकल चालवताना, कदाचित पहिल्यांदा स्टेजवर उभं राहून बोलताना, पहिल्यांदा एखादं वाद्य हातात घेताना, पहिल्यांदा एखाद्या अनोळखी व्यक्तीशी संवाद साधताना, किंवा अगदी पहिल्यांदा एखादं नवीन शहर एकट्यानं फिरताना. त्या क्षणी आपल्याला सगळं माहीत नव्हतं, पण म्हणूनच ते क्षण खास होते, कारण आपल्याला उत्तर माहीत नव्हतं पण प्रश्न विचारण्याची इच्छा होती आणि याच इच्छेचं नाव आहे जिज्ञासा, क्युरिओसिटी. लहानपणी आपल्याला प्रत्येक गोष्टींबद्दल प्रश्न पडायचे. आकाश निळं का असतं? पाऊस कुठून येतो? चंद्र आपल्याबरोबर का चालतो? पक्षी उडू शकतात पण मग आपण का नाही? मोबाईलमधला आवाज एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी कसा काय जातो? समुद्राला शेवट असतो का? आणि मोठ्यांनी उत्तर दिलं नाही तर आपण पुन्हा पुन्हा विचारायचो, का, कसं, मग पुढे काय? पण जसजसं आपण मोठं होत गेलो तसतसं या प्रश्नांची संख्या कमी होत गेली, कारण आपल्याला जग समजायला लागलं होतं म्हणून नाही, तर अनेकदा आपल्याला प्रश्न विचारायलाच संकोच वाटायला लागला. हा प्रश्न तर खूपच साधा आहे, अरेच्चा हे विचारलं तर लोक काय म्हणतील? मला हे माहीत नाहीये असं दिसून येईल,

आता नवीन शिकायची काय गरज आहे? आपल्याकडे आता वेळ कुठे आहे? आणि अशा प्रकारे हळूहळू आपण जिज्ञासेऐवजी सवयीनं जगायला लागलो. सकाळी उठणं, काम किंवा कॉलेजला जाणं, मोबाईल, सोशल मीडिया, अभ्यास, नोकरी आणि घरी परतणं. पुन्हा दुसरा दिवस. दिवस बदलतात पण अनुभव मात्र तेच राहतात. आणि कदाचित म्हणूनच आजचा प्रश्न महत्वाचा आहे की आपण शेवटचं काहीतरी पहिल्यांदा कधी केलं होतं. कारण पहिल्यांदा म्हणजे फक्त नवीन अनुभव नाहीये, पहिल्यांदा म्हणजे आपल्या मेंदूला दिलेला एक छोटासा संदेश, मला अजून शिकायचंय. काय ना, जिज्ञासा ही आपल्याला नेहमी मोठ्या प्रश्नांपासून सुरू करायची गरज नसते. अगदी लहानशा साध्या सरळ सोप्या प्रश्नातही ती जिज्ञासा दडलेली असू शकते. आज आपण तरुण आहोत, आपल्या हातात स्मार्टफोन आहे, इंटरनेट आहे, जगभराची माहिती काही सेकंदात आपल्याला उपलब्ध होते. पण गंमत अशी आहे की ही माहिती वाढली आहे आणि प्रश्न कमी झालेत. आपण सर्च करतो पण एक्सप्लोर कमी करतो. आपण उत्तर शोधतो पण का हा प्रश्न विचारायला विसरतो. आपल्याला काही माहिती हवी असेल तर आपण लगेच वेगवेगळ्या सोशल मीडियाचा आधार घेतो आणि 2 मिनिटात आपल्याला उत्तरही मिळतं. पण कधी कधी उत्तर मिळणं हा शेवट नसतो, ती सुरुवात असायला हवी. म्हणजे उदाहरण द्यायचं झालंच तर एखाद्या विषयावर एक छोटासा व्हिडिओ आपल्याला दिसला, त्यात सांगितलंय की मधमाशा फुलांमधून मध गोळा करतात. आपण माहिती पाहिली आणि आपण पुढे गेलो, पण जिज्ञासु मन तिथे थांबत आणि विचारत, मधमाशा फुलं ओळखतात कशी? त्या पुन्हा आपल्या पोळ्याकडे कशा येतात? एका पोळ्यात किती मधमाशा असतील? त्या एकमेकींशी संवाद कसा साधत असतील? एकामागून एक असे अनेक प्रश्न सुरू होतात. एक प्रश्न दुसऱ्या प्रश्नाला जन्म देतो आणि तिथूनच लर्निंग सुरू होतं. आता ह्या लर्निंगला काही वयाची अट नसते. तुमच्या मनात प्रश्न आला की तो विचारणं, त्या शंकेचं निरसन करून घेणं हे महत्वाचं असतं. आज तरुणाई अनेकदा करिअर, सॅलरी, कॉम्पिटिशन आणि सक्सेस यामध्ये अडकलेली दिसतो. मला पुढे काय करायचंय हा प्रश्न असतोच, पण त्याआधीचा प्रश्न, मला खरंच कशाबद्दल कुतूहल आहे, हा आपण विचारतो का? आपण करिअर निवडताना अनेकदा विचारतो, यात सॅलरी किती आहे? पुढे स्कोप किती आहे? मी हे करतोय तर लोक काय म्हणतील? पण कधी आपण स्वतःला विचारतो का की हे करताना मला अजून शिकावंसं वाटेल का? कारण जिज्ञासा ही फक्त विद्यार्थ्यांसाठी नाहीये, ती डॉक्टरसाठी आहे, ती शिक्षकांसाठी आहे, ती कलाकारासाठीही आहे आणि इंजिनियरसाठीही, ती एंटरप्रिनरसाठी आहे, जर्नलिस्टसाठी आहे, म्युझिशियनसाठी आहे आणि अगदी रोजच्या आयुष्यात जगणाऱ्या प्रत्येक व्यक्तीसाठी आहे. जिज्ञासा म्हणजे प्रत्येक गोष्टीचं उत्तर माहीत असणं नाही, तर त्याउलट मला माहीत नाहीये पण मला जाणून घ्यायचंय असं म्हणण्याची तयारी म्हणजे जिज्ञासा. आणि कदाचित याच ठिकाणी आपण तरुणाई एक महत्वाची गोष्ट समजून घेऊ शकतो. आपल्याला प्रत्येक वेळी पहिलं यायलाच हवं असं काही नाही, पण प्रत्येक वेळी पहिल्यांदा काहीतरी करायला आपण नेहमी तयार असलं पाहिजे. पहिल्यांदा एखादं पुस्तक वाचलं पाहिजे जे आपल्या नेहमीच्या विषयापेक्षा पूर्णपणे वेगळं असेल. पहिल्यांदा एखाद्या अनोळखी विषयावर वर्कशॉप अटेंड केलं पाहिजे. पहिल्यांदा एखाद्या व्यक्तीला तिच्या कामाबद्दल विचारायला हवं. पहिल्यांदा एखादं नवीन वाद्य शिकण्याचा प्रयत्न केला पाहिजे. पहिल्यांदा स्वतःचा छोटासा प्रोजेक्ट तयार केला पाहिजे. पहिल्यांदा एखाद्या म्युझियममध्ये जाऊन तिथल्या एखाद्या वस्तूवर सखोल अभ्यास केला पाहिजे. पहिल्यांदा एखाद्या जुन्या व्यक्तीशी बसून त्यांची जीवन कहाणी ऐकली पाहिजे. पहिल्यांदा एखाद्या गावात, शहरात किंवा परिसरात फिरताना टुरिस्ट म्हणून नाही तर एक्सप्लोरर म्हणून फिरलं पाहिजे. आणि हो, पहिल्यांदा अपयशी होण्याचीही परवानगी स्वतःला दिली गेली पाहिजे. कारण क्युरियोसिटी आणि फेल्युअर यांचं नातं खूप जवळचं आहे.

आपण काहीतरी नवीन करणार असू तर पहिल्याच प्रयत्नात ते परफेक्ट होईल असं नाहीये. पहिल्यांदा माईक हातात घेताना आवाज थरथरेल, पहिल्यांदा पेंटिंग करताना रेषा चुकतील, पहिल्या प्रेझेंटेशनमध्ये शब्द अडकतील, पहिल्यांदा बिझनेस सुरू करताना काही चुकाही होतील, पण त्याच चुका आपल्याला कायम सांगतील की तू काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न करतेस. मित्रांनो, काय आहे ना, आपण आजकाल परफेक्शनच्या मागे इतकं धावतो की एक्सपेरिमेंटेशन विसरतो. पण इनोव्हेशनला परफेक्ट सुरुवात लागत नाहीच, त्याला लागतात ते प्रश्न, त्याला लागतात ते प्रयत्न, निरीक्षण आणि पुन्हा प्रयत्न करण्याची तयारी. म्हणून क्युरिओसिटी ही एखादी क्यूट पर्सनॅलिटी ट्रेट नाही आहे, तर ती डिस्कवरीची सुरुवात आहे. त्यामुळे आता आपण आपल्या आयुष्याकडे पुन्हा एकदा नव्यानं पाहूया. तुम्हाला आठवत आहे का की शेवटचं कधी एखाद्या गोष्टीकडे नुसतं पाहत न बसता तिचं निरीक्षण केलं होतं? शेवटचं कधी एखादा प्रश्न इंटरनेटवर सर्च करण्याआधी स्वतः विचार करण्याचा प्रयत्न केला होता? किंवा शेवटचं कधी एखादं काम मला जमत नाहीये असं न म्हणता एकदा करून पाहूया असं म्हणून केलं होतं? आणि सर्वात महत्वाचं, आपण शेवटचं काहीतरी पहिल्यांदा कधी केलं होतं? कदाचित या प्रश्नाचं उत्तर आठवायला आपल्याला थोडा वेळ लागेल, आणि जर उत्तर खूप जुनं असेल तर काळजी करण्याचं कारण नाहीये, कारण क्युरिओसिटी परत मिळवण्यासाठी कोणत्याही वयाची गरज नाहीये. अगदी आजपासून, आत्तापासून आपण सुरुवात करू शकतो. म्हणजे काय करायचं, तर रात्री घरी गेल्यावर आपण फोनमध्ये एक नवीन नोट उघडूया, त्याचं नाव ठेवूया मला काय जाणून घ्यायचंय, आणि त्यात फक्त 5 प्रश्न लिहूया. म्हणजे काहीही असतील ते प्रश्न, जसं की आकाशात ढगांचा आकार सतत का बदलतो, किंवा आपल्या शहरात पाणी कुठून येतं, एखादं गाणं मनाला फार का आवडतं, आपल्या आजी आजोबांच्या काळात कॉलेजचं जीवन कसं असेल, किंवा आपण ज्या करिअरमध्ये आहोत त्यात पुढच्या 10 वर्षात काय बदल होऊ शकतात, असे प्रश्न आपण लिहायचे. त्यापैकी एका प्रश्नाचं उत्तर शोधायचं, पण उत्तर मिळाल्यावर लगेच थांबायचं नाही हा, त्या उत्तरातून आणखी एक प्रश्न शोधायचा. ही छोटीशी सवय आहे, पण आपल्या विचार करण्याच्या पद्धतीत याने बदल नक्कीच घडू शकतो, कारण शेवटी आयुष्य म्हणजे फक्त आपल्याला माहीत असलेल्या गोष्टींची यादी नाहीये, आयुष्य म्हणजे अजून कितीतरी गोष्टी जाणून घेण्याची संधी आहे. आपल्या लहानपणी ना पहिल्यांदा हा शब्द खूप मोठा होता, पहिल्यांदा शाळा, पहिल्यांदा मित्र, पहिल्यांदा सायकल, पहिल्यांदा परीक्षा, पहिल्यांदा स्टेज, पहिल्यांदा प्रवास, प्रत्येक गोष्ट नवी होती. मोठं झाल्यावर नवीन गोष्टी कमी झाल्या नाहीयेत, फक्त आपण त्यांच्याकडे पाहणं कमी केलंय. म्हणून आजपासूनच पुन्हा एकदा स्वतःला लहान मुलांसारखं प्रश्न विचारण्याची मुभा देऊया. हे असंच काय, हे वेगळं करता येईल का, मी हे शिकू शकते का, मी हे कधीच केलं नाहीये पण मला एकदा करून नक्की पाहायचंय. कदाचित या छोट्या प्रश्नांपैकी एखादा प्रश्न आपल्या आयुष्याचा पुढचा मोठा निर्णय ठरू शकेल. आता ते कसं, तर कदाचित एखादं नवीन स्किल आपल्याला सापडेल, कदाचित एखादी नवीन मैत्री होईल, कदाचित एखादा नवीन करिअर पाथही आपल्याला सापडू शकतो, किंवा एखादी नवीन कल्पना जन्मालाही येऊ शकते. आणि कदाचित एखाद्या दिवशी आपण जेव्हा मागे वळून पाहू तेव्हा नक्की म्हणू शकतो, त्या दिवशी मी फक्त एक प्रश्न विचारला होता आणि तिथून माझं आयुष्य बदलायला सुरुवात झाली. मग मी काय म्हणते, आपण एक असं करायचं का की एक छोटं चॅलेंज घेऊया 7 दिवसांचं. त्या 7 दिवसात सतत काहीतरी नवीन करायचा प्रयत्न करूया. हा, म्हणजे नवीन करायचंय म्हणजे ते काही सगळं मोठं असण्याची गरज नाहीये, अगदी लहान लहान गोष्टीही आपण करू शकतो, पण फक्त त्या आपल्यासाठी पहिल्यांदा असायला हव्यात. मग आपण नवीन रस्ता निवडू शकतो, एखादं नवीन पुस्तक वाचायला घेऊ शकतो, एखाद्या नवीन व्यक्तीशी बोलायला सुरुवात करू शकतो, नवीन प्रश्न विचारू शकतो, किंवा नवं स्किल शिकू शकतो, आणि इतकंच नाही नवीन ठिकाणी फिरायलाही जाऊ शकतो. आणि मग हे सगळं झाल्यानंतर

सातव्या दिवशी स्वतःला एक प्रश्न नक्की विचारायचा, या 7 दिवसात माझ्या मनात किती नवीन प्रश्न निर्माण झाले, कारण कदाचित आपल्या आयुष्याला दिशा देणारी गोष्ट ही नेहमीच एखादं तयार उत्तर नसतं। कधी कधी ती फक्त एक उत्सुक नजर असते, एक साधा प्रश्न असतो आणि मनातली ती छोटीशी ठिणगी असते जी म्हणते, थांब ना, हे मला अजून जाणून घ्यायचंय। मित्रांनो, जगात अजूनही अनेक प्रश्नांची उत्तरं सापडायची आहेत। काही उत्तरं विज्ञान शोधेल, काही उत्तरं तंत्रज्ञान, काही उत्तरं समाज शोधेल आणि काही उत्तरं कदाचित आपल्याला शोधावी लागतील। पण त्यासाठी आपल्यात एक गोष्ट कायम जिवंत ठेवावी लागेल, जिज्ञासा। त्यामुळे आजपासूनच आपल्या आयुष्यात पुन्हा पहिल्यांदा आणूया, कारण कदाचित आपल्या आयुष्यातला पुढचा मोठा अध्याय एखाद्या मोठ्या संधीनं नाही तर एखाद्या छोट्याशा प्रश्नानं सुरू होऊ शकतो। पुढे काय आणि त्या प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी पुन्हा एकदा आपल्याला बाहेर पडावं लागेल, पुन्हा एकदा आपल्याला निरीक्षण करावं लागेल, प्रश्न विचारावे लागतील, प्रयत्न करावा लागेल, चुका होतील, पण त्यातनं आपण शिकू आणि पुन्हा नव्यानं प्रश्न विचारू। कारण जिज्ञासा ही जिवंत असेल तर शिकणं कधीच थांबत नाही, आणि जेव्हा शिकणं थांबत नाही ना तेव्हा वाढणंही थांबत नाही। तेव्हा आता एकच शेवटचा प्रश्न तुमच्यासाठी, तुम्ही शेवटचं काहीतरी पहिल्यांदा कधी केलं होतं आणि तुमचं पुढचं पहिल्यांदा काय असणार आहे? कदाचित उत्तर आजच मिळेल, कदाचित उद्या मिळेल, पण हा प्रश्न मात्र कायम जिवंत ठेवा, कारण जिज्ञासेपासूनच शोध सुरू होतो आणि शोधापासूनच नवीन जग तयार होतं। मंडळी, अशाच भरपूर गप्पा मारायच्या आहेत, खूप माहिती शेअर करायची आहे, पण घड्याळ खुणावत आहे आणि त्यामुळे थांबावं लागणार आहे। पण थांबण्याआधी हे गाणं खास तुमच्यासाठी।

पंड ही कार्यक्रमाचा वेळ झालीये इथेच थांबण्याची. तेव्हा तुम्हाला आमचा कार्यक्रम कसा वाटला याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवा. त्यासाठी आमचा ईमेल आयडी आहे yovaniairmumbai@gmail.com. या कार्यक्रमाला निर्मिती सहाय्य केलं होतं मैथिली जगतापिनं. या कार्यक्रमाचे सादर करते होते रोशन जाधव. याच सोबत मी मैथिली जगताप तुमची रजा घेते. तोपर्यंत नमस्कार.

0: श्रोते हो, याचबरोबर युववाणी हा युवकांसाठीचा कार्यक्रम इथे समाप्त होत आहे. कार्यक्रमाचा विषय होता शोध हरवलेल्या जिज्ञासेचा. निवेदन आणि निर्मिती सहाय्य मैथिली जगताप. सादरीकर्ते रोशन जाधव. आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. संध्याकाळची 5:58 झाली आहेत. यानंतर ठीक 6 हिंदी बातम्या आणि 6:05 इंग्रजी बातम्या दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही त्या सहक्षेपित करत आहोत. दरम्यान ऐकूया काही संदेश.
1: देवी भुवन हा नेपियन्सी रोडवरचा शेवटचा महाल. हा महाल मागे टाकून आपण पुढे उत्तरेकडे चालत राहिलो की साधारण 400 अंतरावर नेपियन्सी रोड संपतो आणि पुढे महालक्ष्मी मंदिरावरून हिरापन्ना शॉपिंग सेंटर पर्यंत जाणारा वॉर्डन रोड सुरू होतो. या रस्त्यावर एकूण 4 रॉयल प्रॉपर्टीज होत्या.
2: बडोद्याच्या लक्ष्मी विलास पॅलेसच्या धर्तीवर बांधण्यात आलेला नेपियन्सी रोडवरचा जय महाल पॅलेस हा भव्य राजमहाल बडोद्याचे महाराज सर तिसरे सयाजीराव गायकवाड यांच्या कारकिर्दीत बांधण्यात आला होता.
1: श्रोतेहो, मुंबईतल्या राजमहालांची गोष्ट अवश्य ऐका स्वानंद केतकर आणि यशस्वी उपासनी यांच्याकडून. अज्ञात मुंबई या कार्यक्रमामध्ये 5 पर्यंत FM रेनबो चॅनलवर 7:45 आणि अस्मिता वाहिनीवर 9:00. तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍपवर दोन्ही मिळेल. आणि हो,

जमता उधे मना उधे उधे निलवाई निलवाई चल आज मैं भी लागा

नागिनाथाचं घर अंबाबाई तुझ्या घ नावावर मागिनाथाचं

0: शिवाजी बापू गोंधळे आणि सहकारी यांनी सादर केलेली गोंधळी गीतं आपण ऐकलीत. लोकसंगीताचा आस्वाद आपण घेतलात आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून.
1: तुमचा अभिप्राय, तुमची मत आम्हाला पाठवणं आता खूपच सोपं. पोस्टकार्ड, पाकिट किंवा ईमेल करा जे तुम्हाला जमेल. घ्या मग टिपून पत्ता. सप्रेम नमस्कार, द्वारा केंद्र निदेशक, आकाशवाणी सांगली, कोल्हापूर रोड, सांगली. पोस्ट बॉक्स नंबर 88. आणि मेल करूनही आपण आपले अभिप्राय आम्हाला कळवू शकता. त्यासाठी आमचा मेल आय डी आहे sanglialakashwani@gmail.com. sanglialakashwani@gmail.com.
2: आणि सप्रेम नमस्कार हा कार्यक्रम ऐका दर रविवारी सकाळी 9:10 आणि याचं पुन्हा प्रसारण दर रविवारी संध्याकाळी 6:35.
0: आकाशवाणी सांगली केंद्राचं प्रसारण आपण ऐकत आहात. संध्याकाळचे 6:20 झाली आहेत. आता संस्कृत समाचार दिल्ली केंद्रावरून.
3: आकाशवाणी संप्रति वार्ताः श्रूयन्ताम्. प्रवाचकः जतिन शर्मा.

0: नमस्कार।
1: धनश्रीताई,
0: संदीप दादा,
1: सप्रेम नमस्कार। या श्रोत्यांच्या लाडक्या पत्रोत्तरांच्या कार्यक्रमात
0: आपण आपल्या श्रोत्यांचं मनापासून
1: स्वागत करूया।

0: ताई सप्रेम नमस्कार या कार्यक्रमात पहिलं पत्र मी घेतोय आणि हे पत्र पाठवणारे श्रोते आहेत मनप्रसन्न रेडिओ श्रोता संघ आरग तालुका मिरज इथून शशिकांत डी कांबळे एस डी कांबळे फुलाताई ऋषिकेश दीक्षा शीतल चार्ली आणि प्रतिभाताई तसंच सय्यद हवालदार बोलवाड तालुका मिरज इथले हे श्रोते. खास करून या श्रोत्यांनी सप्रेम नमस्कार या कार्यक्रमाविषयी आपली प्रतिक्रिया कळवली. सप्रेम नमस्कार हा कार्यक्रम आम्हाला खूप आवडतो. संदीपदादा आणि धनश्रीताई यांचा गोड आवाज कानी पडताच मन प्रसन्न होते. त्याचबरोबर पत्रावर आधारित असणारे आपली आवड आणि आपकी पसंद हे कार्यक्रम खूप आवडतात असं ह्या श्रोत्यांनी आपल्याला कळवलेलं आहे.
1: यानंतरचं हे पत्र पाठवणारे आपले श्रोते आहेत द ही मॅन धर्मेंद्र ग्रुप रेडिओ श्रोता संघ आणि मित्र परिवार बस्तवाडहून विजयकुमार स्वामी अभिलाष अनिकेत सोहम प्रीती श्रुती अभिजित स्नेहा मियारा जंगम समस्त जंगम परिवार वीरभद्र जंगम शिवप्रसाद जंगम बाजीराव वाघमारे केरूर गजबर अत्तार वैभव जाधव कुरुंदवाड सलीम नायकवडे बहिरेवाडी भोला जाधव अनिकेत कमते नृसिंहवाडी सूरज मडिवाळ गुलफाम भाई औरवाडचे हे श्रोते. या सर्व श्रोत्यांनी आपल्याला एकत्रित अभिप्राय कळवलेला आहे. हे लिहित आहेत अमृत कलश या कार्यक्रमात ज्येष्ठ नागरिकांनी आपल्या उतारवयात घ्यावयाची काळजी याविषयी डॉक्टरांनी अतिशय छान आणि उपयुक्त अशी माहिती दिली. आहार विहार व्यायाम यांची सांगड घालून तणावमुक्त सकारात्मक जीवन कसं जगावं ही माहिती आम्हा सर्व रसिक श्रोत्यांना खूप आवडली. क्रीडांगण या कार्यक्रमाच्या माध्यमातून सुप्रसिद्ध राष्ट्रीय खेळाडू खो खो कबड्डी एथलेटिक्स या खेळाविषयी माहिती देणाऱ्या ज्योत्स्ना विजय आमटे यांची दीपा तेलंग यांनी घेतलेली मुलाखत ही नव्या पिढीतील युवा खेळाडूंना अतिशय छान आणि मोलाची मार्गदर्शन करणारी अशीच वाटली. तर या दोन्ही कार्यक्रमांच्या प्रसारणाबद्दल या श्रोत्यांनी आपल्याला धन्यवाद कळवलेले आहेत.
0: पत्र पाठवणारे यानंतरचे श्रोते आहेत स्नेह जिव्हाळा रेडिओ श्रोता संघ कुमारी भक्ती प्रसाद शोभा संजय डी गवळी गणेशनगर बांबवडे इथले हे श्रोते. त्याचबरोबर कुमारी कीर्ती अहिल्या स्वरा साईराज सीमा उमा आणि उत्तम पाटील वारणा कापशी इथले हे श्रोते आहेत. प्रिय ताई आणि दादा यांना सप्रेम नमस्कार. नुकत्याच झालेल्या रक्षाबंधन या सणाच्या आपणास खूप खूप शुभेच्छा. आकाशवाणी केंद्रावरून दिलखुलास या कार्यक्रमामध्ये ज्या मुलाखती सादर होतात त्या मुलाखती आम्हाला खूप आवडतात. प्रत्येक ध्येयवेळ्या कर्तव्यगार व्यक्तीचे त्याच्या कार्याची माहिती यामध्ये आम्हाला मिळत असते. या कार्यक्रमाबद्दल आकाशवाणीला धन्यवाद असं या श्रोत्यांनी कळवलेलं आहे.
1: दादा यानंतरचं पत्र पाठवणारे आपले श्रोते आहेत जय हिंद रेडिओ श्रोता संघ मुक्काम हिपरसोगा औसा तालुका औसा जिल्हा लातूरचे उस्मान शेख फौजी सायराबानो दस्तगीर फैजनबी बाबा सिमर शेख सानिया शकील पठाण इलान शेख करिश्मा शेख चांदणी आयुब सय्यद बाळराजे अमन सय्यद आणि कुमारी माहिरा सय्यद. तर या सर्व श्रोत्यांनी नियमितपणे आपल्याला सर्वच कार्यक्रमांबद्दल एकत्रित अभिप्राय कळवलेला आहे. हे लिहितात 8 ऑगस्ट म्हणजेच रविवारी सकाळी प्रसारित झालेला सप्रेम नमस्कार हा कार्यक्रम आम्हाला खूप आवडला. या कार्यक्रमात सहभागी होऊन श्रोत्यांच्या पत्रांना आणि ईमेलला सुंदर वाचन करून पोहोच दिली होती ती धनश्री ताई यांनी. त्यानंतर सकाळी 11 वाजता सादर करण्यात आलेला फोन फरमाईशवर आधारित असणारा कार्यक्रम हॅलो आपकी पसंद हा देखील कार्यक्रम आम्हाला खूप आवडला आणि या कार्यक्रमात फोनवरून छानसा संवाद साधला होता समृद्धीताई कुलकर्णी यांनी. त्यानंतर पुढे लिहितात आपली आवड हा कार्यक्रम मंगळवारी प्रसारित झाला. यामध्ये 38 पत्रांचा समावेश करून बहारदार कार्यक्रम सादर केला होता आणि या कार्यक्रमात सहभागी होऊन हा कार्यक्रम सादर केला होता शुभांगीताई शिरसे यांनी. पुढे लिहितात आकाशवाणी सांगलीहून जोडे पण

0: कार्यक्रम प्रसारित होत आहेत ते एक से बढकर एक लाजवाब असे आहेत। तर आकाशवाणी सांगली केंद्रावरून जे कार्यक्रम प्रसारित होत आहेत त्यासाठी खूप खूप धन्यवाद। आणि पुढे लिहित आहेत नागपंचमी आणि रक्षाबंधनाच्या आपल्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा।
1: हे जे पत्र आहे ते पत्र पाठवणारे श्रोते आहेत संजीवनी, सुयोग, सुजाता, सुरेश कुलकर्णी, सुप्रिया आणि प्रसाद म्हैसाळकर, कवठे महांकाळ, विद्यानगर इथले हे श्रोते आहेत। धनश्रीताई आणि संदीपदादा यांना सस्नेह नमस्कार। पत्राची सुरुवात आम्ही नारळी पौर्णिमा तसंच रक्षाबंधनाच्या सणाच्या शुभेच्छा देण्यापासून करत आहोत। चिंतन हाच चिंतामणी हा कार्यक्रम आमच्या दृष्टिकोनातून पाहता अत्यंत महत्वाचा वाटतो। जीवनाशी निगडीत असे विचार या कार्यक्रमात मांडलेले असतात। सोमवारी प्रसारित झालेला आपकी पसंद हा कार्यक्रम खूप सुंदर वाटला। निवेदिका अदिती जोशी यांनी भरपूर पत्रांचा समावेश करून श्रोत्यांच्या आनंदात भर पाडली। स्नेहभाव असाच राहावा तसंच नवीन अभिप्राय देण्यासाठी म्हणून आपण पुढील पत्रात नक्कीच भेटणार आहोत असं ह्या श्रोत्यांनी कळवले। श्रोते हो, तुम्ही पत्र पाठवलंय, छोटीशी प्रतिक्रिया आपण व्यक्त केलीये, पण त्याचबरोबर परत आपण पत्र पाठवू आणि पत्रामध्ये भेटू असं तुम्ही नक्की कळवलंय, तर आपण जरूर जरूर कार्यक्रमात भेटूया।
0: दादा, यानंतरचं पत्र पाठवणारे जे श्रोते आहेत त्यांनी देखील आपल्याला असाच अभिप्राय लिहून कळवलाय आणि त्यांनी एक छान असं चित्र देखील काढून आपल्याला पाठवलेलं आहे। आणि मी पहिल्यांदा तुला चित्र दाखवते, तू पाहू शकतोस की त्यांनी सुंदर अशी राखी या पत्रामध्ये काढलेली आहे, अतिशय सुंदर राखी आहे। आणि आपल्याला त्यांनी रक्षाबंधनाच्या शुभेच्छा दिल्यात। आणि हे श्रोते आहेत अतुल गौतमी, धम्मदिना, अरुण काळे, एडी कांबळे, मुक्काम पोस्ट येळगुड, तालुका हातकणंगले, जिल्हा कोल्हापूरचे, तुषार कुरणे, प्रसिक कांबळे, एकता कांबळे, मेघना कुरणे, उत्कर्षा कांबळे, अरुण येळगुडकर, मुक्काम पोस्ट चंदूर, तालुका हातकणंगले, जिल्हा कोल्हापूरचे, विलास पाटील, चंदूरचे। श्रोते हो, तुम्हाला देखील रक्षाबंधनाच्या खूप खूप शुभेच्छा।
1: कार्यक्रमात यानंतरचं जे पत्र आहे ते पत्र पाठवणारे श्रोते आहेत मैत्री श्रोता संघाचे सुरेश रामू साबळे, विजय कुमार स्वामी, रेखा साबर सागर साबळे, अलका दयानंद साळवी, मेघा सुभाष सातवेकर, आशा अंकुश गोरे, किशोरी दत्ता गोरे, अनिता राहुल भंबिष्ठे, लता राजाराम चव्हाण या सांगलीच्या श्रोते आहेत। बाकी सर्व श्रोते मुक्काम पोस्ट तमनाकवाडा, तालुका कागल, जिल्हा कोल्हापूर इथून आपल्याला पत्र पाठवतात। सांगली केंद्र अधिकारी आणि ताई दादा यांना आमचा नमस्कार। ताई आणि दादा, शुक्रवारी दिनांक 28/8/2026 रोजी बहीण भावाच्या प्रेमळ नात्याचा सण रक्षाबंधन हा येत आहे, तरी त्यानिमित्त आपण सर्वांना तसंच वरिष्ठ अधिकारी यांना व हा कार्यक्रम ऐकणाऱ्या सर्व रसिक श्रोत्यांना रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा आणि दादासाठी शब्दरूपी राखी आम्ही पाठवत आहोत। रेशीम धाग्यात गुंतली अनंत नाती, बहीण भावाच्या हाती बांधते प्रेमाची राखी, याच आमच्या शुभेच्छा। खूप सुंदर ओळी लिहून पाठवल्यात
0: दादा, आपणही त्यांना रक्षाबंधनाच्या शुभेच्छा देऊयात।
1: पुढे पत्रात ते म्हणतात, ताई दादा, आमची खूप दिवसापासूनची मागणी आपण पूर्ण करावी, ती म्हणजे हॅलो आपली आवड हा कार्यक्रम नव्याने लवकरच सुरू करावा, तसंच हा कार्यक्रम किमान 1 सप्टेंबर पर्यंत चालू करावा अशी आमची आग्रहाची विनंती। या कार्यक्रमासाठी हे आमचे 6वं पत्र आहे असं ह्या श्रोत्यांनी सांगितलंय। तुमची ही मागणी आमच्या वरिष्ठांपर्यंत आम्ही नक्की पोहोचवत आहोत।
0: दादा, याच श्रोत्यांचं माझ्या हातातील हे दुसरं पत्र आहे, यात ते लिहितायत, सांगली आकाशवाणीवरून प्रसारित होणारे सर्वच कार्यक्रम आम्हा रसिकांना खूप आवडतात, पण या कार्यक्रमापासून काही श्रोते वंचित राहत आहेत आणि याला कारण म्हणजे FM बँडचे असणारे प्रसारण। तर या श्रोत्यांनी आपल्याला असं लिहून कळवलंय 10 किलो वॅटचे प्रसारण FM सेवा चालू करावी, जेणेकरून महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातील श्रोत्यांना याचा आनंद घेता येईल, आपल्या कार्यक्रमाला आणखी श्रोत्यांची वाढ होईल, तेव्हा आमच्या या सूचनेची कृपया नोंद घ्यावी। मोबाईल ऍपवरून कार्यक्रम ऐकता येतात, पण अचानक फोन आले की या कार्यक्रमात अडथळा येतो, म्हणून FM प्रसारण सेवा वाढवावी आणि कृपया आमच्या पत्राचाही समावेश आपण करावात अशी विनंती या श्रोत्यांनी आपल्याला लिहून कळवली आहे। तर श्रोते हो, तुमची ही विनंती, ही सूचना आम्ही आमच्या वरिष्ठांना नक्कीच कळवू। आणि श्रोते हो, तुमचं पत्र आजच्या या कार्यक्रमात समावि

0: समाविष्ट झालेला आहे.
1: कार्यक्रमात हे जे पत्र आहे ते पत्र पाठवणारे आपले श्रोते आहेत नाते विश्वासाचे नाते आपुलकीचे असा प्रेमळ संदेश देणारे आपले मुक्काम पोस्ट जळगाव सोमनाथ तालुका जिल्हा जालना इथले श्रोते आहेत डॉक्टर नामदेव भूतेकर अभिषेक भूतेकर गणेश भूतेकर कार्तिक भूतेकर अश्विनी भूतेकर जळगाव वैष्णवी जगदाळे हर्सुल सावंगी वैभव गौरव लोखंडे भावसिंगपुरा मेघराज युवराज कोलते रिधोरा देवी रुद्र कोळकर वाकुळणी तालुका बदनापूर इथले हे श्रोते श्रोते कळवत आहेत 2 ऑगस्ट 2026 रोजी सप्रेम नमस्कार दादा आणि ताई यांनी जो सादर केला होता त्या कार्यक्रमात भरपूर पत्रांचा ईमेल आणि मेसेजेसचा समावेश केलेला होता. या कार्यक्रमात माझ्याही पत्राचा समावेश केला त्याबद्दल आकाशवाणी सांगली आणि दादा ताईंचे मनपूर्वक आभार. त्याचबरोबर 3 ऑगस्ट रोजी चिंतन हाच चिंतामणी या प्रायोजित कार्यक्रमात सद्गुरु वामनराव पै यांचे विचार ऐकण्यास मिळाले. हाही कार्यक्रम आम्हाला खूप आवडला.
0: दादा याच श्रोत्यांचं माझ्या हातातील हे दुसरं पत्र. या पत्रात ते लिहितायत कृषी वार्ता कार्यक्रमात दुग्ध व्यवसाय याबद्दलची माहिती अतिशय छान होती. आहारामध्ये दुधाचं खूप मोठं वरदान आहे. दुधामध्ये भरपूर प्रमाणात जीवनसत्व असल्याचीही माहिती आम्हाला कळून आली. परिसर मध्ये प्रदूषण कायदा याबद्दल सरांनी जी माहिती दिली ती महत्वपूर्ण वाटली असं या श्रोत्यांनी आपल्याला लिहून कळवलंय. तर दादा अतिशय सुंदर अभिप्राय आज आपल्याला श्रोत्यांनी पाठवलेले होते. त्यामध्ये काही सूचना होत्या तर काही विनंती होती. तर श्रोते हो तुम्ही इतके सुंदर आम्हाला पत्र पाठवलेत यासाठी खूप खूप धन्यवाद. दादा आपल्या हातातील पत्र संपलेले आहेत, वळणार आहोत ईमेल कडे.

0: कार्यक्रमात हा जो मेल आहे तो मेल पाठवणारे आपले नियमित श्रोते रंगरंगोली रसिक श्रोता संघ सुधीर सरोजनी श्रीकांत शिरोळकर SSS शिरोळकर परिवार रांगोळी तालुका हातकणंगले जिल्हा कोल्हापूर इथले श्रोते ते म्हणतात साहित्य सौरभ या कार्यक्रमातील महेश कराडकर यांचं साहित्यिक शब्दवैभव अनुभवताना एक प्रकारे रोमांच निर्माण होतो. प्रत्येक कवितेतील त्यांची शब्दांची मांडणी इतकी विलोभनीय व प्रभावी होती. महेशजींचं निरीक्षण किती प्रगल्भ आहे आणि याच क्षमतेतून त्यांच्या साहित्यिक शब्दवैभवाचा उगम झालेला आहे. एकापेक्षा एक सरस साहित्य रचनांचा मनमुराद आनंद घेताना कार्यक्रमाची रंगत वाढत गेली. कार्यक्रम समापन होऊच नये असं वाटत होतं. आकाशवाणीच्या साथीनं त्यांची सारस्वत लेखणी कशी तेजस्वी होत गेली याचं कथन महेशजींच्या कडून ऐकताना आम्हालाही आकाशवाणीचं सानिध्य लाभतं आणि आमचंही जीवन ज्ञानानं उजळून कसं काय निघतं याबद्दल मनस्वी अत्यानंद होतो. काव्यशब्दांची गुंफण ही सुंदर कलात्मक सुरेख राखीप्रमाणे आकर्षक वाटली. तेजा दुर्वे यांच्या परफेक्ट सादरीकरणाला आणि मधुरा पुजारी यांच्या सूत्रसंचालनाला विनम्र अभिवादन.
1: याच श्रोत्यांचा दुसरा ईमेल माझ्याकडे प्राप्त आहे. दादा यात ते लिहितायत भारतीय संस्कृती मधील दादा आणि ताई मधील स्नेह बंधन ज्याचे मुलायम रेशीम धाग्यातून होते मनमोहक गुंफण ज्यातून घडते आपुलकी मायेचे आत्मीयतेचे विलोभनीय दर्शन. बहीण आपल्या भावाचं करुण औक्षण तिलक त्याच्या कपाळी लावून त्याच्या उज्ज्वल यशासाठी करुण शुभचिंतन ओवाळीत असते आरती सोबत निरांजन अन साजरी करत असते बहीण भारतीय सण रक्षाबंधन. अशा गौरवणीय रक्षाबंधन सणाबद्दल मनपूर्वक रंगरंगीले शुभचिंतन. अतिशय सुंदर ईमेल आपल्याला या श्रोत्यांनी पाठवलेला आहे. दादा आपल्या हातातील ईमेल ही संपलेले आहेत, वळणार आहोत संदेशांकडे.

दादा पहिला संदेश मी घेत आहे आणि हा जो संदेश आहे तर हा संदेश आपल्याला पाठवला आहे संस्कृतवाणी या कार्यक्रमासाठी आणि यासाठी दोन संदेश एकत्रित आलेले आहेत ते मी घेत आहे. पहिला संदेश आहे सुमती जोशी मुंबई यांचा. यात ते लिहितायत सर्व सणांच्या मागचे विचार

0: प्रकार छान समजावून सांगितले. विषय वाचून वाटलं फक्त काही सणांबद्दल बोललं जाईल, पण ज्या तऱ्हेनं सामाजिक, पर्यावरणीय, राष्ट्रीय, ज्ञानवर्धक इतकी सुंदर आणि महत्वपूर्ण अशी माहिती सांगितली की त्यामुळं आम्ही भारावून गेलो आणि कार्यक्रमाच्या प्रसारणाबद्दल धन्यवाद. यानंतरचा संदेश आहे मंजिरी पाटणकर देवगडे यांचा. या लिहितात, जुन्या नव्या सर्व सणांची खूप छान गुंफण झाली, ऐकता ऐकता प्रत्येक सण नजरेसमोरून गेला. संस्कृतवाणी या कार्यक्रमाच्या प्रसारणाबद्दल खूप खूप धन्यवाद.
1: यानंतर माझ्याकडे संदेश आहे, त्यापैकी अमृत कलश या कार्यक्रमाविषयीचे संदेश मी घेतोय. यामध्ये बबन गायकवाड जत इथून कळवत आहेत, आकाशवाणी सांगली केंद्रावरील अमृत कलश या कार्यक्रमातली मुलाखत ऐकली, ऐकून खूप समाधान वाटलं. अशाच पुढील वाटचालीस आमच्याकडून खूप खूप शुभेच्छा असं त्यांनी कळवलंय. त्याचबरोबर दुसरा संदेश आहे सिद्राम जाबीर सांगली इथून. अमृत कलश या कार्यक्रमात गोब्बी साहेब यांची जी मुलाखत प्रसारित झाली ती मुलाखत आवडल्याचं त्यांनी कळवले आणि यामध्ये वास्तव गोष्टींचं दर्शन झालं. त्याचबरोबर गोब्बी यांनी आपणास आलेले प्रत्यक्ष अनुभव सांगितलेले आहेत, त्यामुळे खूप छान वाटलं आणि त्यांनीही या कार्यक्रमासाठी शुभेच्छा कळवल्या आहेत. त्याचबरोबर अमृत कलश या कार्यक्रमासाठी पुढील प्रतिक्रिया आहे सुहास माळी, अखिल भारतीय ग्राहक पंचायत इस्लामपूर यांनी कळवलंय. आपल्या अखिल भारतीय ग्राहक पंचायती सांगली जिल्ह्याचे उपाध्यक्ष श्री चंद्रशेखर गोब्बी यांच्या जीवनप्रवास आणि बहुआयामी सामाजिक कार्याची तोंड ओळख या मुलाखतीतून दिसून येते. खरंच खूप काही ऐकण्यासारखं आहे, त्याबद्दल सरांना लाख लाख सलाम. तसंच डॉक्टर सोमशेखर मोदी, प्रोफेसर चंदा कलावंत, संजय कोरे, दादासाहेब वाघमारे या सर्व श्रोत्यांनी अमृत कलश या कार्यक्रमातील ही मुलाखत ऐकल्याचं आणि ही मुलाखत खूप खूप आवडल्याचं आपल्याला कळवलंय. त्याचबरोबर आजचे पाहुणे या कार्यक्रमात संध्या पाटील यांची शशांक लिमये यांनी घेतलेली मुलाखत खूप आवडल्याचं श्रोत्यांनी आपल्याला कळवले. तर हे श्रोते आहेत अरुण कुलकर्णी कोल्हापूर इथून. हे म्हणतायत, आम्ही सर्वांनी ही मुलाखत ऐकली, खूप अभ्यासपूर्ण आणि मुलाखत अतिशय छान झाली. श्रोते हो, तुमच्या या संदेशासाठी मनापासून आभार.
0: दादा, आपल्या हातातील पत्र संपलेले आहेत, ईमेल संपलेले आहेत आणि संदेशही संपलेले आहेत, तर वळणार आहोत समारोपाकडे.
1: तेव्हा सप्रेम नमस्कार या कार्यक्रमात मला संदीप दादाला
0: आणि मला धनश्री ताईला आम्हा दोघांनाही निरोप द्या. सप्रेम.

0: सप्रेम नमस्कार. हा श्रोत्यांच्या पत्रांना पोच देणारा विशेष कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून.
1: शैक्षणिक तसंच सामाजिक उपक्रमांमध्ये महत्वाचं योगदान देणारे डॉक्टर शिवाजीराव बिसले यांच्या रेवा देवरस यांनी घेतलेल्या मुलाखतीचा पहिला भाग जरूर ऐका अमृत कलश या कार्यक्रमात. मंगळवार दिनांक 1 सप्टेंबर रोजी सकाळी 9:10 आणि याच कार्यक्रमाचं पुनःप्रसारण संध्याकाळी 6:30 आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून. आकाशवाणी एकमेव माध्यम जे इतिहास वर्तमान आणि भविष्यातही

अभिजात शास्त्रीय संगीताची आवड जोपासण्यासाठी आणि उपशास्त्रीय संगीताची नजाकत अनुभवण्यासाठी ऐकत रहा फक्त आणि फक्त आकाशवाणी सांगली. मध्यम लहरी 239.81 मीटर अर्थात 1251 किलो हर्ट्ज वर आणि FM वाहिनीच्या 100.6 मेगा हर्ट्ज वर. आकाशवाणी सांगली

आकाशवाणी सांगली केंद्राचं प्रसारण आपण ऐकत आहात. संध्याकाळचे 6:50 झालेत. आता जाणून घेऊया आमची आजची उर्वरित आणि उद्याच्या दिवसभरातील कार्यक्रमांची रूपरेषा.

श्रोतहो, या रूपरेषेनंतर ठीक 7 वाजता प्रादेशिक बातम्या. 7:10 बाजारभाव आणि काही निवेदनं. 7:15 वृत्तविशेष. श्रोतहो, आज संध्याकाळी 7:30 आमच्या FM वाहिनीवर आणि मध्यमवारी वाहिनीवर आपण ऐकणार आहात महिलांच्या एशिया कप T20 क्रिकेट टुर्नामेंट 2026 अंतर्गत दुबई इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियम दुबई इथं खेळल्या जाणाऱ्या भारत आणि थायलंड यांच्यातील क्रिकेट सामन्याचं थेट प्रसारण सामना संपेपर्यंत. याच वेळी न्यूज ऑन AIR या ऍपवर आपण ऐकू शकाल आमचे नेहमीचे विविध अंगी कार्यक्रम. यामध्ये 7:30 आकाशवाणी सांगली प्रस्तुत राज्यस्तरीय प्रसारणात क्रांती देवता झाशीची राणी लक्ष्मीबाई अख्यानावर आधारित सौमिता जोशी यांनी केलेलं कीर्तन. 8:00 मन की बात भारताचे माननीय पंतप्रधान श्रीयुत नरेंद्र मोदी यांनी देशवासियांशी साधलेल्या संवादाचा मराठी अनुवाद. 8:30 राष्ट्रीय मराठी बातमीपत्र. 8:45 समाचार संध्या. 9:00 News@9 ही बातमीपत्र दिल्ली केंद्रावरून. 9:15 स्पॉटलाइट आणि 9:30 अनुगुंज. 10:00 रविवासरीय अखिल भारतीय संगीत सभा. कलाकार आहेत जी राघवेंद्र प्रसाद यांचं कर्नाटकी व्हायोलिन वादन. रात्री 11:00 हिंदीतून आणि 11:05 इंग्रजीतून बातम्या.

कार्यक्रम आम्ही प्रसारित करू. यामध्ये 12 वाजता वनिता मंडळ, सुप्रसिद्ध गायक रवींद्र साठे यांची मुलाखत भाग दुसरा, आणि त्यानंतर सुचित्रा साठे यांचं मनोगत पैसा की आनंद काय महत्वाचे. 1 वाजता हिंदी बातम्या, 1:30 राष्ट्रीय मराठी बातमीपत्र, 1:40 जिल्हा वार्तापत्र, 1:45 भावधारा, ऐसी अक्षरे रसिके 1:55 कोशिवाणी दुपारी 2 वाजता, 2:15 दोपहर समाचार, 2:30 नाद ब्रह्म, यामध्ये रवींद्र चारी यांचं सतारवादन राग शुद्ध सारंग.

सायंकालीन प्रसारण सुरु होईल ठीक 5 वाजता. यामध्ये सुरुवातीला हिंदी चित्रपट संगीत, 5:30 वाजता युवावाणी कार्यक्रमात काव्य वाचन, 6 वाजता हिंदी बातम्या, लोकसंगीत 6:05 उद्या यामध्ये शालीन शंकर किनारे आणि सहकारी यांनी सादर केलेल्या लावणी गीतं, 6:20 संस्कृत समाचार, 6:30 साहित्य सौरभ या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण, 7 वाजता प्रादेशिक बातम्या, 7:10 बाजार भाव आणि काही निवेदनं, 7:15 वृत्तविशेष, 7:30 माझे आवार माझे शिवार या राज्यस्तरीय प्रसारणात आकाशवाणी सांगली निर्मित रेशीम शेती फायद्याची याविषयी लोकनेते मोहनराव कदम कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर अधिकराव जाधव यांची महेश इनामदार यांनी घेतलेली मुलाखत, 8:05 राष्ट्रीय मराठी बातमीपत्र, 7:08 पॉप संगीत, 8:45 समाचार संध्या आणि 9:00 News@9 हे बातमीपत्र, 9:15 स्पॉटलाईट आणि 9:30 पब्लिक स्पीक, आपकी पसंद रात्री 10:00 आणि 10:30 नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात मनोहर कासलेकर यांचं गायन राग मूप, सभेच्या शेवटी रात्री 11:00 हिंदीतून आणि 11:05 इंग्रजीतून बातम्या. श्रोतेहो, ही होती आमची आजची उर्वरित आणि उद्याच्या कार्यक्रमांची रूपरेषा. आकाशवाणी सांगली केंद्राचं प्रसारण आपण ऐकत आहात.

कार्यक्रमांची रूपरेषा आपण ऐकली आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून. संध्याकाळचे 6:58 झाली आहेत. आता ठीक 7 प्रादेशिक बातम्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करीत आहोत.

0: रोहन आणि रियाच्या लव्ह स्टोरीची मॅच झाली सुरू. दोघांनी खाल्लं इटालियन क्युझिन, वेटरने फेकला स्पिन, 4,000 आलं बिल. रोहनचे धडकले जोरात दिल, तो आपले वॉलेट गेला होता विसरून. रियाने केले डिजिटल पेमेंट, बनली कूल. तुम्ही क्यू आर कोड स्कॅन करून UPI ने करा पेमेंट. डिजिटल पेमेंट ने जिंका लाईफची प्रत्येक टूर्नामेंट.
1: भारत डिजिटल पेमेंट करतो आहे.
2: प्रत्येक देवाणघेवाण आता सुलभ आहे.
3: देवी भुवन हा नेपियन्सी रोडवरचा शेवटचा महाल. हा महाल मागे टाकून आपण पुढे उत्तरेकडे चालत राहिलो की साधारण 400 मीटर अंतरावर नेपियन्सी रोड संपतो आणि पुढे महालक्ष्मी मंदिरावरून हिरापन्ना शॉपिंग सेंटर पर्यंत जाणारा वॉर्डन रोड सुरू होतो. या रस्त्यावर एकूण 4 रॉयल प्रॉपर्टीज होत्या.
4: बडोद्याच्या लक्ष्मी विलास पॅलेसच्या धर्तीवर बांधण्यात आलेला नेपियन्सी रोडवरचा जय महाल पॅलेस हा भव्य राजमहाल बडोद्याचे महाराज सर तिसरे सयाजीराव गायकवाड यांच्या कारकिर्दीत बांधण्यात आला होता.
3: श्रोतेहो, मुंबईतल्या राजमहालांची गोष्ट अवश्य ऐका स्वानंद केतकर आणि यशस्वी उपासनी यांच्याकडून. अज्ञात मुंबई या कार्यक्रमामध्ये 5 सप्टेंबर पर्यंत FM रेनबो चॅनल वर सकाळी 7:30 आणि अस्मिता वाहिनीवर सकाळी 9:00. तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर दोन्ही मिळेल. आणि हो, आकाशवाणी मुंबईच्या YouTube चॅनल वर हा कार्यक्रम आपण कधीही ऐकू शकता. अवश्य ऐका अज्ञात मुंबई.

0: आकाशवाणी मुंबई अभय धुमाळ प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. अंमली पदार्थ मुक्त युवा ही मोहीम म्हणजे देशाच्या युवा वर्गाच्या उज्ज्वल भविष्यासाठीचा सामूहिक संकल्प असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं मन की बात मध्ये प्रतिपादन. भारत आणि उझबेकिस्तान यांच्यातले संबंध सर्वसमावेशक धोरणात्मक भागीदारीच्या पातळीवर न्यायला दोन्ही देशांच्या नेत्यांची संमती. सरसकट मराठा समाजाला कुणबी म्हणून घोषित करा अशी मराठा आरक्षण आंदोलन करते मनोज जरांगे यांची मागणी. तर सर्व कायदेशीर मागण्यांवर चर्चा करण्याची मुख्यमंत्र्यांची ग्वाही. आणि नेपाळमध्ये काठमांडू इथं अडकलेले नागपूरचे 102 यात्रेकरू सुरक्षित परतले. विकसित भारतासाठी देशभरात राबवली जात असलेली अंमली पदार्थमुक्त युवा ही मोहीम हा देशाच्या युवा वर्गाचं आरोग्य आनंद आणि उज्ज्वल भविष्यासाठीचा सामूहिक संकल्प असल्याचं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. त्यांनी आज आकाशवाणीवर मन की बात या कार्यक्रमातून देशवासियांशी संवाद साधला. युवा पिढी आणि अंमली पदार्थमुक्त भारत हे उद्दिष्ट आहे असं ते म्हणाले. अंमली पदार्थ विरोधात जनजागृती करणाऱ्यांचं आणि या व्यसनाशी झुंज देणाऱ्यांना मदत करणाऱ्यांचं त्यांनी कौतुक केलं. ही मोहीम प्रभावी ठरावी यासाठी देशातल्या आशय निर्मात्यांनी विविध भाषांमधल्या आशयाच्या माध्यमातून योगदान द्यावं, तसंच यासाठी नशामुक्त युवा हा हॅशटॅग वापरण्याचं आवाहनही त्यांनी केलं. देशभरात लाखो महिला विविध व्यवसाय करतात, मात्र भांडवलाच्या अभावामुळे त्यांच्या व्यवसायाची प्रगती होत नाही ही बाब त्यांनी अधोरेखित केली. मात्र प्रधानमंत्री स्वनिधी योजनेमुळे आता अशा लाखो महिलांना नवबळ मिळू लागल्याचं ते म्हणाले. या योजनेच्या लाभार्थ्यांमध्ये महिलांचं प्रमाण जवळपास 46% आहे आणि देशभरातल्या सुमारे 35 लाख महिला या योजनेमुळे आपल्या व्यवसायाचा विस्तार करू लागल्या असल्याची माहिती त्यांनी दिली. याच अनुषंगानं देशभरातल्या विविध यशोगाथाही त्यांनी श्रोत्यांसमोर मांडल्या. हे महिला सक्षमीकरणाचं एक जिवंत उदाहरण असल्याचं ते म्हणाले.
1: जब एक महिला का कारोबार बढ़ता है तो उसके साथ पूरे परिवार का भविष्य आगे बढ़ता है. बच्चों की एजुकेशन बेहतर होती है, घर की जरूरतें पूरी होती हैं और महिला के भीतर आत्मविश्वास और मजबूत होता है. यही तो है महिला सशक्तिकरण का एक जीवंत रूप.
0: आज आपल्या मुलींची स्वप्न देखील अवकाशात झेप घेऊ लागल्याचं ते म्हणाले. याच अनुषंगानं भारत राबवत असलेल्या मिशन शक्ती सॅट या अभियानाविषयी त्यांनी सांगितलं. राष्ट्रीय अंतराळ दिनानिमित्त या अभियानाच्या दुसऱ्या टप्प्याला सुरुवात झाली असून विद्यार्थिनींच्या सहभागानं तयार केलेला एक उपग्रह चंद्राच्या कक्षेत पाठवण्याची तयारी सुरू असल्याची माहिती त्यांनी दिली. प्रधानमंत्र्यांनी स्वच्छतेचं महत्वही श्रोत्यांना सांगितलं. जेव्हा लोक एखादं ठिकाण स्वच्छ ठेवण्याचा संकल्प करतात तेव्हा स्वच्छतेसोबतच त्या जागेची संपूर्ण ओळखही बदलते असं ते म्हणाले. आपली गावं शहरं नद्या आणि तीर्थक्षेत्रांची ओळख आपल्या वागणुकीतून घडते आणि जेव्हा त्याला स्वच्छतेची जोड मिळते तेव्हा त्या ठिकाणाचं सौंदर्य अधिकच वाढतं असं प्रतिपादन त्यांनी केलं. निसर्गाचं रक्षण केल्यामुळेच आपलं जगणं समृद्ध होऊ शकतं असा विचार मोदी यांनी श्रोत्यांसमोर मांडला. वनसंवर्धन आणि उपजीविकेचा समतोल साधणारी देशभरातली प्रेरक उदाहरणं त्यांनी श्रोत्यांसमोर मांडली आणि कृषी क्षेत्रात होत असलेल्या वेगवेगळ्या यशस्वी प्रयोगांविषयी देखील त्यांनी सांगितलं. आपले सण आणि उत्सव आपल्या परंपरांसोबतच आपल्याला एकमेकांशी जोडले जाण्याची संधीही देतात असं ते म्हणाले. आगामी सण उत्सवांचा उल्लेख करत त्यांनी स्थानिक उत्पादनांना प्रोत्साहन देण्यासाठी व्होकल फॉर लोकल या मंत्राचा अंगीकार करण्याचं आवाहन केलं. भारतीय वस्तू अभिमानानं स्वीकारल्यानं आत्मनिर्भर भारताचा मार्ग अधिक प्रशस्त होत जाईल असं ते म्हणाले. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज आकाशवाणीवरच्या मन की बात या कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच मुंबईतल्या कृष्ण शेषाद्री यांच्याशी विशेष संवाद साधला. ऐतिहासिक माहिती रंजक पद्धतीनं मांडता यावी तसंच त्यात सर्वसामान्यांचा सहभाग आणि योगदान लाभावं यासाठी कृष्ण शेषाद्री यांनी भारत राज्य हे संकेतस्थळ सुरू केलं आहे. प्रधानमंत्र्यांनी या संवादात शेषाद्री यांच्या याच अभिनव प्रयत्नांबद्दल समजून घेतलं. प्रधानमंत्र्यांनी मन की बात मध्ये केलेल्या या उल्लेखाबद्दल आनंद वाटत असल्याची भावना कृष्ण शेषाद्री यांनी आकाशवाणीशी बोलताना व्यक्त केली.
2: जब मैंने वेबसाइट बनाना शुरू किया था वो एक छोटा सा एक हॉबी जैसा प्रोजेक्ट की तरह

0: ने शुरू किया था, प्रधानमंत्री जी ने मुझे सिर्फ सवाल नहीं पूछे थे, उन्होंने मेरा वेबसाइट देखा और उसे एक्सपीरियंस किया, उसमें अलग अलग फीचर देखे, उसको पूरी तरह से समझा, उसकी पूरी तरह से परखा और फिर उसके बारे में मेरे को पूछा। उनको मेरा वेबसाइट अच्छा लगा, इससे ज्यादा वैलिडेशन मेरे को और कुछ नहीं हो सकता है।
1: भारत आणि उझबेकिस्ताननं परस्पर द्विपक्षीय संबंध सर्वसमावेशक धोरणात्मक भागीदारीच्या पातळीवर नेण्याचा निर्णय घेतला आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि उझबेकिस्तानचे अध्यक्ष शौकत मिर्झियोएव यांच्यात आज ताश्कंदमध्ये झालेल्या शिष्टमंडळ स्तरीय चर्चेत हा निर्णय झाला. 2030 पर्यंत 5 अब्ज अमेरिकी डॉलर इतक्या वार्षिक व्यापाराचं उद्दिष्टही या बैठकीत निश्चित केलं गेलं. उझबेकिस्तानकडून भारताला युरेनियमचा दीर्घकालीन पुरवठा करण्यासाठी एक आराखडा तयार करण्यावर दोन्ही देशांनी सहमती दर्शवली. यावेळी विविध क्षेत्रांशी संबंधित करारांवरही स्वाक्षरी झाली, तसंच विविध क्षेत्रांमधलं सहकार्य अधिक दृढ करण्यावर सहमतीही व्यक्त केली गेली. विकसित भारत आणि यांगी उझबेकिस्तान या सामायिक विकासाच्या संकल्पनांना पुढची दिशा देण्याच्या उपाययोजनांवर या चर्चेत भर दिला गेला. दोन्ही देशांमधल्या सहकार्यासाठी दिलेल्या योगदानाबद्दल प्रधानमंत्री मोदी यांना ओली दर्जाली दोस्तलिक या उझबेकिस्तानच्या परदेशी नेत्यांसाठीचा सर्वोच्च पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं. किर्गिझस्तानमध्ये 31 ऑगस्ट आणि 1 सप्टेंबर या दरम्यान होणाऱ्या शांघाय सहकार्य संघटनेच्या 26व्या शिखर परिषदेतही प्रधानमंत्री सहभागी होणार आहेत. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. राज्य सरकारनं मराठा समाजाला सरसकट कुणबी म्हणून घोषित करावं अशी मागणी मराठा आरक्षण आंदोलनकर्ते मनोज जरांगे यांनी आज वार्ताहरांशी बोलताना केली. ही मागणी पूर्ण झाली नाही तर मुंबईपर्यंत मोर्चा काढण्याचा आणि आंदोलन आणखी तीव्र करण्याचा इशाराही त्यांनी दिला. जरांगे यांनी आंतरवली सराठी इथं पुन्हा सुरू केलेल्या बेमुदत उपोषणाचा आज दुसरा दिवस आहे. मराठा समुदायाच्या मुख्य समितीची बैठक 12 सप्टेंबर रोजी आंतरवली सराठी इथं होणार असून मुंबईत उपोषण करण्याबाबतचा निर्णय या बैठकीत घेतला जाईल. तोपर्यंत सरकारनं आपल्या मागण्या मान्य कराव्यात असं त्यांनी सांगितलं. जरांगे यांच्या समर्थनार्थ मराठा समाजाचे सदस्य मोठ्या प्रमाणात आंतरवली सराठी इथं जमले आहेत. दरम्यान मराठा समाजाच्या प्रश्नांवर याआधीही मार्ग काढला होता, यातूनही मार्ग काढू, सरकारचे प्रतिनिधी जरांगे यांच्याशी चर्चा करतील असं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज नागपुरात वार्ताहरांशी बोलताना केलं.
2: ज्या काही मागण्या कायदेशीर असतील, संविधानाच्या अंतर्गत असतील आणि सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाचं त्या ठिकाणी उल्लंघन करणाऱ्या नसतील अशा सगळ्या मागण्यांकरता आम्ही चर्चेची दारं खुली ठेवली.
1: भारताच्या युवा शक्तीला योग्य दिशा देण्यासाठी योग अभ्यासाला शाळा महाविद्यालयांच्या दैनंदिन जीवनाचा भाग बनवणं आवश्यक आहे असं प्रतिपादन राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांनी आज केलं. लोणावळा इथं कैवल्यधाम योग संस्थेत स्वामी कुवलियानंद यांच्या 143व्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. योग पर्यटन, प्रशिक्षण, संशोधन, डिजिटल व्यासपीठ, उपकरणं, वस्त्र आणि विविध सेवांच्या माध्यमातून एमएसएमई, स्टार्टअप, महिला उद्योजक, कारागीर आणि स्थानिक समुदायांसाठी रोजगार आणि व्यवसायाच्या संधी निर्माण होऊ शकतात असं ते यावेळी म्हणाले. नेपाळमध्ये आलेल्या महापुरामुळे काठमांडू इथं अडकलेले नागपूरचे 102 यात्रेकरू आज सकाळी सुरक्षित राज्यात परतले. या महापुरात मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या 768 पोहोचली असून जवळपास 2500 जण अद्याप बेपत्ता आहेत. गेल्या 2 दिवसात जवळपास 600 भारतीय नागरिकांनी चीनमधून नेपाळमध्ये प्रवेश केला तर 900 भारतीय नागरिक चीनमध्ये सुरक्षित आहेत. ठळक बातम्या पुन्हा एकदा. अंमली पदार्थ मुक्त युवा ही मोहीम म्हणजे देशाच्या युवा वर्गाच्या उज्ज्वल भविष्यासाठीचा सामूहिक संकल्प असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं मन की बात मध्ये प्रतिपादन. भारत आणि उझबेकिस्तान यांच्यातले संबंध सर्वसमावेशक धोरणात्मक भागीदारीच्या पातळीवर न्यायला दोन्ही देशांच्या नेत्यांची संमती. सरसकट मराठा समाजाला कुणबी म्हणून घोषित करा अशी मराठा आरक्षण आंदोलनकर्ते मनोज जरांगे यांची मागणी तर सर्व कायदेशीर मागण्यांवर चर्चा करण्याची मुख्यमंत्र्यांची ग्वाही. आणि नेपाळमध्ये काठमांडू इथं अडकलेले

0: नागपूरचे 102 यात्रेकरू सुरक्षित परतले. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:35 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.
1: मंदमुनारी 249.8 meters, अर्थात 1251 kilohertz वर एफ एम वाहिनीच्या 100.6 megahertz वर, तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲप वर. आणि श्रोती हो, आता आम्ही आकाशवाणीच्या वेव्स OTT या प्लॅटफॉर्मवरही उपलब्ध आहोत. आकाशवाणी सांगली केंद्राचं प्रसारण आपण ऐकत आहात.
2: पहाटेची मनवाऱ्याची झुळूक,
3: देवघरातील तेजानं मन प्रफुल्लित करणारी निरांजन,
2: टवटवीत फुलांचा सुगंध,
3: यासोबतच भक्तिगीतांच्या साथीनं वातावरणामध्ये वाढत जाणारी प्रसन्नता,
2: या सर्वांचा सुरेख संगम म्हणजे
3: प्रातःकालीन भक्ती संगीताचा कार्यक्रम प्रभात वंदन,
2: दररोज सकाळी 6:10 आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून.

0: शांततेची मनोनिवाऱ्याची झुळूक,
1: देवघरातील तेजाने मन प्रफुल्लित करणारी निरांजन,
0: टवटवीत फुलांचा सुगंध,
1: या सोबतच भक्तिगीतांच्या साथीने वातावरणामध्ये वाढत जाणारी प्रसन्नता,
0: या सर्वांचा सुरेख संगम म्हणजे
1: प्रातःकालीन भक्ती संगीताचा कार्यक्रम प्रभात वंदन,
0: दररोज सकाळी 6:10 आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून
1: मध्यम लहरी 239.8 अर्थात 1251 kHz या मध्यम लहरी वाहिनीवरती
0: आणि FM वाहिनीच्या 100.6 MHz वरती,
1: तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वरती। आकाशवाणी एक असं माध्यम जे इतिहास,
0: वर्तमान
1: आणि
0: भविष्यात आहे।
2: संस्कृत वाणी, संस्कृत भाषेचा गोडवा, त्यातलं साहित्य आणि सौंदर्य हे सगळं उलगडून दाखवणारा कार्यक्रम संस्कृतवाणी जरूर ऐका। दर महिन्याच्या 1st आणि 3rd सोमवारी 10:15 आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून मध्यम लहरी 239.8 अर्थात 1251 kHz, FM वाहिनीच्या 100.6 MHz वर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर। आकाशवाणी सांगली, पहिल्यापासून चांगली।
1: शैक्षणिक तसंच सामाजिक उपक्रमांमध्ये महत्त्वाचं योगदान देणारे डॉक्टर शिवाजीराव बिसले यांच्या रेवा देवरस यांनी घेतलेल्या मुलाखतीचा पहिला भाग जरूर ऐका अमृत कलश या कार्यक्रमात। मंगळवार दिनांक 1 सप्टेंबर रोजी 9:10 आणि याच कार्यक्रमाचं पुनःप्रसारण 6:30 आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून। आकाशवाणी एकमेव माध्यम जे इतिहास, वर्तमान आणि भविष्यातही।
3: श्रोतेहो, प्रसार माध्यमात सदैव अग्रेसर असणाऱ्या आकाशवाणी सांगली केंद्राच्या कार्यक्रमांचे अपडेट्स आता मिळवा समाज माध्यमावर, अर्थात इंस्टाग्रामवर। इंस्टाग्रामवरील AKASHWANISANGLI अर्थात आकाशवाणी सांगली हे ऑफिशियल अकाउंट फॉलो करा आणि आमच्या विविधरंगी कार्यक्रमांचे अपडेट्स मिळवा। तेव्हा जरूर फॉलो करा आकाशवाणी सांगली या इंस्टाग्राम आयडीला। आकाशवाणी सांगली, पहिल्यापासून चांगली।

आकाशवाणी सांगली केंद्र संध्याकाळचे 7:15 वाजतात. आता वृत्तविशेष हा कार्यक्रम मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही सहक्षेपित करीत आहोत.

श्रोतेहो नमस्कार. आजच्या वृत्त विशेष या कार्यक्रमात आपलं स्वागत. श्रोतेहो, आकाशवाणीच्या माध्यमातून श्रोत्यांशी संवाद साधताना प्रधानमंत्री देशवासियांच्या नवोन्मेषी कल्पनांची अनोखी रंजक सफर घडवून आणतात. यावेळच्या मन की बात मध्ये देशानं साधलेल्या प्रगतीबरोबरच इतिहासाच्या गवाक्षातून डोकावलं तर अनेक राजघराणी, त्यांचा कार्यकाळ, अशा अनेक कृती संस्कृतीची नक्षी किती विलोभनीय दिसते याची साक्ष मिळाली.

केला जात असल्याचं प्रधानमंत्री मोदी यांनी सांगितलं. सर्वजण आपापल्या परीनं काही ना काही बदल घडवून आणण्याचा प्रयत्न करत असल्यामुळेच देशात परिवर्तन घडून येत आहे आणि त्यातून प्रेरणा मिळत असल्याचं प्रधानमंत्र्यांनी अधोरेखित केलं. श्रोते हो, आपला वृत्त विशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ऍपवरही लाईव्ह ऐकू शकता. यासोबतच आमच्या मुंबई एअर न्यूज या युट्यूब वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आजचा वृत्त विशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. संपादन आणि सादरकर्त्या संगीता गोडबोले, निर्मिती सहाय्य स्नेहा कांबळे, लेखन आणि समन्वय सुवर्णा बेडेकर आणि निवेदन रश्मी पाटकर.

मध्यम लहरी 200 हो आमच्या मध्यम लहरी वाहिनीवर आणि एफ एम वाहिनीवर आपण ऐकणार आहात महिलांच्या एशिया कप T20 क्रिकेट टुर्नामेंट संघादरम्यान खेळल्या जाणाऱ्या दुबई इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियम इथं भारत आणि थायलंड संघादरम्यान खेळल्या जाणाऱ्या क्रिकेट सामन्याचं थेट वर्णन. त्याचबरोबर न्यूज ऑन AIR ॲपवर आपण ऐकणार आहात आमचे विविधांगी कार्यक्रम. यामध्ये आत्ता 7:30 आम्ही प्रसारित करीत आहोत कीर्तन काही क्षणातच. श्रोतेहो आकाशवाणी सांगली केंद्राचं प्रसारण आपण ऐकत आहात. प्रसारित करीत आहोत क्रांती देवता झाशीची राणी लक्ष्मीबाई आख्यानावर आधारित सौनीता जोशी यांनी सादर केलेलं कीर्तन. याला तबला साथ आहे प्रसाद लोहार यांचा आणि हार्मोनियम साथ धनंजय गाडगीळ. ऐकूया सौनीता जोशी यांनी सादर केलेलं कीर्तन आकाशवाणी सांग.

प्रथम महत्त्वाची गोष्ट म्हणजे या पदामध्ये भारत मातेची महती वर्णन केलेली आहे. धन्य अशी आपली भारत माता कशी आहे, तर यत्र पर्वतः रम्यः राम्यः ऋषयो मुनयो धन्यः धन्यः कैलासश्च हिमराजश्च विंध्य सत्पुडा हिमाद्रिश्च. असे पर्वत या भारत मातेमध्ये शोभायमान आहेत. हिमालयाचा मुकुट भारत मातेच्या मस्तकी आहे. आपली संस्कृती कशी आहे, तर देव देश माता पिता आणि सद्गुरु आदराने नित्य त्यांना वंदन करू, असं म्हटलेलं आहे. भारतभूमी अमुची माता.

अशी ही आपली भारत माता. रवींद्रनाथ टागोर यांनी लिहिलेलं जन गण मन अधिनायक जय हे आपलं राष्ट्रगीत, आणि बंकिमचंद्र यांनी लिहिलेलं वंदे मातरम हे राष्ट्रीय गीत. 150 वर्ष या गीताला पूर्ण झाली. आपण अभिमानानं राष्ट्रगीत आणि राष्ट्रीय गीत म्हणतो, मातृभूमीला वंदन करतो. पण ही संधी आपल्याला मिळती आहे या मागे भारत मातेच्या स्वातंत्र्यासाठी लढणारे असे सैनिक

समर्थ आपल्या वंदे मातरम या गीताला 150 वर्ष पूर्ण झाली. सगळीकडे कार्यक्रमांचं आयोजन होत असतं. आपण दरवर्षी 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिवस साजरा करतो, 26 जानेवारी प्रजासत्ताक दिवस साजरा करतो, झेंडा वंदन करतो, मातृभूमीला वंदन करतो. पण हे एवढं पुरेसं नाहीये. नित्य रोज जसं आपण देवाला नमस्कार करतो तसा आई वडिलांना नमस्कार केला पाहिजे, भारतभूमीला नमस्कार केला पाहिजे, क्रांतिकारकांच्या स्मृतीला नमस्कार केला पाहिजे.

स्थानिक दुकानांना त्याचा पुरवठा करत आहेत. नवीन पिकं, वैज्ञानिक सल्ला आणि थेट विपणनाने त्यांच्या छोट्या शेताचं उत्पन्न पूर्णपणे बदलून टाकलं आहे. तमिळनाडूतील कोडाईकनाल येथील शेतकरी चंद्रशेखरन यांनी अर्ध्या हेक्टर जमिनीवर ॲव्होकॅडोची लागवड सुरू केली आहे. त्यांना त्यासाठी चांगला भाव मिळत असून त्यांचं उत्पन्नही वाढलं आहे. कर्नाटकातील चिकमंगळुरू येथील काही शेतकरी बंधू भगिनींनी त्यांच्या कॉफीच्या मळ्यांमध्ये ॲव्होकॅडोची लागवड केली आहे. यामुळे त्यांना कॉफी आणि मिरी सोबत अतिरिक्त उत्पन्न मिळत आहे. मित्रांनो, आपण शहरातील रेस्टॉरंटमध्ये अनेकदा ॲव्होकॅडो टोस्ट बद्दल ऐकतो, पण याच ॲव्होकॅडोच्या माध्यमातून आपल्या कल्पक शेतकरी कमाईचा एक नवीन मार्ग शोधला आहे. याचा अर्थ असा की आपल्याच ॲव्होकॅडोनं तुमच्या टोस्टची चव वाढवली आहे आणि शेतकऱ्यांचं उत्पन्नही वाढवलं आहे. माझ्या प्रिय देशवासियांनो, काही दिवसातच 3 सप्टेंबर रोजी आपण महान अभिनेते उत्तम कुमार यांची जन्मशताब्दी साजरी करणार आहोत. मित्रांनो, उत्तम कुमार हे एक अष्टपैलू अभिनेते होते ज्यांनी आपल्या अभिनयानं लोकांची मनं जिंकली. चित्रपट प्रेमींचा असा विश्वास आहे की श्री सत्यजित रे यांनी नायक द हिरो या चित्रपटाची संपूर्ण पटकथा महान अभिनेते उत्तम कुमार यांना डोळ्यासमोर ठेवून लिहिली होती. श्री सत्यजित रे म्हणाले की त्यांच्यामध्ये प्रतिष्ठेसोबतच विलक्षण भावनिक खोली होती. त्यांनी आपल्या पात्रांना जिवंत करण्यासाठी अथक परिश्रम घेतले. उत्तम कुमार त्यांचा साधेपणा आणि परोपकारासाठी ओळखले जात होते. त्यांचं जीवन आपल्याला एक धडाही शिकवतं की कधीही हार मानू नका. त्यांचे सुरुवातीचे चित्रपट फारसे यशस्वी झाले नाहीत, पण ते आपल्या कामावर लक्ष केंद्रित करून राहिले आणि यामुळेच ते इतके यशस्वी झाले. मित्रांनो, मला आठवतंय की जेव्हा मी कोलकात्यात रोड शो करत होतो तेव्हा मी उत्तम कुमार यांच्या घरासमोरून गेलो होतो. तिथल्या एका व्यक्तीनं मला त्यांचा एक फोटो भेट दिला. मी महान नायक उत्तम कुमार यांना पुन्हा एकदा आदरांजली अर्पण करतो. ते सदैव आपल्या हृदयावर राज्य करतील. महान नायक उत्तम कुमार चेरोदिन मानुषे हृदये राजकोरबेन. माझ्या प्रिय देशवासियांनो, आपले सण आणि उत्सव आपल्या परंपरांसोबतच आपल्याला एकमेकांशी जोडले जाण्याची संधीही देतात. येत्या काळात आपण आणखी अनेक महत्वाचे सण साजरे करणार आहोत. 4 सप्टेंबर रोजी जन्माष्टमीचा शुभ सण आहे. सप्टेंबर महिन्यात आपण विश्वकर्मा पूजा देखील साजरी करणार आहोत. या निमित्ताने आपण आपल्या सभोवतालच्या कारागिरांचा, हस्तकलाकारांचा आणि विश्वकर्मा मित्रांचा सन्मान केला पाहिजे. काही महिन्यात दिवाळी सुद्धा येत असून तिची तयारी हळूहळू सुरू होत आहे. या सणासुदीच्या काळात मी तुम्हाला पुन्हा एकदा व्होकल फॉर लोकलचं आवाहन करू इच्छितो. आणि व्होकल फॉर लोकल म्हणजे केवळ मातीचे दिवे विकत घेणं नाही, त्याचा दृष्टिकोन खूप मोठा आहे. आपण आपल्या घरासाठी जे सामान विकत घेतो ते भारतात तयार झालं आहे हे एकदा बघून घ्या. भारताच्या आत्मनिर्भर होण्याचा मार्ग हा भारतीय वस्तूंचा अभिमानाने स्वीकार करण्यानेच विस्तारत जाईल. हा संदेश अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवणं ही आपली जबाबदारी आहे. आपल्या क्रिएटिव्ह वर्ल्ड मधील मित्रांची, इन्फ्लुएन्सरची आणि सेलिब्रिटीची यात महत्वाची भूमिका आहे. माझी आपल्याला विनंती आहे की आपण स्वतः व्होकल फॉर लोकलचा स्वीकार करा आणि इतरांना त्यासाठी प्रेरित करा. माझ्या प्रिय देशवासियांनो, आपल्या आजूबाजूला असे अनेक लोक आहेत जे आपल्या छोट्या छोट्या प्रयत्नातून समाजात एक मोठा बदल घडवून आणत आहेत. कृपया मन की बात साठी त्यांच्याबद्दल लिहा. तुमचे अनुभव देशाच्या कानाकोपऱ्यातील कोणासाठी तरी एक नवी प्रेरणा ठरू शकतात. मी तुमच्या सूचना आणि अनुभवांची वाट पाहत आहे. खूप खूप धन्यवाद.

0: नमस्कार।
1: माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी मन की बात या देशवासियांशी साधलेल्या संवादाचा मराठी अनुवाद आता आपण ऐकलात। ही आकाशवाणी मुंबई केंद्राची निर्मिती होती।
2: श्रोते हो, आताच आपण मन की बात कार्यक्रमाच्या मराठी अनुवादाचे पुनःप्रसारण ऐकले। प्रसारभारतीच्या वेज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआयआर ॲपसहित 558 किलो हर्ट्झवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी। रात्रीचे 8:31 झालेले आहेत। यानंतर ठीक 8:35 राष्ट्रीय मराठी बातम्या, त्यानंतर दिल्ली केंद्रावरून ठीक 8:45 समाचार संध्या, 9:00 News@9, 9:15 स्पॉटलाइट, 9:30 अनुगुंज आणि 10:00 अखिल भारतीय संगीत का रविवासरीय कार्यक्रम प्रसारित होतील। आम्ही ते सहक्षेपित करत आहोत। दरम्यान ऐकूया काही संदेश।
3: आकाशवाणी सांगली केंद्र।
4: गृहिणीची आणि तिच्या अंतर्मनाची।
5: विजेचं बिल, किराणा, स्कूल फीज,
4: झालं सगळं। झालं बजेट तयार?
5: हो।
4: 5,000 वाचले, नवीन साडी घेऊया?
5: नको,
4: मागच्या महिन्यातच तर घेतली होती।
5: आणखी एक
4: नाही, आधी बजेट तयार करा, मग छोटी छोटी बचत बँकेत जमा करा आणि पैसे वाढताना पहा।
5: आली आहे मोठी,
4: आता जाग बाई।
6: RBI सांगते,
4: आर्थिक समजूतदारपणा महिलेचा समृद्धपणा।
7: शैक्षणिक तसंच सामाजिक उपक्रमांमध्ये महत्त्वाचं योगदान देणारे डॉक्टर शिवाजीराव बिसले यांच्या रेवा देवरस यांनी घेतलेल्या मुलाखतीचा पहिला भाग जरूर ऐका अमृत कलश या कार्यक्रमात। मंगळवार दिनांक 1 सप्टेंबर रोजी सकाळी 9:10 आणि याच कार्यक्रमाचं पुनःप्रसारण संध्याकाळी 6:30 आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून। आकाशवाणी एकमेव माध्यम जे इतिहास, वर्तमान आणि भविष्यातही।
4: ही कहाणी आहे एका गृहिणीची आणि तिच्या अंतर्मनाची।
5: विजेचं बिल, किराणा, स्कूल फीज,
4: झालं सगळं। झालं बजेट तयार?
5: हो।
4: 5,000 वाचले, नवीन साडी घेऊया?
5: नको,
4: मागच्या महिन्यातच तर घेतली होती।
5: आणखी एक
4: नाही, आधी बजेट तयार करा, मग छोटी छोटी बचत बँकेत जमा करा आणि पैसे वाढताना पहा।
5: आली आहे मोठी,
4: आता जाग बाई।
6: RBI सांगते,
4: आर्थिक समजूतदारपणा महिलेचा समृद्धपणा।

आकाशवाणीचे हे सांगली केंद्र आहे. आता ठीक 8:35 मराठीतील राष्ट्रीय बातमीपत्र आणि त्यानंतर 8:45 समाचार संध्या, 9:00 News@9 ही बातमीपत्र आम्ही सहक्षेपित करीत आहोत.

77 भारतीयांसह 2500 जास्त जण अद्याप बेपत्ता. आणि महिलांच्या आशिया चषक T20 क्रिकेट स्पर्धेत थायलंड विरुद्ध

0: च्या सामन्यात भारताची चांगली सुरुवात. देशभरात राबवली जात असलेली अंमली पदार्थ मुक्त युवा ही मोहीम युवा वर्गाच्या भविष्यासाठीचा सामूहिक संकल्प असल्याचं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. त्यांनी आज आकाशवाणीवर मन की बात या कार्यक्रमातून देशवासियांशी संवाद साधला. अंमली पदार्थांविरोधात जनजागृती करणाऱ्यांचं आणि या व्यसनाशी झुंज देणाऱ्यांना मदत करणाऱ्यांचं त्यांनी कौतुक केलं. ही मोहीम प्रभावी ठरावी यासाठी देशातल्या आशय निर्मात्यांनी योगदान द्यावं असं आवाहनही त्यांनी केलं. जेव्हा एखाद्या स्त्रीनं सुरू केलेला व्यवसाय वाढतो तेव्हा तिच्या संपूर्ण कुटुंबाचं भविष्य उज्ज्वल होतं. घरातल्या गरजा पूर्ण झाल्यानं या महिलांचा आत्मविश्वास वाढतो असं प्रधानमंत्री म्हणाले. भांडवलाच्या अभावामुळे देशातल्या महिलांच्या व्यवसायाची प्रगती होत नव्हती, मात्र आता प्रधानमंत्री स्वनिधी योजनेमुळे देशभरातल्या सुमारे 35 लाख महिला आपल्या व्यवसायाचा विस्तार करू लागल्या आहेत अशी माहिती त्यांनी दिली. हे महिला सक्षमीकरणाचं एक जिवंत उदाहरण असल्याचं ते म्हणाले. आज आपल्या मुलींची स्वप्न अवकाशात झेप घेऊ लागल्याचं ते म्हणाले. याच अनुषंगानं भारत मिशन शक्तीसॅट अभियान राबवत आहे. या अभियानाच्या दुसऱ्या टप्प्यात विद्यार्थिनींच्या सहभागानं तयार केलेल्या एक उपग्रह चंद्राच्या कक्षेत पाठवण्याची तयारी सुरू आहे अशी माहिती त्यांनी दिली. स्वच्छतेचं महत्व त्यांनी अधोरेखित केलं. जेव्हा लोक एखाद्या ठिकाणी स्वच्छ ठेवण्याचा संकल्प करतात तेव्हा त्या जागेची संपूर्ण ओळखही बदलते असं ते म्हणाले.
1: हमारे गाव हो या शहर, हमारी नदियां हो या तीर्थस्थल, इनकी पहचान हमारे व्यवहार से भी बनती है. और जब स्वच्छता इस व्यवहार में शामिल हो जाती है उस स्थान की शोभा और बढ़ जाती है.
0: निसर्गाचं रक्षण केल्यामुळेच आपलं जगणं समृद्ध होऊ शकतं असा विचार मोदी यांनी श्रोत्यांसमोर मांडला. वनसंवर्धन आणि उपजीविकेचा समतोल साधणारी तसंच कृषी क्षेत्रातील यशस्वी प्रयोगांविषयी देखील त्यांनी सांगितलं. आगामी सण उत्सवांच्या काळात स्थानिक उत्पादनांना प्रोत्साहन देण्यासाठी व्होकल फॉर लोकल या मंत्राचा अंगीकार करण्याचं आवाहन त्यांनी केलं. भारतीय वस्तू अभिमानानं स्वीकारल्यानं आत्मनिर्भर भारताचा मार्ग अधिक प्रशस्त होत जाईल असं ते म्हणाले. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज आकाशवाणीवरील मन की बात या कार्यक्रमात मुंबईतल्या कृष्ण शेषाद्री यांच्याशी संवाद साधला. ऐतिहासिक माहिती रंजक पद्धतीनं मांडता यावी यासाठी कृष्ण शेषाद्री यांनी भारत राज्य हे संकेतस्थळ सुरू केलं आहे. प्रधानमंत्र्यांनी या संवादात शेषाद्री यांच्या या अभिनव प्रयत्नाबद्दल समजून घेतलं. प्रधानमंत्र्यांनी केलेल्या या उल्लेखाबद्दल आनंद वाटत असल्याची भावना कृष्ण शेषाद्री यांनी आकाशवाणीशी बोलताना व्यक्त केली.
2: जब मैंने वेबसाइट बनाना शुरू किया था वो एक छोटा सा एक हॉबी जैसा प्रोजेक्ट की तरह से शुरू किया था. प्रधानमंत्री जी ने मुझे सिर्फ सवाल नहीं पूछे थे, उन्होंने मेरा वेबसाइट देखा और उसे एक्सपीरियंस किया, उसमें अलग अलग फीचर देखे, उसको पूरी तरह से समझा, उसकी पूरी तरह से परखा और फिर उसके बारे में मेरे को पूछा. उनको मेरा वेबसाइट अच्छा लगा, इससे ज्यादा वैलिडेशन मेरे को और कुछ नहीं हो सकता है.
0: भारत आणि उझबेकिस्तान परस्पर द्विपक्षीय संबंध सर्वसमावेशक धोरणात्मक भागीदारीच्या पातळीवर नेण्याचा निर्णय घेतला आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि उझबेकिस्तानचे अध्यक्ष शौकत मिर्झियोएव यांच्यात आज ताश्कंदमध्ये झालेल्या शिष्टमंडळस्तरीय चर्चेत हा निर्णय झाला. 2030 पर्यंत 5 अब्ज अमेरिकी डॉलर इतक्या वार्षिक व्यापाराचं उद्दिष्टही या बैठकीत निश्चित केलं गेलं. उझबेकिस्तानकडून भारताला युरेनियमचा दीर्घकालीन पुरवठा करण्यासाठी एक आराखडा तयार करण्यावर दोन्ही देशांनी सहमती दर्शवली. यावेळी विविध क्षेत्रांशी संबंधित करारांवर स्वाक्षरी झाल्या तसंच विविध क्षेत्रांमधलं सहकार्य अधिक दृढ करण्यावर सहमती व्यक्त केली गेली. विकसित भारत आणि यांगी उझबेकिस्तान या सामायिक विकासाच्या संकल्पनांना पुढची दिशा देण्याच्या उपाययोजनांवर या चर्चेत भर दिला गेला. दोन्ही देशांमधल्या सहकार्यासाठी दिलेल्या योगदानाबद्दल प्रधानमंत्री मोदी यांना ओली दर्जाली दोस्तीलिक या उझबेकिस्तानच्या परदेशी नेत्यांसाठीच्या सर्वोच्च पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं. प्रधानमंत्र्यांनी मिर्झियोएव यांच्यासोबत अध्यक्षांच्या निवासस्थानी वृक्षारोपणही केलं. प्रधानमंत्र्यांनी माजी प्रधानमंत्री लालबहादूर शास्त्री यांच्या ताश्कंद इथल्या स्मारकालाही भेट दिली आणि शास्त्री यांना आदरांजली वाहिली. दरम्यान आपला उझबेकिस्तान दौरा आटोपून प्रधानमंत्री ताश्कंदहून किर्गिस्तानला रवाना झाले आहेत. तिथे ते 31 ऑगस्ट आणि 1 सप्टेंबर दरम्यान होणाऱ्या शांघाय सहकार्य संघटनेच्या 26व्या शिखर परिषदेत सहभागी होणार आहेत. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या

0: मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. वेगळं मत मांडणाऱ्या किंवा प्रश्न विचारणाऱ्या विद्यार्थ्यांना दंडात्मक कारवाईचा धाक दाखवणं हे घटनाबाह्य आणि अधिकाराचा गैरवापर करणारं आहे असं मत सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती न्यायाधीश उज्ज्वल भुयान यांनी आज मांडलं. दिल्लीच्या राष्ट्रीय विधी महाविद्यालयाच्या 13व्या दीक्षांत समारंभात ते बोलत होते. विद्यापीठांमध्ये प्रस्थापित पदांची चिकित्सा व्हायला हवी, त्यांच्यावर प्रश्न उपस्थित व्हायला हवेत आणि मतभेदांची परिणती वैमनस्यात होता कामा नये असंही ते म्हणाले. देशाची सॉफ्ट पॉवर, जागतिक पातळीवरचं स्थान आणि द्वितीय पक्षी संबंधांना चालना देण्यासाठी विविध देशांमध्ये राहणाऱ्या भारतीय समुदायाची भूमिका प्रशंसनीय आहे असं प्रतिपादन केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज केलं. अमेरिका दौऱ्यादरम्यान शिकागो इथल्या भारतीय समुदायाला त्या संबोधित करत होत्या. फक्त एक मोठी बाजारपेठ म्हणून नव्हे तर स्वायत्त संरक्षण व्यवस्था विकसित करणं, त्यांची चाचणी घेणं आणि त्यांचं उत्पादन करणं, त्यांच्या तांत्रिक क्षमतांचा फायदा करून घेणं, कुशल मनुष्यबळ आणि वाढत्या नवोन्मेष व्यवस्थेला ग्लोबल हब म्हणून भारत उभा राहत आहे असंही त्या म्हणाल्या. शिकागोतल्या निवडक कंपन्यांचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि प्रतिनिधींशी त्यांनी बैठका घेतल्या. महिलांच्या आशिया चषक T20 क्रिकेट स्पर्धेत थायलंड विरुद्धच्या सामन्यात भारताच्या फलंदाजांनी चांगली सुरुवात केली. थायलंडनं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा थायलंडच्या 10 षटकात 2 बाद 101 धावा झाल्या होत्या. शफाली वर्मानं अर्धशतकी खेळी केली आणि ती खेळपट्टीवर टिकून आहे. नेपाळमध्ये आलेल्या महापुरात मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या 781 झाली आहे तर 2500 जास्त जण अद्याप बेपत्ता आहेत. यात 275 भारतीय नागरिकांचा समावेश आहे. सुमारे 9500 नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आलं आहे. या दुर्घटनेचा फटका बसलेल्या 8 जिल्ह्यांमध्ये मदत आणि बचाव कार्य सुरू असून अजूनही मृतदेह बाहेर काढले जात आहेत. भोटेकोशी नदीला पूर येण्याची शक्यता लक्षात घेता नेपाळ सरकारनं 3 जिल्ह्यांमधल्या नदीलगतच्या भागातल्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा जारी केला आहे. नेपाळमधल्या बचाव आणि मदत कार्यासाठी भारतातून 11 टन मदत सामग्री घेऊन 4थं विमान काठमांडूमध्ये दाखल झालं असून ही मदत सामग्री नेपाळ सरकारकडे सुपूर्द केल्याची माहिती परराष्ट्र मंत्री डॉ एस जयशंकर यांनी दिली आहे. दरम्यान नेपाळमधल्या महापुरामुळे काठमांडू इथं अडकलेले नागपूरचे 102 यात्रेकरू आज सकाळी सुरक्षितपणे राज्यात परतले. भारताचा स्क्वॉशपटू अभय सिंग यानं मलेशियात झालेल्या PSA चॅलेंजर स्पर्धेचं जेतेपद पटकावलं आहे. अंतिम लढतीत त्यानं हाँगकाँगच्या हेनरी लेऊ याच्यावर 5 गेम्समध्ये 11-7, 6-11, 3-11, 11-5, 12-10 अशी मात केली. नासानं आज फ्लोरिडा इथून नॅन्सी ग्रेस रोमन या अंतराळ दुर्बिणीचं फाल्कन रॉकेटवरून प्रक्षेपण केलं. आता ही दुर्बीण 3 महिन्यांपेक्षा जास्त प्रवास करून 16 लाख किलोमीटरवरच्या एका निरीक्षण बिंदूवर पोहोचेल. नासाच्या पहिल्या मुख्य खगोलशास्त्रज्ञ नॅन्सी ग्रेस रोमन यांच्या नावावरून या दुर्बिणीचं नाव ठेवण्यात आलं आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. अंमली पदार्थ मुक्त युवा ही मोहीम म्हणजे देशाच्या युवा वर्गाच्या उज्ज्वल भविष्यासाठीचा सामूहिक संकल्प असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं मन की बात मध्ये प्रतिपादन. भारत आणि उझबेकिस्तान यांच्यातले संबंध सर्वसमावेशक धोरणात्मक भागीदारीच्या पातळीवर न्यायला दोन्ही देशांच्या नेत्यांची संमती. प्रश्न विचारणाऱ्या विद्यार्थ्यांना दंडात्मक कारवाईचा धाक दाखवणं हे घटनाबाह्य असल्याचं सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती न्यायाधीश उज्ज्वल भुयान यांचं प्रतिपादन. नेपाळमध्ये आलेल्या महापुरात मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या 781 275 भारतीयांसह 2500 जास्त जण अद्याप बेपत्ता आणि महिलांच्या आशिया चषक T20 स्पर्धेत थायलंड विरुद्धच्या सामन्यात भारताची चांगली सुरुवात. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: यूरेनियम आपूर्ति के लिए दीर्घकालिक समझौते पर सहमति जताई और 2030 तक $5 अरब के व्यापार का लक्ष्य निर्धारित किया. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी को उज्बेकिस्तान का सर्वोच्च राजकीय सम्मान प्रदान किया गया. श्री मोदी 26वें शंघाई सहयोग संगठन शिखर सम्मेलन में शामिल होने के लिए किर्गिस्तान के बिश्केक पहुंचे. प्रधानमंत्री ने मन की बात कार्यक्रम में मादक पदार्थों के सेवन के खतरों के प्रति आगाह किया. महिलाओं के आर्थिक सशक्तिकरण, अंतरिक्ष उद्योग में लड़कियों की भागीदारी और कृषि नवाचार को सराहा. नेपाल ने भोटे कोशी नदी के किनारे